मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज रविवार, भारतीय सौरतिथी 19 एप्रिल शके 1948 अर्थात 11 ऑक्टोबर 2026. श्रोतेहो, आजपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्राच्या सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. श्रोतेहो, FM बँड 102 मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. 5:57 होत आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकला आहात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजतात. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:06 होत आहेत. नमस्कार, परभणी अंतर्गत चिंतनशील कार्यक्रम विचारशलाका प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात घटस्थापना याविषयी डॉक्टर गिरीश वेलणकर यांचे विचार ऐकूया.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आहे घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदा. उत्सवांमध्ये असलेला उत्साह मौज हा उत्सवाचा बाह्य आकार आहे, पण उत्सवात अभिप्रेत असलेले जीवनदर्शन हा त्याचा गाभा आहे. कोणताही उत्सव साजरा करताना या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधता आला पाहिजे. अशा उत्सवातून भारताचा सांस्कृतिक इतिहास आपल्यापुढे जिवंत होतो. घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव हा असाच एक उत्सव आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते नवरात्र. जगदंबेच्या अर्चनेचे पूजेचे पर्व म्हणजे नवरात्र. अगणित नामरूपांनी जिचे भजन पूजन कीर्तन होते ती जगन्माता जगदंबा ही समाज पुरुषात वसत असणारी शक्तीच असते. त्या शक्तीच्या स्वरूपाचे भान व त्या शक्तीची साधना समाजात अखंड सुरू राहावी म्हणून वेगवेगळ्या रूपात जगन्मातेची पूजा अर्चना केल्या जाते. भुवन मन मोहिनी वीणा वादिनी शारदा सरस्वती हे तिचेच एक रूप. सकल ज्ञान विज्ञान कलांची ही गंगोत्री समाजातला अज्ञानाचा काळोख दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी या वीणा विद्यादायिनीची उपासना आवश्यक आहे. मानवी जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तरे शोधून हे जीवन आनंदमय ज्ञानमय व सुंदर करण्यासाठी या सरस्वतीलाच प्रसन्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजात ज्ञानासाठी ज्ञानाची साधना करण्याची परंपरा असली पाहिजे. ज्या समाजात ही ज्ञानशक्ती अखंड विद्यमान असते तो समाजच सर्व संकटातूनही पुढे जातो. क्षीरसागरात कमल दलावर आरूढ होऊन वैभव उधळणारी ऐश्वर देवता श्री लक्ष्मी हेही याच शक्तीचे दुसरे रूप आहे. जीवनात ज्ञानाचा आनंद हवा तसाच ऐश्वर्याचा समृद्धीचा वासही हवा. अनियंत्रित आंधळा उपभोग म्हणजे ऐश्वर नव्हे तर समाज पुरुषाच्या सर्व गरजांची नीट पूर्ती होण्यासाठी व समाजाची सर्व क्षेत्रात प्रगती होण्यासाठी जी साधने आवश्यक आहेत ती विपुल प्रमाणात निर्माण करणे म्हणजे खरे ऐश्वर्य, खरी समृद्धी. भारत दारिद्र्याचा पूजक कधीच नव्हता. तर सर्वांनी भरपूर परिश्रम करावे, त्यातून समृद्धी निर्माण व्हावी व जो जे वांछिलो तो ते लाहो अशी स्थिती व सर्वेपि सुखिन संतु सर्वे संतु निरामया अशी भावना निर्माण व्हावी हीच आकांक्षा इथे जोपासल्या गेली. ही आकांक्षा लक्ष्मीच्या आशीर्वादाने पूर्ण होते म्हणून श्रीलक्ष्मीचीही उपासना आवश्यक असते, तरच तो समाज पुढे जातो. सरस्वती व लक्ष्मी या शांत सौम्य सुखकारक रूपांबरोबरच शक्तीच्या तिसऱ्या रूपाचीही उपासना आवश्यक असते. हे तिसरे रूप म्हणजे चंडिकेचे. दुष्टांचा संहार करणारी आणि भक्तांना अभय देणारी उग्र संतप्त विकराल दुर्गा व्याघ्रारूढ होऊन शस्त्र पर्जून दैत्य संहारासाठी सरसावलेली काली स्वाभिमान आणि स्वत्व यांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करणारी सज्जन शक्ती समाजात असणे आवश्यक असते. त्यासाठी ही शक्तीची उग्र दाहक व कठोर उपासना समाजात जोपासण्याची गरज असते. जो समाज ही उपासना करतो तो समाज जिवंत समाज म्हणून ताठ मानेने जगतो. अन्यथा उन्मत्त दुष्टांच्या अत्याचारांना निमूटपणे सहन करणारा अर्धमृत लाचार बलहीन समूह बनतो. आज या उपासनेच्या विस्मृतीमुळेच आपल्या समाजाचीही अशी अवस्था झालेली आहे. घट हा सृजनाचे नवनिर्मितीचे नवोन्मेषाचे आणि पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. म्हणून घटस्थापनेला जगदंबेची प्रार्थना करायची. आज नवरात्रात म्हणूनच आम्ही जगन्मातेला आर्तपणे आळवतो आहोत. बया दार उघड, बया दार उघड आणि जागू दे हा अन्याय अत्याचारांनी गांजलेला पिडलेला दैन्य दारिद्र्य अज्ञान यांनी पोखरलेला आळस आणि ग्लानी यांनी मरगळलेला समाज. बया दार उघड आणि तुझ्या उग्रदाहक तेजाने होऊ दे सगळ्या दुर्गुणांची राख. जागू दे अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्द. दुष्टांचे निर्दालन करणारे साहसी पौरुष स्वाभिमानाने उभी राहण्याची ईर्ष्या. आजही या भूमीतले पौरुष आणि शौर्य संपलेले नाही. जगात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांच्या रूपाने संकट काळात धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रूपाने आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध ठामपणे उभं राहून झगडणाऱ्या वीरांच्या रूपाने आजही ते प्रगट होते. बया दार उघड आणि या पौरुष पराक्रमाला साहस

0: शौर्याला संजीवन मिळू दे, सारा समाज त्याने भारला जाऊ दे, भया दार उघड आणि तुझ्या मंगल आशीर्वादाने पसरू दे ज्ञानाची स्पृहा, जागू दे सर्व शक्तीनिशी आकाशालाही गवसणा घालण्याची जिद्द, राहू दे परंपरा अखंड जगदीशचंद्र रमण भाभा नारळीकरांची, फुलू दे पुन्हा काव्य कवींद्र रवींद्रांचे, जागू दे प्रचंड आत्मविश्वास पुन्हा स्वामी विवेकानंदांचा, या माझ्या समाजाच्या सर्व अडचणी दूर करून जागू दे शक्तिबुद्धी या भारतभूला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्याची।
1: श्रोतेहो, घटस्थापना याविषयी डॉक्टर गिरीश बेलणकर यांचे विचार आपण ऐकले आहेत. नमस्कार, परभणी अंतर्गत चिंतनशील कार्यक्रम विचार शलाका आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:11 झाले आहेत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रमातली प्रारंभीची रचना सुधीर फडके यांच्या स्वरात.

श्रोते हो, सुधीर फडके यांनी गायलेली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. रचना होती जगदीश खेबुडकर यांची. मंगलप्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भक्तिगीत.

श्रोतेहो, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. रचना होती सुधीर मोघे यांची आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. ऐकूयात कार्यक्रमातली यानंतरची रचना.

आशा भोसले यांनी गायलेली संत मुक्ताबाई यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बुद्ध गीत.

श्रोतेहो, कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात समूहस्वरात देशभक्तीपर गीतरचना.

श्रोतेहो, समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत सुनिधी चौहान आणि महेंद्र कपूर यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

श्रोते हो, सुनिधी चौहान, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. रचना होती पंडित किरण मिश्रा यांची आणि संगीत होतं सुरेंद्र कोहली यांचं. या हिंदी भक्तिरचनेसह आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम येथेच संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, 6:40 होत आहेत. कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात गाई म्हशींमधील पचनसंस्थेचे आजार आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर संजीव पिठलावार यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूयात.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी. प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधी उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81-77-84-88-88 या नंबरवर.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संजीव पिटलावार, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे शल्य

0: चिकित्सा व क्ष किरण विभागात कार्यरत आहे. आज आपण गाई व म्हशीं मध्ये आढळणाऱ्या पचन संस्थेच्या दोन महत्वाच्या आणि जीवघेण्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. हे आजार म्हणजे आतड्यांचा अडथळा म्हणजेच इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन आणि सिकम फुगणे म्हणजेच सिकल डायलेटेशन हे होत. शेतकरी बांधवांनो, जनावरांच्या पचन संस्थेमध्ये अन्न एका ठराविक मार्गाने पुढे सरकत असते, परंतु काही कारणामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास अन्न, वायू आणि द्रव पदार्थ पुढे जाऊ शकत नाहीत. अशा अवस्थेला आतड्यांचा अडथळा किंवा इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन असे म्हणतात. हा अडथळा आतड्यांची गाठ पडणे, आतडी वळणे, परकीय वस्तू अडकणे, गाठी किंवा इतर कारणांमुळे निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे सिकम म्हणजे मोठ्या आतड्यातील सुरुवातीचा भाग. या भागांमध्ये वायू आणि द्रव पदार्थ जास्त प्रमाणात साचल्यास सिकम फुगते, याला सिकल डायलेटेशन म्हणतात. हे आजार विशेषत जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये प्रसूतीनंतरच्या काळात अचानक खाद्यामध्ये बदल झाल्यास किंवा जास्त प्रमाणात सांद्र पशुखाद्य दिल्यास आढळून येते. आता या आजाराची लक्षणे पाहूया. जनावर अचानक चारा खाणे कमी करते किंवा बंद करते, रवंथ कमी होते, दूध उत्पादन झपाट्याने घटते, जनावर अस्वस्थ दिसते, वारंवार उठणे बसणे, पोटाकडे पाहणे, पोटावर लाथ मारणे अशी वेदनांची लक्षणे दिसतात. काही वेळा विष्ठा कमी प्रमाणात किंवा पूर्णपणे बंद होते, पोटाच्या उजव्या बाजूला फुगलेलापणा जाणवू शकतो, रोग वाढण्यास जनावर निर्जलीकरणाला बळी पडते आणि अशक्त होते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, कारण आतड्यांचा अडथळा किंवा सिकम फुगणे ही केवळ अपचनाची समस्या नसून अनेक वेळा शस्त्रक्रियेची आवश्यकता असणारी आपत्कालीन अवस्था असते. शेतकरी बांधवांनो, अशा वेळी घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका. जनावराला तेल, सोडा किंवा इतर पदार्थ जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न करू नका. त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. पशुवैद्यकीय तज्ञ जनावरांची शारीरिक तपासणी, रेक्टल तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी आणि इतर निदानाच्या पद्धतीच्या सहाय्याने रोगाचे निदान करता येते. सुरुवातीच्या अवस्थेत काही जनावरांना औषधोपचार यशस्वी होतात, परंतु आतड्यांचा पूर्ण अडथळा, आतडी वळणे किंवा गंभीर सिकम फुगणे यांसारख्या परिस्थितीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागू शकते. वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास अनेक जनावरांचे प्राण वाचविता येतात. जनावरांच्या आहारात अचानक बदल करू नयेत. संतुलित प्रमाणात हिरवा व वाळलेला चारा द्यावे. पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. प्रसूती नंतरच्या जनावरांना विशेष लक्ष ठेवावे. नियमित पशुवैद्यकीय तपासणी करून घ्यावी. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की भूक मंदावणे, रवंथ कमी होणे, विष्ठा कमी होणे, पोटदुखीची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण वेळेवर निदान आणि उपचार हेच जनावराचे प्राण वाचवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. धन्यवाद.
1: प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81-77-84-88-88 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी.

शेतकरी बंधूंनो, गाई म्हशींमध्ये पचनसंस्थेचे आजार आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर संजीव पिठलावार यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यमलहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते।
1: अगदी। तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं। तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही। तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो। तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात। तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही। आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते। आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात। आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे लहान मुलांना दुखत आहे तो दात तर त्या केसेसमध्ये रूट केनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते। आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट केनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाचे दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये। तर फिलिंग किंवा रूट केनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन। आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात। तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटस डिव्हाइस असतं तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते। आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट। आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल। ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात त्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात। तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं। दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावर ती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो। तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईनमध्ये येतात। ह्या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात। इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही। नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो। आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो अलायनर्स। तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेज दिसत देखील नाही आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते पण दात ह्या ट्रीटमेंट पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो।
0: हा तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल। डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल

0: साखरकर ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर.
2: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनॅमिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवल्या जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी वाळवण तसेच पश्चिम घाटात भीवपुरी भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस, रियूज, रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्समध्ये आपली गणना होईल. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो लाभो हीच त्या निसर्गदेवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात.
1: श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृत मधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत

0: प्रसार भारतीच्या
1: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
3: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:01 झालंय. प्रसारित करीत आहोत कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर सकाळी 7:10

आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:01 झालंय. प्रसारित करीत आहोत कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर सकाळी 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू.

श्रोतेहो, सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात सहभाग असेल मुष्टियुद्धपटू ओवी आदवंत यांचा, निर्मिती सहाय्य लीना पांडे यांचा आणि सादरकर्ते नयन पवार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. श्रोतेहो, सकाळी 10:00 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आम्ही प्रसारित करू. 10:10 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम सॉफ्ट बॉलची दुनिया या कार्यक्रमाचा भाग 3 आज आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना सिमंतिनी कुंडेकर यांची. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज आपण सुहाग या चित्रपटातील गाणी ऐकाल. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

श्रोतेहो, सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 युवा कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकाल. या कार्यक्रमात आज श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमात आपण ऐकाल. 11:35 बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकाल. सहनिवेदन अपर्णा पारवेकर यांचं. श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. या प्रसारणातील काही ठळक कार्यक्रम असे आहेत. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 1:40 ठाणे आणि पालघर जिल्हा वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या या प्रसारणादरम्यान आपण ऐकाल.

आणि शासकीय योजना याविषयी डॉक्टर अभिजित साखरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि प्रोबायोटिक्सचा वापर याविषयी डॉक्टर सागर सातकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत, जाणून घेतलेत या सभेतील उर्वरित कार्यक्रम आणि आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या सायंकालीन प्रसारणसभेतील काही ठळक कार्यक्रम असे आहेत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, आणि श्रोतेहो सायंकाळी 7:30 शेतशिवार हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू. या कार्यक्रमात आपण सुरुवातीला पशुधनामधील भ्रूण प्रत्यारोपण

छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 7:10 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचं आयोजन. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा

0: असा इशारा. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वीच मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घेण्याची सूचना केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी केली आहे. काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीकस्थिती, पाणीटंचाई, भूजल पातळी, चारा उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी जिल्ह्यातल्या परिस्थितीचं सादरीकरण केलं. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी या पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला असून एकूण 7,42,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली. दरम्यान या पथकानं काल बीड शहरालगत पाली इथल्या बिंदुसरा तलावाची पाहणी केली आणि उपलब्ध पाणीसाठा तसंच शहरासह परिसरातल्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. बिंदुसरा तलावात 30 जून 2026 रोजी 17% उपयुक्त पाणीसाठा होता. सध्याच्या स्थितीत तो केवळ 5% आला आहे. मागील वर्षी याच धरणात 100% पाणीसाठा होता अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पथकानं पालीच्या स्वयंचलित हवामान केंद्राला भेट देऊन यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. बीड तालुक्यात मोरगाव परिसरात पाणीटंचाई, जलसंधारणाची कामं आणि शेतपिकांच्या नुकसानीची या पथकानं काल पाहणी केली. यावेळी मोरगाव इथल्या दराडे वस्तीवरील पाझर तलावाची तसंच परिसरातल्या विहिरींची पाहणी करून पाणी उपलब्धतेची स्थिती जाणून घेण्यात आली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर काल मुंबईत झालेल्या जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी फाउंडेशनकडून अभिनेते आमिर खान तसंच सत्यजित भटकळ यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून थेट भरीव मदत देण्यासोबतच पीक विमा कंपनीकडूनही जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली. लातूर जिल्ह्यात काल दुष्काळ आणि पीक नुकसानाच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यात पालकमंत्री भोसले यांनी अहमदपूर तालुक्यातल्या महादेववाडी, चाकूर तालुक्यातल्या आष्टामोड, उदगीर तालुक्यातल्या शेकापूर तसंच जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी इथं पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवादही साधला. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षणं, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काल जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1,00,000 रुपये जमा करावे अशी मागणीही सपकाळ यांनी केली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या बैठका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असून सरकारच्या विविध योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण, केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. 3 तलाक कायदा रद्दबातल ठरवणं हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊया.
2: मुस्लिम महिलांच्या विवाहातील अधिकारांचं संरक्षण आणि तत्काळ तीन तलाकच्या प्रथेला कायदेशीर प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं

0: केंद्र सरकारनं मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम 2019 लागू केला. तलाक हे बिद्दत म्हणजे पतीनं एकाच वेळी 3 वेळा तलाक उच्चारून तत्काळ आणि अपरिवर्तनीय घटस्फोट देण्याची पद्धत अवैध आणि बेकायदेशीर ठरवण्यात आली.
1: 3 तलाक से मुक्ती का बहुत महत्वपूर्ण और नारी शक्ती के सम्मान का काम 17वीं लोकसभा ने किया है. सभी मान्य सांसद उनके विचार कुछ भी रहे हो, उनका निर्णय कुछ भी रहा हो, लेकिन कभी न कभी तो कहेंगे कि हाँ, इन बेटियों को न्याय देने का काम भी करने के समय हम वहां मौजूद.
0: या कायद्याने संबंधित मुस्लिम महिलेला स्वतःसाठी आणि तिच्यावर अवलंबित असलेल्या मुलांसाठी निर्वाह भत्ता मिळवण्याचा आणि अल्पवयीन मुलांच्या ताब्याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलाबाबत विधिज्ञ गीता देशपांडे यांनी माहिती दिली.
2: अशा पद्धतीने तलाक दिल्यास पतीला या कायद्यानुसार 3 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. ही पद्धत बंद केल्यानं विवाह संस्थेत मुस्लिम महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण मिळालं आहे.
3: शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. मराठवाड्यात तुळजापूर, माहूर, अंबाजोगाईसह आदिशक्तीच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरांची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ झाली. नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीची विविध अलंकार महापूजा बांधण्यात येते. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, गायन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज पहाटे देवीची पूजा अर्चा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी देवी मंदिरात देवीचे पुजारी तथा शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यात लासूर इथली दाक्षायणी देवी, महेशमाळ इथली गिरिजादेवी, जालना जिल्ह्यात अंबड इथली मत्स्योदरी देवी आदी ठिकाणीही नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यात शिरूर, कासार, पाटोदा आणि गेवराई तालुक्यातल्या 105 गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल बैठक घेण्यात आली. पैठण इथल्या नाथसागर धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात योजनेचं सर्वेक्षण तर दुसऱ्या टप्प्यात कुटेवाडी मार्गे पाटोद्यापर्यंत पाणी आणून टँकर भरण्याची सुविधा उभारण्याचं या प्रस्तावात नियोजित आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत काल मराठवाडा विभागीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेतल्या विजेत्यांना 11,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक, 7,000 रुपयांचं द्वितीय, 5,000 रुपयांचं तृतीय तर उत्तेजनार्थ 2,000 रुपये पारितोषिकं देण्यात आली. जागतिक मानसिक आरोग्य दिन काल पाळण्यात आला. धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपअधिष्ठाता डॉ स्वाती पांढरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचं कौतुक करून शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं अशा ठिकाणी व्यापक प्रमाणात मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करमाड इथल्या राज्यस्तरीय औषधी भांडार तसंच प्रशिक्षण केंद्राला प्रभारी उपसंचालक डॉ दयानंद मोतीपवळे यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्राच्या इमारतीची सद्यस्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा तसंच प्रभावी कार्यान्वयनासाठी आवश्यक बाबींची यावेळी त्यांनी पाहणी केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची सूचना. येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचं आयोजन. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. मुंबईसह कोकण तसंच विदर्भासह राज्यातल्या काही भागात उद्या 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचे आनंदरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
4: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत.
5: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणी

मित्रांना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत, किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.

0: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार। श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात। पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 नंतर आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात। त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार। बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात, पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार। याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा। गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर। यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना। हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार।
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे।
3: अगं शेवंते, अगं निघाले बरं का? अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
3: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं। पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं भी का पशुधन असेल।
4: मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 kHz वर, तसंच FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, या 7:25 होतात। प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे परिभाषा कोश आणि शब्दकोश याविषयी कामकाज करतं. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित आणि सुसंगत, सुलभ, अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासन उपयोगी द्विभाषा कोश आहे. याविषयी आपण मागील भागात जाणून घेतलं. हा संवाद आपण या भागातही चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, शासन व्यवहार कोशाविषयी आपण माहिती घेतोय, तर शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या शासकीय व्यवहार कोशाचा कसा आणि काय उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
2: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये भाषेच्या माध्यमातून पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडत असताना कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करणं, टिप्पणी लेखन करणं, मसुदा लेखन करणं, शासकीय परिपत्रक तयार करणं, शासकीय अहवाल तयार करणं, शासन निर्णय, शासकीय अधिसूचना काढणं, तसंच इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीमध्ये अनुवाद करणं आणि मराठी मसुद्याचे भाष परीक्षण करणं अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. ही कामं कधी तातडीची असतात, अतिमहत्त्वाची कामं असतात. अशा तातडीच्या व अतिमहत्त्वाच्या प्रसंगी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन व्यवहार कोश हा नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या शासकीय कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेला शासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी असतात त्यांच्या टेबलवर आपल्याला शासन व्यवहार कोश हा केवळ नजरेसच पडत नाही, तर तो त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो. मॅडम,
1: सर, हे झालं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील या शासन व्यवहार कोशाचा उपयोग होतो का आणि कशा प्रकारे होतो याविषयी सांगा.
2: शासकीय व्यवहारातील भाषा सर्वसामान्य नागरिकाला समजणं हे लोकाभिमुख प्रशासनाचं महत्त्वाचं अंग आहे. लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे हा एक मुख्य शासनाचा उद्देश आहे. शासनाची जी काही धोरणं असतात, निर्णय असतात, काही सूचना असतात, या शासन व्यवहार कोशामुळं नागरिकांना समजण्यास मदत होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करताना शासन व्यवहार कोशामुळं हा पत्रव्यवहार करणं अतिशय सुलभ जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नागरिकाला शासकीय अर्ज भरायचा आहे, तर शासकीय अर्ज भरत असताना ॲप्लिकेशन, डिक्लेरेशन, अंडरटेकिंग याचा नेमका अर्थ काय, व्हेरिफिकेशन याचा नेमका अर्थ काय, हा मराठी अर्थ या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो.
1: नक्कीच.
2: ॲप्लिकेशन म्हटलं की अर्ज, डिक्लेरेशन म्हटलं की घोषणापत्र, अंडरटेकिंग म्हटलं की हमी, व्हेरिफिकेशन म्हटलं की पडताळणी, हे मराठी पर्याय सहजपणे नागरिकांना कळतात. दुसरं असं की कायद्याच्या संदर्भात सामान्य नागरिकांचा कायद्याचा जो व्यवहार आहे त्या कायद्याच्या व्यवहाराशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ पिटिशन म्हटलं की त्यांना ती याचिका आहे असं समजतं, अफिडेव्हिट म्हटलं की ते शपथपत्र आहे, किंवा आपण सहज म्हणतो की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, हा साक्ष देखील हा शब्द किंवा मराठी पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी सामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला आपल्या बँकेमध्ये काही ग्रँट आली, काही फंड आला, तर सामान्य शेतकरी देखील शासनाचं मला हे अनुदान मिळालं, शासनाचा हा निधी मला मिळाला, तर असे शब्द हे शेतकरी देखील वापरू लागलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागतात, मग या नोकरीच्या अनुषंगानं

0: मराठी पर्याय त्यांच्या तोंडवळी पडलेले आहेत. उदाहरणार्थ अपॉइंटमेंट म्हटलं की नियुक्ती, रिक्रुटमेंट म्हटलं की भरती, प्रमोशन म्हटलं की पदोन्नती, पोस्टिंग म्हटलं की पदस्थापना, सिनियरिटी म्हटलं की वरिष्ठता. म्हणजे इंग्रजी संज्ञांना असे नेमके व अचूक पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं दिले जातात आणि हे मराठी पर्याय आता व्यवहारामध्ये रूढ झालेले आहेत आणि सामान्य माणूस हा त्याचा अगदी सहजपणे व्यवहारामध्ये वापर करताना दिसून येत आहे. म्हणजे या कोशामुळं शासन आणि नागरिक यांच्यामधले जे काही भाषिक अडथळे आहेत ते भाषिक अडथळे आता कमी व्हायला लागलेले आहेत. प्रशासनाची जी भाषाशैली आहे किंवा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शासन व्यवहार कोशामुळं खूपच मदत झालेली आहे. अशा प्रकारे शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील भाषिक दुरावा कमी करण्यामध्ये शासन व्यवहार कोशानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे मॅडम.
1: नक्की सर, कारण आम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचतो त्यावेळेला सुद्धा हे शासनाच्या योजना आणि जे काही मदत असते तर त्याचे हे पर्यायी शब्द जे आत्ता आपण उल्लेख केले ते न्यूजपेपरमध्ये असतात आणि मग त्यामुळे आम्हाला ते आता अंगवळणी पडलेत किंवा समजायला लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहेत. सर, या शासन व्यवहार कोशाची देखील आजच्या काळातही गरज आहे असं आपल्याला वाटतं का?
0: हो नक्कीच मॅडम, आजच्या काळात देखील हा शासन व्यवहार कोश नक्कीच सर्वसामान्यांना देखील उपयोगी पडतो. जसं की आपण यापूर्वीही सांगितलं, शासकीय कार्यालयातले अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक असतील सामान्य लोक असतील त्यांना आजही या शासन व्यवहार कोशाची गरज आहे आणि ती गरज मुद्रित स्वरूपात जशी आहे तशी ऑनलाईन स्वरूपात देखील आहे. म्हणजे हा शासन व्यवहार कोश आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे, ऑनलाईन अशा स्वरूपातही उपलब्ध आहे. आता ज्या ज्यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना काही संदर्भ पाहावे लागतात, टिप्पणी लिहिताना, पत्रव्यवहार करताना, त्यावेळेला हे संदर्भ पाहण्यासाठी हा शासन व्यवहार कोश सहज उपलब्ध होतो. ज्यावेळेला कार्यालयांमध्ये काही बैठकी किंवा चर्चांचं आयोजन केलं जातं त्यावेळेला त्वरित संदर्भ देण्यासाठी हा शासन व्यवहार कोश उपयुक्त ठरतो. जी काही ग्रंथालयं आहेत त्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी असतील, अध्यापक असतील, शिक्षक असतील, भाषेचा अभ्यास करणारे काही संशोधक असतील यांच्यासाठी हा देखील शासन व्यवहार कोश कायमस्वरूपी संदर्भ साहित्य म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्थांमार्फत दिलं जातं. या प्रशिक्षण संस्थांमध्ये देखील प्रशासनिक लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासन व्यवहार कोश नक्कीच आजही गरजेचा आहे आणि तो आजच्या काळात देखील उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
1: सर, वेगवेगळ्या कोशांमुळे मराठी भाषेचा विकास होतो, ते शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हे आम्ही बघतच आलो आहे आताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर या शासन व्यवहार कोशाची देखील मराठी भाषेच्या विकासातली भूमिका आहे का आणि ती कशाप्रकारे स्पष्ट कराल आपण?
0: शासन व्यवहार कोशाने मराठी भाषेच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासन व्यवहार कोश हा केवळ कार्यालयीन किंवा शासकीय व्यवहारातील संदर्भ ग्रंथ नाही तर तो मराठीच्या आधुनिक शब्दसंपत्तीच्या विकासातील एक महत्वाचा आधार बनलेला आहे. शासन व्यवहार कोशातील मराठी पर्यायांचा उपयोग व वापर आज देखील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत यांना त्या मराठी पर्यायांचा आज देखील उपयोग होतो. अभ्यासकांनी संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील या कोशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारखी जी काही प्रसारमाध्यमं आहेत या प्रसारमाध्यमांमध्ये देखील या शासन व्यवहार कोशाचा वापर होताना दिसून येत आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये शासन व्यवहार कोशाची भूमिका प्रभावी राहिलेली दिसून येते.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की मुद्रित आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणं काळाची गरज आहे. तर हा शासन व्यवहार कोश ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे का आणि कोणत्या संकेतस्थळावर आहे याविषयी

0: जरा आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: हो नक्की मॅडम. हा जो शासन व्यवहार कोश आहे हा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा शासन व्यवहार कोश उपलब्ध आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर विविध कोश व परिभाषा कोश उपलब्ध असून या शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ 30,000 शब्दांचा मराठी पर्यायांचा खजिना आहे. हे मराठी पर्याय आज ऑनलाईन आपल्याला सर्च करता येतात. त्याचबरोबर भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश भाग एक नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेलं आहे. आणि या उपयोजकामध्ये शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, वित्तीय शब्दावली यांसारखे भाषा संचालनालयाचे सामान्य नागरिकांना उपयुक्त असणारे हे कोश आज देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि हे शासन भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरून सामान्य जनतेला नागरिकांना डाउनलोड करून घेता येतं. आणि या कोशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या कोशासाठी इंटरनेटची गरज नाही.
0: हां,
1: तो ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाचे हे सर्व शब्दकोश व परिभाषा कोश डायरेक्टोरेट -marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
0: सर, एकंदरीतच आपल्या चर्चेवरून असं कळतंय की हे शासन व्यवहार कोश आहे हा मराठी भाषेची एकरूपता, अचूकता, सुसूत्रता आणि परिणामकारकता वाढवणारा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञा, वाक्प्रयोग, प्रशासकीय संकल्पनांना मराठीत पर्याय उपलब्ध करून देणं आणि विविध शासकीय विभागांमध्ये परिभाषेची एकरूपता निर्माण करणं, शासन आणि नागरिक यांच्यातील भाषिक दुरावा कमी करणं, शासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मंत्रालयीन विभाग, अनुवादक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अध्यापक, संशोधक, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा एक मौलिक ग्रंथ आहे आणि तो प्रमाणित मराठी भाषेमध्ये आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शासन व्यवहार कोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मध्यम लहरी 229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी.

0: खास पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
1: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
2: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

श्रोते हो, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रीधर फडके यांनी गायलेलं हे भावगीत.

श्रोते हो, श्रीधर फडके आणि सहकार्याने गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. गीतरचना होती रोहिणी निनावे यांची आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे भावगीत.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं भावगीत, मीरा नारायणगावकर यांच्या आवाजात.

श्रोते हो, मीरा नारायण गावकर यांनी गायलेल्या या भावगीतासह आजचा भावधारा हा कार्यक्रम इथे संपला. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया आपण ऐकाल. मुलाखतींवर आधारित हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर सकाळी 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर, बीड, यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनिव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी

भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं माता नामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गा पूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुचेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40:50 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्ष.

0: श्रद्धा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. श्रोते हो, आजचा दिवस प्रत्येक त्या मुलीच्या स्वप्नांना समर्पित आहे जी आकाशाकडे पाहून म्हणते मला ही उंच भरारी घ्यायची आहे. श्रोते हो, बालिका म्हणजे केवळ घराचं अंगण उजळवणारी लेख नाही तर समाजाच्या भविष्याला आकार देणारी शक्ती आहे. पण प्रत्येक मुलीला तिचं बालपण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वतःची स्वप्न जगण्याचा समान अधिकार मिळतोय का, हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम निर्माण व्हायला हवा. आजच्या काळातील मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही तर ती स्वप्नांना वास्तवात उतरवते. ती क्रीडा क्षेत्रात पदक जिंकते, विज्ञानात नवे प्रयोग करते, साहित्यामध्ये सुंदर शब्दांना जन्म देते, कला संस्कृतीत आपली ओळख निर्माण करते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा भविष्यकाळ घडवते. आणि समाजानेही तिच्या हातात बंधनाची नव्हे तर संधीची दोरी द्यायला हवी. तिच्या प्रश्नांना आवाज द्यायला हवा, तिच्या निर्णयांचा आदर करायला हवा आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. कारण आजची बालिका म्हणजे उद्याची डॉक्टर, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, लेखिका, उद्योजिका, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार होणार आहे. आणि आज आपण जागतिक बालिका दिनानिमित्त भेटणार आहोत अशाच काही गुणी, कर्तृत्ववान आणि स्वप्नाळू बालिकांना. या मुलींच्या गोष्टी म्हणजे केवळ त्यांच्या यशाच्या गोष्टी नाही आहेत तर त्या आहेत स्वप्न पाहण्याच्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याच्या गोष्टी. चला तर मग श्रोते हो या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्रोते हो, खेळाच्या मैदानात जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तो लागतो तो आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी असतो पण प्रत्येक सामन्यात खरी लढाई असते ती स्वतःच्या मर्यादांशी. अशाच या आव्हानात्मक खेळाची निवड करून आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं वेगळी ओळख निर्माण करणारी बालिका म्हणजे ओवी अद्वंत. जागतिक बालिका दिनानिमित्ताने ओवीशी जाणून घेऊया तिच्या बॉक्सिंगच्या प्रवासाबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल.
1: माझं नाव ओवी अभिजित अद्वंत आहे. माझी मोठी बहीण आहे, ती बॉक्सिंग करत होती तर तिच्या सोबत मी जात होते ट्रेनिंगला. तर तिच्या मॅचेस बघून मग मला इन्स्पिरेशन भेटली की बॉक्सिंग करायची. 5 वर्ष मला झाले बॉक्सिंग करताना. मग पुढं डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल खेळले. 1 May 2016 उझबेकिस्तान ताशकंद. तिथं छान होतं, फर्स्ट इंटरनॅशनल टूर होता म्हणून थोडीशी भीती होती पण मग तिथं एक्सपिरियन्स छान भेटला. आपल्या लेवलवर किती म्हणजे कशा स्किल वाले बॉक्सर्स असतात ते कळालं, अजून किती इम्प्रूव्ह करायचे ते कळालं. म्हणजे बाउटच्या पहिले मी शिकले काय विचार करायला पाहिजे, अजून माझ्या सोबतच्या बॉक्सर्सचे स्किल, अजून माझ्यात काय कमी आहे ते शिकायला भेटले मला. बॉक्सिंग मुळं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मला डिसिप्लिन भेटलं, कोणत्या पण काम किती फोकसनी करायचं ते शिकायला भेटलं. जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात असतं, अजून फ्रुट्स असतात. माझं स्वप्न आहे की मी इंडियाला ऑलिम्पिक्स मध्ये रिप्रेझेंट करावं. आणि मी हायर स्टार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे बँगलोर, जे ऑलिम्पिकसाठी तयारी करवतं, तिथं माझं सिलेक्शन झालंय. तिथं मी ट्रेनिंग करते. मी संभाजीनगरला एक्झामसाठी येते आणि बाकी माझं ट्रेनिंग सगळं आयएएस मध्ये असतं. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलींना स्पेशली की तुम्ही एक सेल्फ डिफेन्ससाठी काही म्हणजे शिका, कारण की आत्ताच्या ह्याच्यात मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूप गरजेचं आहे.

0: मी बॉक्सिंग करते. मी म्हणजे जर कोणी मला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर मग मी सेल्फ डिफेन्स करून स्वतःला वाचवून करू शकते.
1: श्रुते हो, रिंगमध्ये आत्मविश्वासाने उभी राहणारी ओवी आपल्याला सांगून गेली की जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं महत्वाचं असतं. काही मुलींची ताकद असते त्यांच्या कल्पनाशक्तींमध्ये आणि शब्दांमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बालिकेविषयी जिच्या कल्पनांच्या विश्वातून कथा जन्म घेतात. कथा म्हणजे केवळ काही पात्र, प्रसंग आणि शब्दांची गुंफण नाही आहे. कथा म्हणजे आपल्या कल्पनांना दिलेली एक सुंदर दिशा आहे. श्रोते हो, अशाच या शब्दांच्या विश्वात रमणारी, आपल्या कल्पनाशक्तीला कथेचं रूप देणारी बालिका म्हणजे हर्षदा जोशी. तिच्या लेखणीतून साकारलेल्या कथा तिच्या निरीक्षण शक्तीची, कल्पनाशक्तीची आणि संवेदनशील मनाची ओळख करून देतात. चला तर जागतिक बालिका दिनानिमित्त हर्षदाशी गप्पा मारताना जाणून घेऊया तिच्या मनात कथा कशा जन्म घेतात, तिची पात्र तिला कुठून मिळतात आणि लेखनाच्या या प्रवासात तिची स्वप्न कोणती आहेत ती.
0: कथा लिहिताना म्हणजे मनामध्ये जे सुचत गेलं तसे मी कथा लिहित गेले आणि जे बाहेरच्या जगात आपण जे बघतो त्याच्यावरून मी ती कथा लिहायला सुरुवात केली. बाहेरच्या जगातून किंवा माझ्या मनातून जे सुचत गेलं ते मी लिहित गेले. पुस्तकातून सुद्धा बऱ्याच अशा कथा आहेत ज्या आपण लिहू शकतो. वाचले तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे कविता किंवा गोष्टी आपल्याला आपोआप सुचायला लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा कथा लिहिली होती तेव्हा ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती. सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि प्रेरणा सुद्धा दिली होती की कर तू कथा. माझ्या कथेचं शीर्षक एवढंच होतं की मेहनत आणि शिक्षण. प्रसंग आणि पात्र म्हणजे मी जे आजूबाजूला बघते त्याच्यावरून तिने प्रसंग आणि त्यांची नावं ठरवून कथा लिहायला सुरुवात करते. आतापर्यंत मी 7-8 कथा लिहिली असेल. मला माझ्या मनाच्या कल्पना शक्तीतून जे जास्त सुचत जात मी त्याच्यावरून लिहित जाते. किंवा मग बाहेरचे जे अनुभव असतील किंवा बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यानुसार सुद्धा मी कथा लिहायला सुरुवात करते. जेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळेस रामू नावाचं जे पात्र होत, रामू आणि त्याची आई, तर हे दोघं जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली होती त्यावेळेस मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण म्हणजे त्या कथेमध्ये ना तो रामू आपल्या आईला मदत करतो पण मग त्या गोष्टीचा तो हिशोब ठेवायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याच्या आईला ते पटवून देते की कामांचा आणि आईच्या प्रेमाचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. त्यानंतर त्याला शिकवण भेटते की आईचं प्रेम हे अथांग असतं, त्याचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. रामूने मानलेली त्याच्या विचारातलं एक सुंदर कल्पना आहे. म्हणूनच तर मला ही कथा खूप आवडते, मला भावते. आणि जेव्हा पण मी कथा वाचते ना तेव्हा मला असं खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटतं की हे असं चालू आहे का, रामू नावाचा खरंच एक मुलगा आहे, त्याची आई आहे. हे सर्वांच्या भावना मला जवळच्या वाटतात माझ्या. एवढी तर नाही होत पण कधी कधी असं होतं की ज्यावेळी शब्द सुचत नाही किंवा लिहिताना काही असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपण लिहू शकत नाही. माझं म्हणणं आहे की आपण आपलं मन डायव्हर्ट न करता एकाग्र चित्तेने ते लिहिले गेलं पाहिजे. सुंदर गुंतले जाते त्यावेळेस मी माझं मन पूर्णपणे एकाग्र करते, बाहेर थोडंफार निसर्गाकडे बघते आणि मग माझ्या मनातून आपोआप कल्पना बाहेर निघायला लागतात. मग मी त्या कागदावरती लिहायला सुरुवात करते. सगळ्यांना मी तर इतकाच संदेश देऊ शकेल की आपण आपली कला जपली पाहिजे, आपल्या कलेचा आदर केला पाहिजे. कारण असं म्हणतात की देवाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कला दिलेलीच असतात. आपण फक्त ती ओळखायला पाहिजे, तिला आत्मसात करून घ्यायला पाहिजे. जर का मी नेहमी लिहिला तरच त्या यशस्वी होईल ना. का एक दिवसाआड किंवा मग लिहिल्याच नाही तर मग माझी विचार करण्याची क्षमता ही थांबून जाईल. त्यामुळे मी तसं न होऊ देता मी त्या नेहमी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करेल.
1: श्रोते हो, हर्षदाच्या कथांमधून आपण कल्पनांच्या एका सुंदर विश्वात फेरफटका मारला. कथा एखादी गोष्ट सांगते पण कविता मनातली भावना जागवते. काही भावना अशा असतात ज्या सरळ बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या लयीत उतरवतात, ओळींमध्ये फुलतात आणि कवितेचं रूप घेतात. चला तर भेटूया अशाच एका संवेदनशील मनाला, उत्कर्षा जोशीला. श्रोते हो, कविता म्हणजे शब्दांना मिळालेली भावना, कविता म्हणजे मनात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज आणि कविता म्हणजे छोट्या छोट्या शब्दांत मोठं जग सांगण्याची कला. निसर्ग असो

0: बालपण असो, मैत्री असो, आईबाबांचं प्रेम असो किंवा एखादं सुंदर स्वप्न, कवयित्रीच्या मनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट कवितेत विषय होऊ शकते. अशाच शब्दांशी मैत्री करून आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी बालिका म्हणजे उत्कर्षा जोशी. जागतिक बालिका दिनानिमित्त उत्कर्षाशी संवाद साधताना जाणून घेऊया तिच्या मनात कविता कशी जन्म घेते, तिच्या लेखणीला प्रेरणा कुठून मिळते आणि भविष्यातील तिची स्वप्न काय आहेत ती.
1: सातवीत असताना एक मॅडम येत आम्हाला, सुनीता मानकापे मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला उपक्रम दिलता कविता करण्याचा, तर तिच्याच्यात मी केली होती आणि मग ती सगळ्यांना सांगित दाखवली होती, तेव्हा ती आवडली होती आणि मग तेव्हापासून मग मला कविता करायची आवड निर्माण झाली. मी जी कविता केली होती सगळ्यात पहिली ती एका आईवर केली होती. एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रांधा वाढा उष्टी काढा, आयुष्यात मी काय केले, श्लोक ओव्या तूच ना आम्हाला शिकवलेस, स्वच्छ वाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस, तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, नव्हते युट्यूब नसले ते गुगल तरी काहीच अडले नाही, तुझ्याशी बोलताना गोष्टी कधी संपल्याच नाहीस, तुझ्याशी बोलताना गोष्टी काही संपल्याच नाही, एखाद्या घटना किंवा एखादी कल्पना सुचली सुंदरशी तर मग ती मला कविता करायला आवडते. बरोबर, म्हणजे समजा आता पाऊस, त्याच्यानंतर निसर्ग, पुस्तक याच्यावर कविता करायला आवडते. त्याच्यानंतर मी क्षणावर कविता केलेली आहे ती आवडते. पुन्हा विज्ञानाची प्रगती, आजच्या युगावर जी कविता केली आहे मी ती विज्ञानाची प्रगती आहे, अशा इत्यादी गोष्टींवर मला कविता करायला आवडते. शाळेत असताना क्षणावरची आहे. त्याच्यानंतर मी शिक्षकांवरची पण केलेली आहे आमच्या शाळेतल्या, त्याच्यावरही आवडते. जेव्हा मी कविता म्हणजे करायला लागली, जेव्हा मला सुचायला लागलं, तेव्हा ते मी माझ्या मनातील जे विचार आहे किंवा माझ्या मनात जे कल्पना येतात ते मी त्या कवितांच्या स्वरूपात लिहित असते. सगळ्यांना सल्ला म्हणून देते की आपण आपली जी कला आहे जी आपल्या अंगात आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती ओळखल्याच्या नंतर आपण ती जोपासली पाहिजे.
0: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिधीम आव्हाड काय सांगते. ते
2: लहानपणापासूनच मला खेळायची खूप आवड होती कारण की मी खूप ऍक्टिव्ह होती. सुरुवातीला फक्त कुतूहल म्हणून माझ्या आई बाबांनी मला जिम्नॅस्टिक्स मध्ये टाकलं होतं, पण जसं जसं मी त्यात प्रगती करू लागले तसं तसंच मला खेळायची आवड आणि वेळ वाढत गेलं. माझे कोच श्री रोहित रोंगे सर आणि आई बाबांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच कारण की आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असते आपल्या कोचला आणि फॅमिली फ्रेंड्स ज्यांनी पण इतक्या वर्ष माझ्यावर मेहनत घेतली होती. एखादा डिफिकल्ट जिम्नॅस्टिक्स एलिमेंट शिकायचा असेल तर त्यासाठी खूप पेशन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिस लागते. त्यासोबतच फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही आम्ही रेग्युलर काम करतो. त्यासोबत एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी गिव्ह अप करत नाही, मिस्टेक्स होता पण त्यातून शिकून पुन्हा ट्राय करते. माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीमधला सगळ्यात प्राऊड मोमेंट म्हणजे ह्या वर्षी घडलेली एशियन चॅम्पियनशिप जी फिलिपिन्समध्ये झाली होती, त्यामध्ये इंडिया रिप्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली होती. हा क्षण इतक्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या देशांचं रिप्रेझेंटेशन करणं हेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मेडल मिळालं नाही पण इंडियाची जर्सी घालून इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आणि प्राऊड मोमेंट आहे. आणि पुढच्या वेळेस मी अजून मेहनत करेल आणि अजून चांगला परफॉर्मन्स देईल बेस्ट ऑफ माय अबिलिटी. माझं ड्रीम आहे की जिम्नॅस्टिक्समध्ये इंटरनॅशनल लेवलवर अजून मोठ्या स्पर्धांमध्ये इंडिया रिप्रेझेंट करावं आणि इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकून आणायचं.
0: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिक करणारी, सलग 3 वेळा नॅशनल चॅम्पियन असणारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका सानप हिच्याकडून.
3: मी जिम्नॅस्टिक्स जॉईन केलं
2: त्यानंतर माझी लाईफ खूप बदलली जिमनॅस्टिक्समुळे.

0: मला डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, पेशन्स आणि हार्डवर्क शिकायला मिळालं. आता जिमनॅस्टिक्स बस एक स्पोर्ट नाही तर माझ्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय मोमेंट होता जेव्हा माझ्या नावासमोर इंडिया लिहिलं होतं आणि मग अनाउन्सरने अवंतिका दीपक साना इंडिया असं अनाउन्स केलं. ते ऐकून मला एकदम वाव, हे खरंच माझं नाव आहे असं वाटलं. जिमनॅस्टिक्समध्ये फक्त बॉडी स्ट्रॉंग असून चालत नाही, माइंडसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. कारण एखादा एलिमेंट करताने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतो. कधी कधी मनात थोडी भीती वाटते पण त्याचा वेळी स्वतःला सांगावं लागतं की आय कॅन डू दिस. माझ्या मते जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट शिकवली, मी हे तुम्हाला पण सांगते. तुमच्या बॉडीने साथ दिली तर तुमचं माइंड कॉन्फिडेंट नसेल तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकत नाही. त्यामुळे ट्रेनिंगमध्ये मी फिजिकल स्ट्रेंथ सोबत मेंटल स्ट्रेंथ आणि फोकस वरही खूप काम करते. माझ्या कोचने मला नेहमी सांगितलं आहे की फेलियर इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि वन कॉम्पिटिशन कॅनॉट डिसाइड युअर होल जर्नी. त्यामुळे मी फेलियरकडे एंड म्हणून नाही तर एक लेसन म्हणून बघते. थोडं रेस्ट, थोडं रिकव्हरी आणि मग पुन्हा फुल एनर्जीने ट्रेनिंग करते. कारण माझं गोल माझ्यासाठी नेहमी मोठं आहे. आणि इंडियन गर्ल्सला मी नेहमी एवढंच सांगेल की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा. बिलीव इन युअर सेल्फ, कीप वर्किंग हार्ड अँड तुमचं ड्रीम्सला कधीही छोटं समजू नका. आणि एक दिवस तुमचं ड्रीम नक्की रियालिटी होईल ही माझी गॅरंटी आहे.
1: श्रोते हो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या या गुणी बालिकांना भेटलो. श्रोते हो, क्षेत्र वेगळी आहेत, आवडी वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळे आहेत, पण यात बालिकांमध्ये एक गोष्ट समान आहे, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची जिद्द. जागतिक बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही आहे, तर प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना संधी देण्याचा, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तिच्या पंखांना बळ देण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येक बालिकेला एवढंच सांगूया, तुझं स्वप्न किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही. आजच्या या गुणी बालिकांना आणि जगभरातील प्रत्येक चिमुकल्या स्वप्नांना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग होता मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे, सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लखलख चंदेरी आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आज हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक, प्रचंड लोकप्रिय अभिनेते

अभिनयाचे अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. यानिमित्त अमिताभ बच्चन यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या लखलख चंदेरी कार्यक्रमात ऐकूयात अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित अनेकानेक सुपरहिट चित्रपट गीतांपैकी काही लोकप्रिय गाणी. ऐकूयात कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत मर्द या चित्रपटातलं.

श्रोते हो, मर्दी या चित्रपटातलं अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, अमिताभजींचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 साली उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं झाला. त्यांचे वडील सुप्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 1969 साली अमिताभजींच्या कारकिर्दीची सुरुवात भुवन सोम या चित्रपटातून पार्श्व आवाज निवेदक म्हणून झाली. तर अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 7 हिंदुस्थानी या चित्रपटातून झाली. 70s जंजीर, दिवार आणि शोले या चित्रपटातील भूमिकांनी त्यांना लोकप्रिय कलाकाराचं स्टारडम दिलं. श्रोतेहो, आता ऐकूयात यानंतरचं हे गीत.

0: श्रुती हो, अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं डॉन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रुती हो, अमिताभ बच्चन यांचं मूळ आडनाव श्रीवास्तव आहे, पण हरिवंशराव यांच्या कविता बच्चन या टोपण नावाने ते प्रसिद्ध करीत, त्यामुळे त्यांचं बच्चन हेच नाव रूढ झालं. आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती नसेल की अमिताभजी यांनी कोलकात्यातील एका जहाज वाहतूक कंपनीत एजंटाची नोकरी केली होती, पण अभिनयाकडे त्यांच्या मनाची ओढ असल्यामुळे ती नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता ऐकूयात अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं आणखी एक गीत, आखरी रास्ता या चित्रपटातलं.
1: One.

श्रोतेहो, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक फ्रँकोइस ट्रूफॉर्ट यांनी अमिताभजींना वन मॅन इंडस्ट्री असं संबोधलं होतं. अमिताभजींच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर ते अगदी सार्थक वाटतं. त्यांनी 5 दशकाहून अधिक काळ चाललेल्या प्रदीर्घ कारकिर्दीत हेमामालिनी, शर्मिला टागोर, झीनत अमान, जया बच्चन, रेखा, नीतू सिंग, श्रीदेवी, जयाप्रदा यांसारख्या हिरोईन्ससह काम केलेलं आहेच, पण वयाच्या 60 साठीतही जिया

खान या हिरोईनच्या हिरोची भूमिका त्यांनी साकारली आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारासह दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते असणारे अभिनयाचे शहेनशाह अमिताभजी यांच्यावर चित्रित झालेलं शहेनशाह या चित्रपटातलं गीत आता ऐकूयात. लखलख चंदेरी या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आहे.

0: इथेच संपला. श्रोतेहो, महानायक, बिग बी, शहनशाह या उपाधींनी सन्मानित अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा देऊन आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपवूया. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:32 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
3: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोतेहो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.
4: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात. पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळं अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या प्रोस्टेट ग्रंथींचे आजार.
0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:35 झालेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची.
0: बरोबर,
1: प्रथम लक्षात घ्या मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
0: बरं,

0: म्हणजे 24 तास.
1: हा
0: 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर, 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही.
1: अच्छा,
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग?
1: ओ.
0: याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी

0: प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 229 किलोमीटर आणि 1305 किलो हर्ट्सवर, तसंच FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, सॉफ्ट बॉलची दुनिया. कार्यक्रमाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहात. निर्मिती आणि संकल्पना आहे सीमंतिनी कुंडीकर यांची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत परभणी जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन परभणी. नमस्कार यशोते हो, खेळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर क्रिकेट, कबड्डी, खो खो यांसारखे लोकप्रिय खेळ येतात. पण याचबरोबर वेग, चपळता, अचूकता आणि संघभावना यांचा सुंदर मिलाफ असलेला एक खेळ म्हणजे सॉफ्टबॉल. सॉफ्टबॉल या बेसबॉलशी साधर्म्य असलेला मात्र स्वतःची वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य असलेला हा खेळ आहे. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि धावण्याचं कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असतं. तर श्रोते हो, या खेळाची सुरुवात कशी

0: कशी झाली, सॉफ्टबॉलचे नियम काय आहेत, मैदानाची रचना कशी असते आणि हा खेळ खेळण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, यात सॉफ्टबॉल खेळाची ओळख करून देणाऱ्या आपल्या विशेष मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. चला तर मग जाणून घेऊया सॉफ्टबॉल खेळाविषयी. आपण ऐकत आहात आकाशवाणीची विशेष मालिका सॉफ्टबॉलची दुनिया. नमस्कार श्रोते हो, सॉफ्टबॉलची दुनिया या मालिकेमध्ये आपण आज तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना, उत्सुक असणाऱ्या सगळ्या खेळाडूंना सॉफ्टबॉल या खेळाविषयीची अधिक माहिती देणार आहोत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्यासारख्या असंख्य खेळाडू या सॉफ्टबॉल खेळामध्ये आपलं करिअर करू इच्छिता, हा खेळ खेळू इच्छिता आणि अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिता, तर फक्त इच्छा असून चालत नाही, तर इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गुण असणं आवश्यक असतं. तर नेमका सॉफ्टबॉल खेळण्यासाठी आपल्यामध्ये कोणकोणत्या क्षमता असायला हव्यात याविषयी अधिक माहिती आज आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत आपल्या परभणी जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव डॉक्टर प्रसेनजीत बनसोडे. सर, पुन्हा एकदा आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे.
1: चालेल मॅडम, धन्यवाद.
0: तर आज आपण असा विषय घेतला आहे सर की अनेक खेळाडू सॉफ्टबॉल या खेळाकडे वळत आहेत, त्यांना या खेळामध्ये करिअर करायचं आहे, अनेक स्पर्धांमधून त्यांना हा खेळ जाणून घ्यायचा आहे, पारितोषिकं मिळवायची आहेत. तर आपण असंख्य जे श्रोते ऐकत आहेत, काही विद्यार्थी पण आहेत, तर त्यांना काय सांगाल की हा खेळ खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या अंगी कोणकोणत्या क्षमता असणं आवश्यक आहे?
1: सॉफ्टबॉल हा एक मॅडम सांघिक गेम आहे. सॉफ्टबॉल हा गेम सांघिक आहे आणि गतिमान आहे. तर या खेळामध्ये आहे उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडूकडे जे आहे तर एक तर शारीरिक क्षमता चांगली पाहिजे, ताकद पाहिजे, त्याच्या अंगी चपळता पाहिजे आणि निर्णय क्षमता ही अचूकता. की ज्यावेळेस आता बॅटर आहे तर त्याला बॅटिंग करण्यासाठी आल्यानंतर कोणत्या लेवलचा बॉल मारायचा आहे आणि कोणता बॉल हा सोडायचा आहे आणि मारल्यानंतर त्याला जे आहे की बॉल मारण्यासाठी किंवा बॉल टोलवण्यासाठी त्याच्यामध्ये ते स्फोटक ताकद पाहिजे, की त्याच्या खांद्यामध्ये म्हणा म्हणजे शोल्डरमध्ये वगैरे ही ताकद पाहिजे आणि तो बॉल कोणत्या दिशेला मारायचा आणि मारल्यानंतर त्याला येते त्याची चपळता, की तो फर्स्ट बेसला त्या प्लेअरनी फिल्डिंग करून फर्स्ट बेसला फेकण्याच्या अगोदर आपल्या बॅटरने तिथं पोहोचणे हे खूप आवश्यक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये चपळता पाहिजे. आणि त्यानंतर जर आपण फिल्डिंग साईड, आता आपण हे बॅटिंग साईडचं बोललो, तर बॅटरने काय करायला पाहिजे, बॅटरने काय करायला पाहिजे की कोणत्या प्रकार कोणता बॉल मारला पाहिजे, तो कुठे मारला पाहिजे, हा आणि म्हणजे अचूकता बरोबर आहे, आणि त्यानंतर त्यांनी किती जोरात मारला पाहिजे त्यासाठी त्याला लागणारी जी ताकद आहे शोल्डर मध्ये वगैरे ताकद पाहिजे. आणि त्यानंतर म्हणजे आपण हे झालं ताकद झाली, त्याची निर्णय क्षमता म्हणजे कोणता बॉल मारायचा हे झालं, आणि त्यानंतर थर्ड जे आहे की त्यांनी जो बेसवरती त्यांनी मारलेला बॉल आहे तो जो फिल्डरने आहे तो आउट फिल्ड म्हणा किंवा इनफिल्डच्या फिल्डरने फिल्डिंग करून तो बॉल फर्स्ट बेसवरती फेकण्याच्या अगोदर यांनी तिथं जाऊन पोहोचणे, म्हणजे याच्यामध्ये त्याची चपळता आली. बरोबर आहे. आणि त्यानंतर जर आपण आता निर्णय क्षमता जर चा विचार केला, तर निर्णय क्षमताचा विचार केला तर प्लेअरला ज्यावेळेस आहे आता हा बॅटर आहे, हा बॅटर जर फर्स्ट बॅटर असेल तर ठीक आहे, मला माहिती आहे की मला त्याला आउट घ्यायचंय. बरोबर आहे. तर आउट घ्यायचं तर मी काय करेल त्याला, किंवा सरळ सरळ बॉल माझ्या हातामध्ये आला मी फिल्डिंग करेल, हा कॅच करेल आणि तो बॉल कुठे फेकेल, फर्स्ट बेसवरती. हा झाला. परंतु याच्यामध्ये आणखीन काय मॅडम की याच्यामध्ये एकूण एक प्लेअर नाही खेळत, म्हणजे हा एक प्लेअर बॅटिंग करतो, परंतु जर एखादा प्लेअर जर पहिलेच बॅटिंग करून जर फर्स्ट बेसवर आला तर फर्स्ट बेसवरती आला तर मग मला जे फिल्डिंग आहे निर्णय घ्यावा लागतो की माझ्याकडे जर बॉल आल्यानंतर की फर्स्ट बेसचा प्लेअर हा बॅटर मारल्यानंतर फर्स्ट बेसवरती येणार आहे, तर फर्स्ट बेसचा प्लेअर हा कुठं पळणार आहे, सेकंड बेसला, आणि सेकंड बेसला पळणार आहे तर मग मला हे निर्णय घ्यावा लागतो की मला येथे कोणत्या प्लेअरला मी आउट घेऊ शकतो.
0: बरं, अच्छा.
1: म्हणजे सेकंड बेसला मला आउट घ्यायचंय, सेकंड बेसच्या रनरला आउट घ्यायचंय का हा जो बॅटिंग करून आलेला आहे फर्स्ट बेसवरती तर त्याला आउट घ्यायचंय. मग याच्यामध्ये जर आहे मॅडम की आता जर आमचे आता माझा संघ आहे तर मी काय करेन मॅडम की माझा संघ आहे तर माझ्या संघाचे एकूण रन 3 आहेत आणि त्यामध्ये जर मला फक्त जिंकण्यासाठी आमचा इक्वल स्कोर आहे 3-3 असे रन आहेत तर मी काय करेल तर मी आहे ते आपलं

0: रन काउंट न होऊ देण्याचा प्रयत्न कराल. जर समजा एखादा प्लेअर थर्ड बेसवरती असेल आणि मी जर ह्या प्लेअरला म्हणलं तू बॅटिंग कर आणि याला मी सांगितलं किंवा तू फर्स्ट बेसच्या साईडला मार आणि मी जर माझ्याकडे इनिंग आहे एक डाव आहे माझे एकही प्लेअर आउट नाही समजा तर मी काय करेल की माझ्या बॅटरला म्हणलं की तू फर्स्ट बेसकडे मार आणि तू फर्स्ट बेसला जाईपर्यंत हा सेकंड बेसचा किंवा थर्ड बेसचा प्लेअर हा मी याचा रन काउंट करेल. जरी मला हा खेळाडू आउट झाला माझा तरी माझा हा रन काउंट झाल्यामुळे आम्ही इथं मॅच जिंकतो. कारण का तर एकूण तीन जण आउट झाल्यानंतर एक डाव संपतो. जर समजा हा एक आउट झाला तर दोन आउट राहिलेले आहेत म्हणून हा मॅच मला जर संपवायचा असेल ह्या पद्धतीने तिथे जे आहेत मार्गदर्शक किंवा कोच आहेत तर ते ह्या पद्धतीने त्यांचे डाव पेच असतात.
1: बर अच्छा. शारीरिक क्षमतांविषयी तर सांगितलं सर आपण, परंतु हा खेळ खेळताना मन एकाग्र ठेवणं, शांत ठेवणं आणि इतर संघामध्ये जे खेळाडू आहेत त्यांचा आणि आपला समतोल साधणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर मानसिक क्षमतांविषयी थोडक्यात काय सांगाल सर?
0: मॅडम सहनशीलता. सामना संपेपर्यंत मी तुम्हाला म्हटलं की एकूण 7 इनिंगचा हा सामना असतो. पूर्ण क्षमतेनं खेळण्यासाठी आणि ऊर्जेची पातळी टिकून ठेवण्यासाठी शारीरिक सहनशीलता ही खूप आवश्यक आहे. किंवा याच्यामध्ये जे आहे मानसिक क्षमता म्हणतात तर याच्यामध्ये जे आहे ती एकाग्रता तुमची आणि सॉफ्टबॉल खेळाचे चित्र काही सेकंदात बदलते.
1: बरं,
0: काही त्यामुळे ते प्रत्येक चेंडूकडे आणि खेळाच्या परिस्थितीकडे खेळाडूचे पूर्ण लक्ष असणे हे अत्यंत गरजेचे असते. की द्रुत निर्णय क्षमता म्हणजे काय की आपलं क्विक डिसिजन, म्हणजे चेंडू हातामध्ये आल्यानंतर तो कोणत्या बेसवर फेकायचा, धावपट्टीला बाद करण्यासाठी याचा निर्णय घेण्यासाठी खेळाडूला हे सेकंदामध्ये निर्णय घ्यावा लागतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे इथे आपलं एकाग्रता किंवा दृढ निर्णय क्षमता इथं त्याची आवश्यकता भासते.
1: बर, छान. खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगता आहात. आपले जे असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत सर, तर साधारण 10-12 वर्षापासून आपण या खेळामध्ये सहभागी होऊ शकतो, अनेक स्पर्धांमध्ये खेळू शकतो. परंतु आज आपल्या मुलाखतीमधून आपण काय सांगाल की अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांनी किंवा खेळाडूंनी या खेळाकडे वळावं यासाठी आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: म्हणून आमचा जो सॉफ्टबॉल हा गेम आहे तर सॉफ्टबॉल हा गेम आहे तो एकतर अमेरिकन राष्ट्रीय खेळ आहे तर त्यामुळे हा ऑलिम्पिकमध्ये आहे. 5% आरक्षणामध्ये आहे. याच्या एशियन स्पर्धा होतात आणि याच्या रेग्युलर स्पर्धा होतात आणि त्यातल्या त्यात ज्या मुलांना क्रिकेट वगैरे आवडतं ते क्रिकेटमध्ये, आता मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे की क्रिकेटमध्ये जर एकदा आउट झालं तर तुम्हाला नंतर बॅटिंगला चान्स नाहीये. परंतु क्रिकेटचे जे मुलं आहेत हे इकडे जास्तीत जास्त वळतात आणि त्यामध्ये त्यांनी जर ग्राउंडवरती आले तर सॉफ्टबॉल हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळ असल्यामुळं की कसं एकाग्रता म्हणा किंवा त्यांची एकमेकांविषयीची जी आहे भावना आहे किंवा एकमेकांविषयीची जे बोलणं आहे हे आहे किंवा एकमेकांना घेऊन संघामध्ये तो खेळ खेळणं आहे तर याच्यामुळे जे आहे तर सांघिक वगैरे तुमचं जे आहे किंवा एकमेकांचं कम्युनिकेशन म्हणा किंवा तुमची निर्णय क्षमता म्हणा ह्या गेममध्ये वाढते. आणि त्यातल्या त्यात हा गेम 5% आरक्षणामध्ये असल्यामुळे जर ह्या खेळाडू शालेय जीवनापासून जर खेळला तर त्याला जर महाराष्ट्राच्या संघामध्ये वगैरे जर प्रावीण्य प्राप्त झाले तर तो आहे तो 5% आरक्षणामध्ये तो निश्चितच एखाद्या जे MPSC वगैरे आहेत आपल्या लोकसेवा आयोग आहे तर त्यामध्ये त्याला येते चांगल्या एखाद्या पदावर तो जाऊ शकतो. दरवर्षी रेग्युलर ह्या मॅचेस होत असतात.
1: बर, त्याच्यासाठी अनेक खेळाडू ह्या खेळाकडे वळू शकतात.
0: हो मॅडम.
1: वा, खूपच छान बनसोडे सर. सॉफ्टबॉल या खेळाविषयी अधिकाधिक माहिती आजच्या मुलाखतीमधून आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि ज्या काही क्षमता त्यांच्या अंगी असायला हव्यात अशा जर क्षमता श्रोते हो तुमच्या मुलांमध्ये किंवा स्वतः तुमच्यामध्ये असतील तर नक्कीच आपण या खेळामध्ये सहभागी होऊ शकता. तर सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपले आज वेळात वेळ काढून मुलाखतीमधून सॉफ्टबॉल या खेळाविषयी अंगी कोणत्या क्षमता असाव्यात, गुण असावेत याविषयी विस्तृत मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते परभणी जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन परभणी.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम सॉफ्टबॉलची दुनिया आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग 3 आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना होती सिमंतिनी कुंडीकर यांची. हा प्रायोजित कार्यक्रम

आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:23 होतात. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात सुहाग या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. ऐकूयात कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

श्रोतेहो, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेल्या या गीतासह आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज आपण सुहाग या चित्रपटातील गाणी ऐकलीत. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत पॅरेलाल. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:31 होत आहेत. सर्व श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आता प्रसारित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात वैशाली कस्तुरे सर्व श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. श्रोते हो, आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. श्रोते हो, नवरात्रोत्सव आनंदाचा उत्साहाचा भक्तीचा पर्वकाळ. आदिमाता आदिशक्तीच्या जागरणाचा हा उत्सव. या आदिशक्तीला मनोमन वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमात आपण आदिशक्तीची दुर्गेची लोकप्रिय आणि भक्तिरसाने ओथंबलेली काही गाणी ऐकूयात आणि आदिशक्तीची नवरात्रातील नऊ रूपांविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रोते हो, आज नवरात्री प्रारंभाचा दिन अर्थात घटस्थापना, घरोघरी नैवेद्य आरती आणि नऊ दिवसांची

दिवसांचे उपवास करण्याची सुरुवात होते. आदिशक्तीच्या देवीच्या ज्या रूपाचं आज पूजन केलं जातं ते आहे देवी शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून शैलपुत्री. नंदीवर आरूढ असणारी देवी शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे. कपाळावर अर्धचंद्र असणारं देवीचं हे रूप अतिशय विलोभनीय आहे. उत्तर प्रदेशातील काशी इथं घाटावर देवी शैलपुत्रीचं प्राचीन मंदिर आहे. देवी शैलपुत्रीचा पूर्वावतार म्हणजेच आदिशक्तीचं सतीरूप. या जन्मात भगवान शंकराशी सतीनं केलेला विवाह तिच्या वडिलांना अर्थात प्रजापती दक्ष यांना आवडला नाही. प्रजापती दक्ष यांनी यज्ञप्रसंगी केलेल्या अपमानानं सतीनं प्राणत्याग केल्याची कथा आपल्याला माहिती असेलच. याच सतीनं हिमालय कन्या म्हणून जन्म घेतला, तीच शैलपुत्री.

श्रोतेहो, नवरात्रातील आदिशक्तीचं दुसरं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी. ब्रह्म या शब्दाचा अर्थ तप, तपस्या, आणि ब्रह्मचारिणी अर्थात तपाचं आचरण करणारी. भगवान शिवशंकरांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी आदिशक्तीनं हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली. सुरुवातीच्या काळात फळे सेवन करून आणि त्यानंतर फक्त बेलपत्र खाऊन ही कठोर तपश्चर्या देवी मातेनं केली. वाराणसीमधील बालाजी घाटावर देवी ब्रह्मचारिणीचं प्राचीन मंदिर आहे. नवरात्रातील दुसऱ्या दिवशी आदिशक्तीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचं पूजन केलं जातं.

श्रोतेहो, नवरात्रातील तिसऱ्या दिवशी आदिशक्तीच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाते. आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेनं जेव्हा भगवान शिवशंकरांशी विवाह केला त्यावेळी तिनं आपल्या भाळी अर्ध्या चंद्राची घंटा धारण केली आणि तेव्हापासून ती चंद्रघंटा म्हणून ओळखली जाऊ लागली अशी एक आख्यायिका आहे. चंद्रघंटा देवीचं प्राचीन मंदिर प्रयागराज इथं आहे.

श्रोतेहो, आदिशक्तीचं चौथं रूप आहे देवी कुष्मांडा. जेव्हा जगात सर्वत्र अंधकार होता आणि कोणतीही सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा देवीनं आपल्या मंदहास्यानं आणि अद्भुत ऊर्जेनं या ब्रह्मांडाची निर्मिती केली, ती देवी कुष्मांडा. देवीच्या या तेजातून महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवतांची उत्पत्ती झाली. कुष्मांडा देवीचं मंदिर कानपूरमधील घाटमपूर इथं आहे.

श्रोते हो, प्रेम, वात्सल्य, भक्ती आणि ज्ञान यांचं प्रतीक असणारं आदिशक्तीचं पाचवं रूप आहे स्कंदमाता. भगवान शिव आणि आदिशक्ती पार्वती यांचे पुत्र भगवान कार्तिकेयांचं मूळ नाव आहे स्कंद. स्कंदाची माता म्हणून स्कंदमाता हे देवीचं रूप मानलं जातं. स्कंदमातेचं मंदिर हिमालयामधील खनाल इथं आहे.

श्रोते हो, देवीचं नवरात्रातील सहावं रूप आहे देवी कात्यायनी. महर्षी कात्यायन यांनी भगवती आदिशक्तीशी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीनं त्यांच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला म्हणून ती कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली. आणखी एक कथा अशी की अतिशय क्रूर आणि शक्तिशाली अशा महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवांच्या तेजातून या देवीची निर्मिती झाली आणि तिनं महिषासुराचा वध केला. देवीचं हेच रूप महिषासूर

श्रोतेहो, देवीचं सातवं रूप आहे माता कालरात्रीचं. देवीचं हे सर्वात उग्र आणि शक्तिशाली रूप आहे. रक्तबीज राक्षसाचा वध करण्यासाठी माता पार्वतीनं स्वतःच्या तेजातून मां कालरात्रीला प्रकट केलं. आदिशक्तीचं दुर्गेचं आठवं रूप आहे महागौरीचं. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनं त्यांचं शरीर पूर्णपणे काळं पडलं होतं. भगवान शिवांनी गंगेचं पवित्र जल शिंपडताच विजेप्रमाणे ते तेजस्वी झालं आणि माता पार्वतीचं रूप उजळून निघालं. देवीचं नववं रूप आहे माता सिद्धिदात्रीचं. श्रोतेहो, सिद्धी म्हणजे अलौकिक क्षमता, अलौकिक ज्ञान आणि यश. दात्री म्हणजे देणारी. भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी म्हणजेच सिद्धी.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपण आदिशक्तीची भक्तिरसानं ओतप्रोत अशी काही गाणी ऐकली आणि आदिशक्तीच्या नवरात्रातील नऊ रूपांची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यासह आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथेच संपला. नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. वैशाली कस्तुरे आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यमलहरी 229 अंशनोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 11:05 होत आहेत। युवा कट्टा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी

श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 11:05 होत आहेत. युवा कट्टा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात श्री गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आता ऐकूयात युवा कट्टा या कार्यक्रमात.

हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आजच्या युवाकट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आपण श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.

0: सर्व विद्यार्थ्यांचं युवा कट्टा या आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आकाशवाणी परभणी केंद्रावरील युवा कट्टा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आज आम्ही आपल्या श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत. आज आपण बघतोय की आधुनिक तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे आणि पूर्वी ना रेडिओ असेल किंवा वर्तमानपत्र असतील, त्यासोबतच दूरदर्शन असेल, हे प्रसार माध्यमं होते ज्या माध्यमातून बातम्या किंवा वेगवेगळ्या घटना प्रसंग आपल्यापर्यंत पोहोचायचे, देश विदेशामध्ये घडणारे. आणि त्यानंतर जे क्रांतीचे वारे वाहू लागले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने जी प्रगती केली त्या माध्यमातून आज आपण बघतोय की अनेक डिजिटल गॅजेट्स आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत ज्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्राविषयी सहजच देश विदेशातील माहिती प्राप्त करू शकतो. अशा काळामध्ये मग आकाशवाणी किंवा रेडिओ कोण आणि कितपत ऐकतं असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो किंवा अनेक जण आम्हाला हा असा प्रश्न विचारतात. पण आजही या आधुनिक तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राने अनेक बदल स्वीकारत, परिवर्तनाची नांदी ओळखत, स्वतःच्या स्वरूपामध्ये बदल केला आणि छोट्या पॉकेट साईजचा येणारा रेडिओ, त्यानंतर बॉक्स साईजमध्ये येणारा रेडिओ, याचं रूपांतर ट्रान्झिस्टरच्या स्वरूपात आलेला जो रेडिओ आपण बघतो की जो आजही बऱ्या प्रमाणात भेटतो, या व्यतिरिक्तही आपल्या मोबाईलमध्ये ॲपच्या माध्यमातून आपण आकाशवाणी परभणी केंद्रावरील किंवा आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम ऐकू शकतो. त्यासोबतच आपल्या वाहनांमध्येही आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. म्हणजे देशात कुठेही बसून कुठल्याही कानाकोपऱ्यात राहून आपण आकाशवाणी परभणी केंद्राशी किंवा आकाशवाणीशी जोडल्या जाऊ शकतो आणि त्यातून जे ज्ञान, मनोरंजन, माहितीचे कार्यक्रम प्रसारित होतात ते कार्यक्रम ऐकू शकतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह आकाशवाणी परभणी केंद्रावरील सर्व कार्यक्रम प्रसारित होत असतात, जे युवकांसाठी म्हणजे अगदी बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त असे कार्यक्रम आकाशवाणीच्या माध्यमातून सादर केले जातात आणि ज्ञान, माहिती, त्यासोबतच देश विदेशात घडणाऱ्या घटना श्रोतांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर असाच युवकांसाठी ही खास युवा कट्टा हा कार्यक्रम, कारण आज आपण बघतोय की युवकांमध्ये अनेक क्वालिटीज आहेत, युवकांना देशभरामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये एक मानाचं स्थान म्हणा किंवा एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि आज आपण बघतोय की डिजिटलायझेशनकडे आपल्या संपूर्ण देशाची वाटचाल सुरू आहे, विकसिततेकडे आपण वळतोय. तर अशा वेळी तर युवकांचं आपल्या जीवनात असणारं किंवा सर्वांच्याच जीवनात असणारं स्थान जे अनन्यसाधारण आहे, त्या युवकांना आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, आपल्या जुन्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आज अत्यंत गरजेचं आहे आणि तेच काम आकाशवाणीतर्फे केलं जातं. कारण काय आहे ना, आजच्या युवकांपर्यंत जर या सगळ्या माहितीचा किंवा या जुन्या गोष्टींचा, जुनं ते सोनं म्हटलं जातं ते काही खोटं नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच आपण त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो आणि ही खरोखर काळाची गरज आहे. त्यासाठीच युवा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास तुम्हा युवा मित्र मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण सुषमा कुलकर्णी येथे आमच्या संपूर्ण टीमसह आलेलो आहोत. आता आपण संवाद साधूया.
1: नमस्कार, माझं नाव तनुजा देवकर.

0: करते सिव्हिल थर्ड इयर आणि मी एक युथ फेस्टिवल अटेंड केलं होतं गेल्या वर्षीचा ज्याच्यामध्ये की मी लावणी सादर केलेली.
1: लावणीबद्दल काय सांगशील? महाराष्ट्राची ही लोककला आहे लावणी, उच्च दर्जाची, तर त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात सांगायचं म्हटलं तर?
0: लावणी एक महाराष्ट्राची लोककला आहे ज्याच्यामधून अगोदरच्या काळामध्ये लावणीमधून काही काही असे होते की त्यांनी एक कथा पण सांगत होते. अजून मग एक विठाबाई म्हणून तर खूप प्रसिद्ध लावणीकार होता, त्यांची स्टोरी तर सगळ्यांनाच माहिती आहे. बस एवढंच.
1: छानच.
2: आवडता कलाकार सांग.
3: परफॉर्मर म्हणजे मी ॲक्टर स्पेशली तरी मी रेमो डिसूजा यांना फॉलो करते, कारण की ते खूप चांगले डान्सर आहेत आणि त्यांनी खूप साऱ्या डान्सर्सला ऑपॉर्च्युनिटीज दिलेत वेगळ्या वेगळ्या. आणि मी पर्सनली म्हणलं तर मी पण एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. हां, व्हिडिओज रील्स वगैरे क्रिएट करत असते आणि फॅशन लाईफस्टाईल याच्यावर पण म्हणजे आवडतं मला जास्त. आणि सोबतच मी सिव्हिल इंजिनियर यासाठी घेतलं होतं कारण की मला गव्हर्नमेंट जॉब पण पाहिजे. तर ते असं असतं की फक्त जर कॉन्टेंट क्रिएशन केलं तर काय फक्त डान्स करते असं वाला एक मेंटॅलिटी असते लोकांची. तर एक आपला जॉब प्रॉपर सिक्युअर करून जर आपण म्हणजे ते असं पार्ट टाइम वगैरे केलं तर ते असं येतं की बापरे ही याच्यासोबत हे पण करू शकते, तर असं वाला हे होतं. तर त्यामुळे मग दोन्ही टाइम टू टाइम करत असते मी.
1: छानच. म्हणजे दोन्ही करायचंय तुला, तुझी कला पण जोपासायची आहे आणि शिक्षण पण करायचंय. बरं, एक लास्टचा प्रश्न विचारते, मुलींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल तुला काय वाटतंय? आता दोन्हीही करतेस तू, दोन्हीमधनं तू अर्निंग करणार आहेस, म्हणजे कुठेतरी तुझ्या भविष्याचा तू विचार केलास, अर्निंग करतेस तेव्हा काहीतरी तुला सेक्युअर लाईफ हवी आहे, तर काय सांगशील?
3: आता म्हणजे घरी तर माझी मम्मी इंडिपेंडंट आहे, माझी मम्मी जॉब करती, टीचर आहे, गव्हर्नमेंट टीचर आहे आणि ती बिलकुल पण डिपेंडंट नाही आहे कोणावर. ती तिचं सगळं म्हणजे स्वतः करू शकते आणि तिलाच बघून माझ्या पण मनात असं आहे की जसं माझी मम्मी राहती लाईक इंडिपेंडंट, कोणावरच डिपेंड नाही करायचं, पप्पांकडून काही नाही असं म्हणजे. तर त्याच टाईपमध्ये मला पण असं की कोणावर डिपेंड नाही राहायचं, कोणाकडून पैसे मागायला गरज नको, मला जी लाईफस्टाईल जगायची ती मी माझ्या अर्निंगने जगणार, असं वाला एक मोटो आहे डोक्यामध्ये. तर त्याच ह्याच्याने हे करते.
1: छानच, खूप छान बोललीस तू, धन्यवाद, थँक्यू. आता ना एक माझ्याकडचा शेवटचा प्रश्न आहे, एक लास्ट प्रश्न. तर सगळ्याच्या हातामध्ये मोबाईल आहेत, आमच्या पण आहेत, सगळ्यांकडे मोबाईल आहेत, घरात 10 माणसं असू देत, 5 असू देत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. सोशल मीडिया जो आहे तो आपण सतत हँडल करत असतो. जर सोशल मीडिया डिटॉक्स करायचं ठरवलं एक दिवसासाठी तर विद्यार्थी करू शकतील का? कोण सांगेल? नाही होणार कोणाच्याने, होणार आहे.
2: नाव सांग.
4: माझं नाव श्रीश वडगावकर. हो, सोशल मीडिया डिटॉक्स करण्यासाठी एक दिवस मोबाईल न वापरणे ही गोष्ट म्हणजे मुळात प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की आपण सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह राहतो किंवा आपण वायफळ गोष्टीमध्ये किती ऍक्टिव्ह राहतो जे आपल्या फोनमध्ये आहेत. तर वायफळ गोष्टीपासून वेगळं होण्यासाठी पहिली गोष्ट आहे की आपल्याला एक तर काम असावं, दुसरी गोष्ट आहे आपल्याला छंद असावा. तर आता ह्या जर दोन्ही गोष्टी नसतील तर असं असावं की मोबाईल चालू होऊ नये. तर छंद असणे किंवा काम असणे ह्यामध्ये माणसाने जर स्वतःला गुंतवून ठेवलं तर आपल्याला मोबाईलची स्वतःला मनोरंजनाची तितकी आवश्यकता नाही लागत, कारण आपण स्वतःसाठी एक मनोरंजनाचा आणि स्वतःसाठी स्वतःला स्वतःची सोबत ठेवण्यासाठी एक चांगलं साधन असू शकतो. म्हणून एक दिवस मोबाईल न वापरणे ही फार एक साधारण गोष्ट आहे, मात्र जे आवश्यकता आहे जे केलंच पाहिजे फोनमध्ये, जसं आता आमचे कॉलेजचे काही अपडेट्स येतात किंवा काही ईमेल येतात तर ते पाहणं आवश्यकच आहे, मात्र इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब वगैरे हे जे माध्यम आहेत ह्यापासून वेगळं राहणं शक्य आहे आणि चांगलं पण आहे.
1: छानच, मस्त. ओके, छान छान सांगितलं त्यांनी. आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आणखी एक विद्यार्थिनी देऊ पाहते, अपेक्षित आहे उत्तर नक्कीच छान देईल.
5: मॅम, माझं नाव अमरजा ढेपे आहे आणि मी थर्ड इयर केमिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. तर मॅम, ॲक्च्युली जे तुम्ही विचारलं की डिटॉक्स सोशल मीडियापासून, तर आय थिंक मॅम एका पॉईंटला कोणी कितीही आपल्याला फोर्स केलं की सोशल मीडिया डिटॉक्स करा तर एक आपली स्वतःची लिमिटेशन असते. त्याच्याशिवाय मला असं वाटत नाही की किती पुश केलं तरी काही होईल म्हणून. तर स्वतःला एक लिमिटेशन असलं ते खूप नेसेसरी आहे, कारण की याच्या थ्रू मीसुद्धा गेलेली आहे. कारण की एकदा रील ओपन केल्या कितीही स्क्रोल करत राहतो, किती सेव्ह करत राहतो की मी असं करणार तसं करणार. पण मला वाटते की ते करणं इम्पॉर्टंट आहे, ना की बस सेव्ह करून ठेवणं. ते माझ्यासोबत खूपदा होतं आणि मी आता ट्राय करत आहे की ते मी नाही केलं पाहिजे. आणि माझ्या घरीसुद्धा माझ्या बाबा जे आहेत, माझे पप्पा, त्यांचा असा एक रूल आहे की मोस्टली जर तुम्ही फॅमिलीसोबत जेवण वगैरे करत आहात किंवा सगळी फॅमिलीसोबत तुम्ही फोन नाही यूज करायचा. तर मला वाटते मला त्याची पण खूप हेल्प वगैरे झालेली आहे. आत्ता पण फ्रेंडसोबत वगैरे मी ट्राय करते की फोन अवॉइड करायचा. तर मला वाटते ते काही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या हेल्प करतात सोशल मीडिया डिटॉक्ससाठी आणि ते स्वतः फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे.
1: यासाठी खरं तर स्वतःच्या मनात

0: ची तयारी पाहिजे. सोशल मीडियावरनं चांगलंही खूप घेण्यासारखं आहे, पण बऱ्याचदा असं होतं की घेण्याबरोबर आपण इतरत्र भटकत राहतो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे काय होतं, संवाद कमी व्हायला लागले. म्हणजे माणसं सोशल मीडियावरती जवळ आहेत, पण घरातली माणसं आपली बाजूला, आपल्या आपली बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, पण त्यांना बोलायला वेळ मिळत नाही आपल्याला, कारण आपण फोनमध्ये बिझी असतो. मग अशा वेळेला थोडं तरी सोशल मीडियापासून बाजूला करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायला हवेत. यूथसाठी हा सोशल मीडिया खूप महत्वाचा आहे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काम करणं त्याच्यावरतीच आहे, हरकत नाहीये, पण चांगल्या गोष्टींसाठी वापरा. पण जिथे तुम्हाला संधी मिळते की आजूबाजूचे मित्र मैत्रिणी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, ते कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत, घरामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घ्यायचं असतील, तर निश्चित आत्ताच्या पिढीला थोडंसं त्याच्यापासून बाजूला यावं लागेल, तेव्हा तर ते नातेसंबंध टिकतील, नाही का? तर सगळ्यांशी बोलून मला खरं खूप छान वाटलं. आता पुढे सुमेधा.
1: मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना फ्रेश करण्यासाठी तुमच्याच आवडीचा एखादा छानसा कार्यक्रम आपण घेऊया किंवा एखादा इव्हेंट घेऊया, म्हणजे तुम्ही फ्रेश व्हाल, हो ना, बोलण्यासाठी तयार व्हाल. ओके, आपण रियालिटी शोज खूप बघतो आहे सध्या, आणि अंताक्षरीचं काही काळापूर्वी खूप क्रेज होती, अंताक्षरी खूप जास्त खेळली जायची. आपण लहान असताना खूप आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळली आहे, किंवा आजोळी मामाच्या गावी गेल्यानंतर सगळी भावंडं एकत्र येतात मामा मावशीची, की मग आपण छान कट्टा बसतो आणि अंताक्षरी खेळ, होय ना? आणि सगळ्यांनीच याचा अनुभव घेतला आहे नक्कीच बालपणामध्ये. हा अनुभव पुन्हा आपण रिक्रिएट करूया आणि छानशी अंताक्षरी खेळूया. ओके, कुठलं बरं मी अक्षर देऊ तुम्हाला? चला अ पासून सुरुवात करू. हिंदी चित्रपट गीतं, गझल्स, भक्तिगीतंही तुम्हाला येत असेल तर तेही तुम्ही गाऊ शकता. अ पासून सुरुवात करूया. ही ए टीम असेल, ही बी टीम असेल. ए टीमसाठी आपण अ अक्षर देतो आहे. कोण गाईल? एक दोन तीन विद्यार्थी एकत्रित गायले तरी चालेल. कोण गाणार आहे? आणि न तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल, हां, कुठला ग्रुप जिंकेल किंवा पुढे येईल हे आपल्याला बघायचं आहे, आणि जर तुम्ही पटकन गाणं म्हणलं नाही तर तो चान्स बी टीमकडे जाईल. हां, अ वरून गाणं म्हणायचं आहे तुम्हाला, हिंदी चित्रपट गीत. बॉलिवूड हॉलिवूड सॉन्ग सुद्धा चालतील रे मित्रांनो. ओके, तयार? ओके, तुझं सुरुवातीला नाव सांग आणि गाणं.
2: माझं नाव वैभव वडजे, तर गाण्याची बोल आहेत. आँखों में तेरी अजब सी अदाय है, दिल को बना दे जो पतंग सा से तेरी जो हवाए है. आँखों में तेरी अजब सी अदाय है.
1: क्या बात है मित्राने, मस्त गाण्यापासून सुरुवात केलेली आहे. अदाय है म्हणजे बी टीम वर आलेला आहे. हो, कोण म्हणतंय गाणं? लाजू नका सर, जरी समोर बसलेले असतील तरी काही हरकत नाही, मोकळेपणाने गा. ह वरून गाणं म्हणायचं तुम्हाला पटकन. हे मराठी म्हणायचं तुम्हाला? मराठी म्हणायचं असेल तर म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. कोण गात आहे पटकन, फास्ट फास्ट, आपला वेळ जाईल. गर्ल्स, कम ऑन गर्ल्स, आपण मागे नाही पडलो पाहिजे, चला पटापट पटापट. ओके, चलो.
3: हम तेरी मोहब्बत में यूं पागल रहते हैं, दीवाना भी अब हमको दीवाना कहते हैं.
1: छान छान छान छान. का ग, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये आहात म्हणून तुम्हाला थोडंसं ऑकवर्ड फील होत आहे का गाणं म्हणायला? अगं ठीक आहे ना, आपलेच मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे कट्टा या शब्दाचा अर्थ काय होतो? गप्पा टप्पा, हो की नाही? मग तिथे मनमोकळेपणा हवाच की ग, आणि मनमोकळा संवाद साधण्यासाठी चालू आहेत आम्ही तुमच्यापर्यंत. ओके, हो आलंय मला वाटतं, हो ना? पुन्हा एकदा चलो. बी टीम, ए टीम.
4: यस मॅडम, आम्ही कुठला पक्ष
1: आहे? एमध्येच आहात येते तुमच्यापर्यंत पण.
5: हा मग तुमचं माझं नाव शिवलका श्रुती. हा मग

0: क्यों ना मरे।
1: रो वरुण कोण गाणार आहे? बी टीम देऊ का? ए टीमला चान्स देऊ का?
2: बोल

0: ओके छान मस्त. आता र आलं आहे ए टीमसाठी. आपण मागे चान्स देऊया. तुझं नाव सांग आणि गाणं म्हण.
1: हां, माझं नाव श्रीश बडगावकर.

0: या बात आहे, मस्त मस्त. तुझ्याकडे मी पुणे येणार आहे. हा संगीताचा विद्यार्थी दिसतोयस तू. फो आलंय, फो फणसाचं येतंय कुणाला गाणं. मग कोणतं द्यायचं आहे अक्षर? होय खरं, फोवरून गाणे आहेत ना, नसायला काय झालं, तूच सुचवलंस.
1: माय नेम इज अमरजा आणि फोवरून ते फुलो का तारो का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है.
0: वाह वाह वाह वाह, मस्त मस्त मस्त. हो आलंय परत, कोण म्हणणार आहे आता?
2: हमारी अधूरी कहानी, हमारी अधूरी कहानी.
0: मला जाणून घ्यायची आहे तुझी अधूरी कहानी. तुला सांगायची आहे की नाही हे मला माहित नाही, पण मला जाणून घ्यायची आहे. हं, न आलंय न. कोण म्हणताय? कम ऑन गर्ल्स.
3: हॅलो, माय नेम इज श्रावणी. ना गिन गिन गिन गिन गिन गिन गिन गिन गिन गिन मर गे सजना बिन तेरे लगे आंगन टेढ़े मैं नाच न जानू इक राती एनी मोर लहरा ना भूली इठला ना भूली घर आ जाना डोंट यू लव मी एनी मोर.
0: किती छान, बरं किती छान गाणं म्हणलोस तू. आत्ता तर सुरुवात आहे, खूप काही बोलायचं आहे, खूप व्यक्त व्हायचं आहे तुम्हाला. बिलकुल लाजायचं नाही. हा आपला मित्र बघा बरं, लाजतोय का? अजिबात नाही. आणि लाजायचंच नाही. र र र र कोण म्हणताय? नवीन कोणीतरी. अरे कसे येऊ आहात बरं तुम्ही, तुम्हाला गाणे आठवत नाहीत. मला तर कमाल वाटतीये, तुम्हाला गाणे का आठवत नाही आहेत का? म्हणायचं नाही आहेत नेमकं काय आहे?
2: रुक जा ओ दिल दिवाने देखू जरा रुक जा ओ दिल दिवानी.
0: छान छान छान छान, मस्त. न आलंय परत, न न. मला नवीन चेहरा हवाय, न वरून नवीन चेहरा.
4: उपरात त्याच्याकडे
3: नन्ना रे नन्ना रे नाना रे बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो
1: खिलखिली आंधी आंधी आंधी पे रे बरस जाए ये नैना बरसो रे मेघा मेघा.
0: क्या बात है, मस्त मस्त. छान खुललात तुम्ही, अजून खुलायचं आहे तुम्हाला. ओके, काय आलं शेवट, काय आलं? तू हातवर केला होता आणि तू राहिलास. तुझ्यापासून आपण या अंताक्षरीचा शेवट करूया.
5: माय नेम इज खुशवंत सिंग महाजन. हर शाम आँखों पर तेरा चल लहराए हर रात यादों की बारात ले आए मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है एक महका महका सा है गाम लाती है मेरे दिल

0: तुम रहती हो। थैंक यू।
1: मस्त मस्त मस्त छान। अंताक्षरीचा शेवट अतिशय सुंदर आणि तितक्याच डाय झाली, पण आता पर्याय नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन कोणी जास्त चांगलं गाणार, म्हणजे इकडे गाणारे खूप मला फिल्डिंग दिसतीये छान, यांची टीम दिसतीये छान, पण इकडे आणखीन कोणी छान एखादं गाणं, एक टाय होण्यापेक्षा एक छान गाणं सादर करावं असं मला वाटतं। म्हणणार देशभक्तीपर गीत गाऊ शकता, कुठले गीत गा, इकडची टीम तर तगडीच आहे, नो डाऊट। यांच्याकडनं मला एखादं छान सुरेल गाणं ऐकायचं आहे, कोण गाणार आहे?

0: तुझ पे कोई गम किया चाहने नहीं दूँ, तुझ पे कोई गम किया चाहने नहीं दूँ, कुर्बानी जान तुझ पे शान रहे दूँ, ए वतन मेरे वतन।
1: मस्त मस्त, खूप छान। सर्वच आपल्या मित्रमैत्रिणींसाठी जोरदार एकदा टाळ्या, आणि या टाळ्यांनी आजच्या या कार्यक्रमातील अंताक्षरीचा शेवट। फ्रेंड्स, युवाकट्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत तुम्हा युवा मित्र मैत्रिणींचे विचार पोहोचवण्याची संधी श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाने आकाशवाणी परभणी केंद्राला दिली, आणि तुमचे विचार आम्ही श्रोतांपर्यंत पोहोचवत आहोत। त्यासाठी आपल्या या महाविद्यालयाचे संचालक आदरणीय मनेश कोकरे सर, त्यासोबतच डॉक्टर किरण सानप सर आणि डॉक्टर वैद्य सर यांचे आम्ही मनस्वी धन्यवाद मानतो। आणि तुम्हीही सर्वांनी खूप छान असा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हा सर्वांशी साधलात, त्याबद्दल आपणा सर्वांचेही खूप खूप धन्यवाद।

श्रोते हो, आत्ताच आपण युवाकट्टा या कार्यक्रमाअंतर्गत श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकला. कार्यक्रमामध्ये आता आनंद घेऊया एका गीताचा.

0: होट घुमा सीढ़ी बजा के बोल भैया।
1: फ्रेंड्स, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपणा सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो। वेळ झाली आहे त्या कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा। या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपणा सर्वांची रजा घेत आहे। पुन्हा भेटूया अशाच आपल्या माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह। तोपर्यंत बाय बाय।

0: श्रोते हो, युवा कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकत होता. आज या कार्यक्रमात श्री गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग 5 आम्ही प्रसारित केला. युवा कट्टा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:30 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.
1: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय लक्ष्मीचा गोठा.
1: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही, ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात. पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. Thank you.

मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आमच्या छोट्या दोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत काही क्षणातच.

श्रोते हो, आमच्या छोट्या दोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर, तालुका सेलू, जिल्हा परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं.

0: नमस्कार बालमित्रांनो, बालमंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. बालमित्रांनो, नवरात्र उत्सव सुरू आहे. सर्वत्र आनंदाचं असं वातावरण आहे. नऊ रंग नऊ रूपे भक्तीचा नवा साज नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो आणि देवीची पूजा करतो. देवी आपल्याला शक्ती, धैर्य आणि चांगले काम करण्याची प्रेरणा देते. बालमित्रांनो, आजच्या बालमंडळ कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थिनींनी सादर केला विविध कलागुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया.
1: नमस्कार रसिक श्रोतांनो आणि बालमित्रांनो, आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील काही विद्यार्थ्यांनी आपल्या समोर नाटक, कविता गायन, भाषण इत्यादी विषयांवर आपले विचार मांडणार आहोत. तर सर्वात अगोदर, काही दिवसांनी दसरा येणार आहे आणि दसरा म्हणजे स्त्रियांचा सण, अर्थात दुर्गा देवीचा उत्सव. या काळात देवीची पूजा अर्चना केली जाते. या निमित्ताने काही कर्तृत्ववान महिलांविषयी माझी मैत्रीण मनोगत व्यक्त करणार आहे.
2: मी निदा. मी कर्तृत्ववान महिलांचा इतिहास सांगणार आहे. स्त्री म्हणजे केवळ चूल आणि मूल नाही, तर संकटांवर मात करत नव्या युगाची पहाट घडवणारी एक अथांग ऊर्जा आहे. आपल्या भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा कर्तृत्ववान स्त्रियांच्या त्यागाने, संघर्षाने आणि पराक्रमाने सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. आज आपण अशाच काही दैदिप्यमान स्त्रीरत्नांच्या चरित्राचा वेध घेणार आहोत, ज्यांनी समाज, संस्कृती, राजकारण, विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला. श्रोते हो, भक्ती आणि साहित्याच्या परंपरेत वारकरी संप्रदायातील आद्यकवी म्हणून ज्यांचे स्थान अढळ आहे त्या म्हणजे संत मुक्ताबाई. त्यांना मुक्ताई असेही म्हणतात. त्या केवळ निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानदेवांची ध्याकती बहीणच नव्हत्या, तर त्यांच्या आध्यात्मिक अधिकारही अफाट होता. संत नामदेवांना अखंड जयाला देवाचा शेजार काय अहंकार नाही गेला असा परखड सवाल विचारण्याचे धैर्य त्यांच्या ठाई होते. जेव्हा समाजातील काही कर्मठ लोक संतांना त्रास देत होते, तेव्हा निराश झालेल्या ज्ञानदेवांना संत जेणे व्हावे, जग बोलणे सहावे आणि ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी अमृततुल्य ताटीच्या अभंगांतून समजूत घालणाऱ्या मुक्ताईंनी समाजाला भूतदया आणि समतेची शिकवण दिली. याच भक्तीच्या वाटेवर आपल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे जन्मलेल्या संत जनाबाईचे जीवनही तितकेच वंदनीय आहे. संत नामदेवांचे वडील दामा शेठ शिंपी यांच्या घरी दळण, कांडण, स्वच्छता अशी कामे करत असतानाही जनाबाईने विठ्ठल भक्तीची अखंड ज्योत तेवत ठेवली. विठ्ठलाला आई, वडील, सखा आणि सोबती मानून त्यांनी सुमारे 350 अभंगांची रचना केली. दळू, कांडू, खेळ, सर्व पाप ताप जाळू अशा शब्दात प्रापंचिक श्रमांचे देवाच्या भक्तीत रूपांतर करणाऱ्या जनाबाईंनी वारकरी परंपरेला समृद्ध केले. भक्तीच्या आणि शक्तीच्या प्रवासातून पुढे महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्याचे बीज रोवणारी एक तेजस्वी राजमाता उभी राहील, राजमाता जिजाऊ माँसाहेब. सिंदखेड राजाच्या लखुजीरावांच्या या पराक्रमी कन्येने लहानपणीच घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे धडे घेतले होते. पेरूच्या सहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी स्वराज्याची संकल्पना केवळ पाहिली नाही, तर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासूनच न्याय, नीती, पराक्रम आणि स्वराज्याचे संस्कार दिले. म्हणूनच म्हटले जाते, जिजाऊचे माहेर विदर्भातील सिंदखेड राजाचे, सासर मराठवाड्यातील वेरूळचे, कर्तव्य फुलले ते पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात आणि चिरनिद्रा घेतली ते कोकणातील पाचाडात. जिजाऊंच्याच

0: परंपरेत पुढे आला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या अहिल्याबाईंनी अत्यंत कुशलतेने व न्यायीपणाने राज्यकारभार चालवला. देशभरातील विखुरलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार, नद्यांवर घाट, धर्मशाळा आणि स्वच्छ देखण्या शहरांची निर्मिती करत त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाईचे वर्णन द फिलॉसॉफर क्वीन म्हणजेच तत्वज्ञानी राणी एलिझाबेथ अशा शब्दांत केले आहे. श्रोते हो, काय बदलला आणि 19व्या शतकात स्त्री शिक्षणाची नवी पहाट घेऊन आल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सातारा जिल्ह्यातील नायगावच्या सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींची शाळा सुरू करून महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळवला. समाजाची निंदा, अवहेलना आणि दगड शेणाचा मारा सहन करत त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण, बालहत्या प्रतिबंध गृह, विधवा पुनर्विवाह आणि सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे नेले. काव्य फुले व बावनकशी यांसारख्या ग्रंथांमधून प्रबोधन करणाऱ्या सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राण अर्पण. याच शिक्षण आणि धैर्याच्या बळावर परदेशात जाऊन वैद्यकशास्त्रात MD पदवी संपादन करणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. वयाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पेन्सिल्व्हेनिया येथील मेडिकल कॉलेजमधून पदवी मिळवून त्यांनी जागतिक पातळीवर कौतुक मिळवले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 26 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. श्रोते हो, आधुनिक भारताच्या राजकीय क्षितिजावर कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या नेत्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी. अत्यंत कणखर नेतृत्व, गरिबी हटावचा नारा, ऑपरेशन ब्लू स्टार आणि बांगलादेशची निर्मिती यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांनी त्यांनी भारताचे नाव जगात उंचावले. त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल 1971 राष्ट्रपतींनी त्यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले. स्त्री नेतृत्वाचा हाच वारसा पुढे नेला श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी. देशाच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2007 रोजी शपथ घेतली. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवला. राजस्थानच्या राज्यपाल, मंत्री आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी वसतिगृहांच्या व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उभारणीसाठी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले. आणि शेवटी पृथ्वीच्या कक्षा ओलांडून अंतराळात तिरंगा फडकवणाऱ्या कन्या म्हणजे कल्पना चावला. अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 19 नोव्हेंबर 1997 रोजी अंतराळात पहिली झेप घेणाऱ्या कल्पना चावला यांनी वैज्ञानिक जगात इतिहास रचला. दुर्दैवाने 1 फेब्रुवारी 2003 रोजी कोलंबिया यानाच्या अपघातात त्या अनंतात विलीन झाल्या. पण प्रत्येक तरुणीच्या स्वप्नांना आकाशाची पंख देण्याची प्रेरणा त्या कायम ठेवून गेल्या. श्रोते हो, संत मुक्ताबाई आणि जनाबाईंच्या आध्यात्मिक ओवीपासून सुरू झालेला हा प्रवास जिजाऊ आणि अहिल्याबाईंच्या पराक्रमातून, सावित्रीबाई आणि आनंदीबाईंच्या ज्ञानयज्ञातून, इंदिराजी आणि प्रतिभाताईंच्या नेतृत्वातून थेट कल्पना चावला यांच्या अंतराळ भरारीपर्यंत येऊन पोहोचला आहे. या सर्व कर्तृत्वान महिलांचा इतिहास आपल्याला हीच शिकवण देतो की स्त्री ही अबला नसून धैर्य आणि निष्ठेच्या बळावर अशक्यही शक्य करणारी एक अफाट शक्ती आहे. आदरणीय श्रोत्यांनो, दसऱ्याच्या निमित्ताने नवदुर्गांचा जागर केला जातो, म्हणून या भारतातल्या या महिलांच्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन नव्या भारताच्या उभारणीत पुढे पाऊल टाकणे हीच या महान स्त्रियांना खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद.
1: छान वाटली का तुम्हाला या कर्तृत्वान महिलांचा इतिहास? आता कवितेकडे वळूया. वृक्ष आमचे मित्र ही कविता माझी मैत्रीण सादर करीत आहे.
2: नमस्कार, मी आरोही. मी तुम्हाला वृक्ष आमचे मित्र ही कविता सादर करून दाखवणार आहे. कवयित्री विजया वाड यांची कविता आहे. वृक्ष

काया, धरती छाया करती माया पसरूनही काया, पान फुले अन फळे तयांची लाख मोलही किमया, पान फुले अन फळे तयांची लाख मोलही किमया।

0: तर जनहित दक्ष वसात यांचा देत रहाणे जपुया मनोमनी वृक्ष आमुचे मित्र तयांना तोडू नका कोणी तयांना तोडू नका कोणी। धन्यवाद।
1: तुम्हाला आवडली ना निसर्गावरची कविता अंधश्रद्धेची उतरंड?

0: हे नाटक सादर करीत आहोत. तर त्यातील पात्रे सुशिक्षित तरुण भोंदूबाबा, कावळा, मांजर, लिंबमिरची, बापू आणि गावातील नागरिक हे आहेत. तर त्यातील काही पात्रे.
1: मी प्रगती, मी आनंदच्या भूमिकेत आहे.
2: मी आदिती, मी भोंदू साधूच्या भूमिकेत आहे.
0: मी कावळा म्हणजेच अंधश्रद्धेचा प्रतीक.
3: मी मांजर म्हणजेच आडवी जाणारी.
4: मी लिंबू मिरची म्हणजेच उतार्याची प्रतीक.
5: मी आरोही, मी बापू म्हणजेच आनंदचे वडील.
6: मी स्नेहल म्हणजे गावातील नागरिक.
0: चला तर मग आता नाटकाला सुरुवात करूया.
4: आनंद जरा जपून चाल, बघ समोरून काय जातय.
3: मी आडवे गेले, आता तुमचं काम होणार नाही, निघून जा परत घरी.
1: अरे मांजर ताई, तू तुझ्या रस्त्याने चाललीस, मी माझ्या प्राण्यांच्या येणे जमल्यावर कामावर काय फरक पडणार.
0: काव काव, मी छतावर बसून रडलो की पाहुणे येतात. बापू मागे फिरा, नाहीतर अघटित घडेल.
4: अरे देवा, मांजर आडवी गेली आणि कावळा पण ओढला. आनंद घरी चल.
3: थांबा, माझ्याशिवाय पुढे जाऊ नका. मला दारावर टांगल्याशिवाय वाईट नजर हटणार नाही.
1: तुम्ही तर फक्त भाजी आणि फळं आहात, माणसाचे भविष्य कसे ठरणार.
2: बापू तुझ्या मुलाला समजव. कावळा मांजर, मला 5,000 रुपये दे, नाहीतर तुझा मुलगा अंधश्रद्धेचा बळी ठरेल.
4: बापू बाबांचं ऐका, गेल्या वेळी मी ऐकलं नाही तर माझं खूप नुकसान झालं.
1: थांबा हा भेंदूपणा. बापू कावळा फक्त पक्षी आहे आणि लिंबूची केवळ अंड्याचा भाग आहे. सगळे आपल्यासारखे निसर्गाचे घटक आहेत. भोंदू बाबा स्वतःच्या फायद्यासाठी या गोष्टींचा वापर करून आपल्याला घाबरतोय.
5: खरं आहे बापू, मला तर फक्त उंदीर पकडायचा होता
0: आणि मला फक्त भूक लागली होती.
3: आम्ही तर फक्त जेवणाची चव वाढवायला बनलोय.
4: अरे रे, आम्ही उगाच या प्राण्यांना आणि या वस्तूंना अपशकून मानत होतो.
2: माझी कुणकुण झाली, मला माफ करा, मी पळतो.
5: मला माफ करा आनंद, विज्ञानाची साथ सोडून मी प्राण्यांना आणि भोंदू बाबाला दोष देत होतो.
1: प्राणी पक्षी आणि वस्तूंना नका देऊ दोष.
0: धन्यवाद. मित्रांनो, जेव्हा मनातून स्वप्न बघतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणींवर मात करावी लागते. त्यासाठी आपल्याला जिद्द, प्रेरणा या कवितेतून मिळणार आहे. या कवितेचे नाव असे जगावे ही कविता माझी मैत्रीण सादर करीत आहे.
7: नमस्कार, माझे नाव आदिती. मी तुम्हाला असे जगावे ही कविता सादर करून दाखवणार आहे. कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर सर. चला तर मी आता कवितेला सुरुवात करते. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिरता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावेत जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकटासही संठणकावून सांगावे ये आता 72, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर्गठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.
0: या कवितेतून स्वप्नांची स्वप्नपूर्ती कशी करावी हे कळते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, वस्तूंनाही अवयव असतात. आपल्याला वाटतं आपल्यालाच अवयव असतात, पण तसं नाही. कपाला कान असतो, सुईला नाक असते. या विषयांवर माझी मैत्रीण तेजस्विनी ही कविता सादर करणार आहे.
4: नमस्कार, माझे नाव तेजस्विनी आहे. मी आज तुमच्यासमोर वस्तू नाही अवयव ही कविता सादर करणार आहे. या कवितेचे कवी आहेत आमचे प्रिय माधव लिंबाजीराव गव्हाणे सर. आता मी कवितेला सुरुवात करते. कपात ओतून चहा, धरा कपाचा कान, फुरके मारत मारत चहा पेऊया छान. गाडीच्या दोन चाकांना जोडत असते आक, दोरा ओवण्यासाठी असते सुईला नाक. मोठ्या पुराच्या पाण्याने फुकते नदीचे पोट, वाहून जातात त्यात लाकड सरळ सोट. मूळ खोड पांद्या पाने झाडाला देतात साथ, लोंबणाऱ्या पारंब्याही वडाचे होतात हात. डब्यामध्ये ठेवलेले पदार्थ आहेत गोड, झाकण काढून त्याचे आपण उघडू तोंड. हिरवा पिवळा लाल आहे आंब्याचा वेश, कुईवरती त्याचे बारीक पांढरे केस. उंचावरती बसून पाहे सुंदर सोहळा, पडून फुटल्यावर रडे नारळाचा डोळा. जाळ्यासोबत तव्याची होते चुलीवर गाठ, भाकरी भाजण्यासाठी

0: ती ताप्ती करे पाठ चार चार असून ही जागची हलत नाही उपयोग मग काय खुर्चीला असून पाय पाणी शेंदून शेंदून पिळीला जातो मळा दोरा संगे घागरीचा भरून आलाय गळा उगाचीच लावू नका त्या करवतीला हात हातामध्ये घुसतील त्या करवतीचे दात धन्यवाद.
1: किती मजेदार आहे ना वस्तूंनाही अवयव. रसिक श्रोत्यांनो आता आपल्या समोर येते निदा. ती विज्ञानाच्या आणि कल्पनेच्या दुनियेतील एक थरारक सायन्स फिक्शन्स म्हणजेच काल्पनिक कथा घेऊन येत आहे निदा.
2: मी माझी स्वलिखित काल्पनिक विज्ञान कथा एका शोधाची गोष्ट सादर करीत. आर्थर क्लार्क नावाचा एक तरुण संशोधक होता. त्याला या असीम आणि अथंग समुद्रात जाऊन संशोधन करायचे होते. एकदा त्याला अशी संधी मिळाली आणि तो अशी सोन्यासारखी संधी सोडणारा थोडी होता. त्याने या सोन्यासारख्या संधीचा लाजवर्दीचा दगड करून टाकला. एका भव्य संशोधन नौकेतून अथंग समुद्राचा थाव घेण्यासाठी तो सफरीला निघाला. बालपणापासून पाहिलेल्या स्वप्नांना तो गवसणी घालण्यासाठी निघाला होता. आजपर्यंत जिथे कोणी जाऊ शकले नाही अशा बेटांचा त्याला शोध घ्यायचा होता. त्याला आता 4 वर्षे उलटून गेली. जगापासून लपलेली 5 बेटे त्याने त्या काळात शोधून काढली होती. आता तो प्रशांत महासागरात शांतपणे प्रवास करत होता. ती तारीख आर्थरला आजही आठवत होती. तीच त्याच्या पहिल्या शोधाची सुरुवात होती. ती तारीख तो कशी विसरू शकत होता. ती तारीख होती 1 जानेवारी. आर्थर सोबत नौकेवर 450 सहकारी होते. अचानक त्यांची नौका हेलकावे घेऊ लागली. काय होतं हे आर्थरला काहीच कळेना. वारा सोसाट्याने वाहू लागला आणि समुद्रात जणू भीषण जलप्रलय यावा अशा गगनभेदी लाटा निर्माण झाल्या. आर्थरच्या नौकेवर लाटा आदळत होत्या. त्याची गंभीर गर्जना आर्थरच्या कानात घुमत होती. आर्थरला वाटत होतं हा अतंग अक्राळ विक्राळ रौद्र आणि भयानक महासागर त्यालाच गिळंकृत करू पाहतोय. आर्थरची संशोधन नौका बरोबर मध्यभागी होती. त्याच्या नौकेपासून साधारण 20 किलोमीटर आत महासागराच्या पाण्याचा रंग गडद लाल होऊ लागला. आर्थरला लगेच समजले की एक देवमासा मृत पावला आहे. त्याच्या शरीरात वायू साचल्याने तो कोणत्याही क्षणी ब्लास्ट होऊ शकतो. या गदाळात त्याला एक बारीकसा अत्यंत वेगळ्या प्रकारच्या विजेच्या वेगाने कानात घुमणारा आवाज ऐकू आला. लगेच तो आवाज त्याने आपल्या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून घेतला. त्या प्राण्याने 4-5 वेळा आवाज काढल्यामुळे त्याला तो नीट काढता आला. तसेच त्याने नोंदवहीतसुद्धा नोंद करून ठेवली. पण आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की इतक्या लाटांच्या इतक्या भीतीदायक आवाजातही आर्थरने तो आवाज ओळखला कसा. तर आर्थरला लहानपणापासूनच अतिशय तीक्ष्ण श्रवणशक्ती लाभली होती. त्यामुळे लहानातला लहान आवाज देखील त्याला स्पष्ट ऐकू यायचा. अचानक आर्थर आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाटू लागले की कुठला तरी अतिशक्तिशाली प्राणी नौकेला टक्कर मारतोय. एका जोरदार धडकेमध्ये नौका उलटून गेली आणि याच गोंधळात तो मृत व्हेल मासा ज्याचे शरीर वायूने फुगले होते त्याचा समुद्राचा मोठा स्फोट झाला. या भयंकर घटनेत सुदैवाने आर्थर आणि त्याचे फक्त 12 सहकारी वाचले. ते सर्वजण खूप जखमी झाले होते. ती नौका टायटॅनियम सारख्या एका विशिष्ट अत्यंत मजबूत आणि मौल्यवान धातूपासून बनवण्यात आली होती, नाहीतर तिचे असंख्य तुकडे झाले असते. सुरुवातीला आर्थरने तो रेकॉर्डरमधील आवाज पुन्हा पुन्हा ऐकला. त्या आवाजाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. त्याला समजून घेतले. मोहीम संपल्यानंतरही सुद्धा तो त्या आवाजाचा अभ्यास करतच राहिला. नौकेला टक्कर मारणाऱ्या प्राण्याचाच तो आवाज होता हे आर्थरला कळाले. तो आवाज अतिप्राचीन काळात विलुप्त झालेल्या मेगालोडॉन या शार्क माशाचा होता. मेगालोडॉन हा महाकाय मासा जास्त वर येतच नाही. अतिगोल महासागरात मारियाना ट्रेंचच्याही खाली तो आपले जीवन व्यतीत करतो. मग तो वर कसा आला हा प्रश्न आर्थरला भेडसावत होता. याचे उत्तर सुद्धा त्याला लवकरच मिळाले. अतिकोल समुद्रात आता प्लास्टिक आणि कचरा पोहोचलाय. तिथे अन्न कमी पडू लागल्यानेच त्याला नाईलाजाने थोडे वर यावेच लागले. आर्थरला ही सुद्धा माहिती मिळाली की मेगालोडॉनचे दात अतिशय तीक्ष्ण असतात. त्या माशाने स्वतःचे दात व्हेलच्या शरीरात खुपसले आणि रक्त सर्वत्र पसरले. मेगालोडॉनने त्या व्हेलला गिळून टाकले. त्यानंतर व्हेलचा मेगालोडॉनच्या पोटातच स्फोट झाला. पण मेगालोडॉनच्या शरीरात असलेल्या बारीक छिद्रांतून तो वायू व दाब बाहेर निघून गेला. मेगालोडॉनची त्वचा अत्यंत जाड आणि पोलादासारखी अभेद्य असल्याने त्याला या स्फोटाचा काहीच त्रास झाला नाही. माणसाच्या या स्वार्थीपणामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल कसा बिघडत चाललाय याची खंत आर्थरला वाटत. पण आज आर्थरने अत्यंत महत्वाचा शोध लावला होता. लाखो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या समजला जाणारा मेगालोडॉन आजही महासागराच्या अंधाऱ्या खोलकाईत जिवंत आहे. धन्यवाद.
1: वा, निदाची गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या आणि रहस्याचा सुंदर मेळ आपण अनुभवला. निदाच्या या काल्पनिक आणि सादरीकरणाला माझे मनपूर्वक धन्यवाद. परीक्षेच्या निमित्ताने घडले इतिहास, भूगोल आणि निसर्गाचे दर्शन याविषयी माझी मैत्रीण तिचे मनोगत व्यक्त करणार आहे.
3: नमस्कार, मी प्रांजली. आज आमचा जिंतूर येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेचा सराव पेपर होता. सकाळी लवकर उठून आम्ही सर्वजण जिंतूरला पोहोचलो. पेपर सोडवताना माझी गणिताची एक सिरीज चुकली, त्यामुळे मला थोडे कमी मार्क मिळाले. मला त्याचे फार वाईट वाटत होते. पण आमचे सर म्हणाले, आता वाईट मानून घेऊ नका, पण पुढील परीक्षेत जास्त गुण मिळव.

0: करण्यासाठी प्रयत्न करा. आपलं टार्गेट 78 पुढेच पाहिजे. सरांच्या शब्दांनी मला पुन्हा हुरूप आला. परीक्षा झाल्यानंतर आम्ही जिंतूरचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय त्र्यंबक पोले साहेबांना भेटून त्यांचे आभार मानले आणि तिथून आमची खरी सहल सुरू झाली नेमगिरीची सहल. नेमगिरी डोंगरावर पोहोचल्यावर एका झाडाखाली गोल बसून आम्ही जेवायला सुरुवात केली. आज बहुतेकांनी आलूची भाजी आणली होती, त्यामुळे आजचा दिवस आलोडे होता. जोडून लागलेली भूक, निदाच्या आजोबांनी आणलेली गोड केळी, निसर्गरम्य परिसर आणि पक्ष्यांची किलबिल, मन अगदी तृप्त झाले. जेवण झाल्यावर आम्ही लेण्या पाहायला गेलो. तिथे एकूण 7 गुहा आहेत. पहिल्या गुहेत भगवान महावीरांची एक सुंदर मूर्ती आहे. पुढे आदिनाथ, शांतीनाथ आणि नेमिनाथ भगवान यांच्याही मूर्ती आम्ही पाहिल्या. पण सर्वात कमाल वाटली ती गुहा नंबर 5 भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीची. ती 6 ते 7 फूट उंच मूर्ती एका छोट्याशा दगडावर चक्क अधर उभी आहे. हे पाहून आम्हाला खूप नवल वाटले. आपले पूर्वज किती ग्रेट होते हे तिथे समजले. इतिहासाचे साधने, शिलालेख आणि लेण्या प्रत्यक्ष पाहून आमचा इतिहास आपोआप अभ्यास झाला. त्यानंतर चंद्रगिरी डोंगरावर गेलो. वाटेत जंगलातून जाताना अनेक झाडांची माहिती दिली. तिथे गिरीपुष्प नावाच्या वनस्पती अनेक झाडे होती. सरांनी त्याचे दुसरे गमतीदार नाव सांगितले, उंदीरमारी. या झाडाच्या फुलांच्या वासाने उंदीर जिवंत राहू शकत नाहीत, म्हणून हे नाव. पुढे जंगलात आम्हाला नीलगाईंचा मोठा कळपही दिसला. तसेच कारपेटाच्या काटेरी झुडपांच्या आधारे वाढणारी मोठी झाडे पाहून निसर्गात एकमेकांना कसे सहकार्य केले जाते हे शिकायला मिळाले. 220 पायऱ्या चढून आम्ही चंद्रगिरीवरील मंदिर पाहिले आणि परतीच्या मार्गाला लागलो. घरी येता येता आम्ही निरवाडी गावात अतिशय प्राचीन असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बुडापासून ते कळसापर्यंत संपूर्ण विटांनी बांधले आहे. मंदिराच्या प्रत्येक थराची वीट आणि त्यावरील कलाकुसर खरोखर पाहण्यासारखी होती. हे मंदिर जवळपास 1000 वर्षांपूर्वीचे असावे. नौदेची परीक्षा द्यायला गेलो होतो, परंतु परतीच्या मार्गाने इतिहास, भूगोल आणि सांस्कृतिक वारसा पाहत आम्ही घरी पोहोचलो. निसर्गाचे वैभव आणि पूर्वजांची कामगिरी पाहून मन भरून गेले. आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देता आमचा परिसर, इतिहास आणि भूगोल प्रत्यक्ष दाखवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद.
1: काय मित्रांनो, तुमची ही सहल नेमगिरी या डोंगरावर गेली आहे का?
0: नमस्कार श्रोतेहो आणि बालमित्रांनो, आज आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बालमंडळ या कार्यक्रमात रायपूरच्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्राचे आम्ही सर्व विद्यार्थी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आमचे शिक्षक श्री माधव गव्हाणे सर आणि सई मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतील शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
2: बालमित्रांनो, आत्ताच आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकला. बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या छान अशा बालमंडळ कार्यक्रमात. पुन्हा तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी अपर्णा पारवेकर तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, बालमंडळ हा आमच्या छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर, तालुका सेलू, जिल्हा परभणी येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात. सहनिवेदन होतं अपर्णा पारवेकर यांचं. बालमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र. हॅलो डॉक्टर.

0: यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 नंतर आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात. पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळं अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या प्रोस्टेट ग्रंथींचे आजार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. तसंच श्रोतेहो FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

चल। मैत्रिणींनो, आज घटस्थापना अर्थातच नवरात्रोत्सवाची सुरुवात, तेव्हा सर्व मैत्रिणींना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, या सृष्टीचा आराध्य दैवत म्हणजे आधी माया जगदंबा, जिची आपण सर्वजण अखंड अगदी मनोभावे पूजा अर्चा करतो। नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे देवीच्या पूजनाचा पर्वकाळ मानला जातो। आई जगदंबेच्या सेवेची परमसंधी या काळात आपणा सर्वांना प्राप्त होते। एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आज या काळात सर्वत्र असलेली दिसून येते। आधी मायेच्या प्रत्येक स्वरूपाचं आपण सर्वजण अगदी मनोभावे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत स्मरण पूजन अर्चन करतो। देवीला आपण शक्ती स्वरूप मानतो। तिच्या नवरूपांच्या नवशक्तींच्या पूजनाचा अगदी ध्यास आपण या काळात घेतो। आपल्या आजूबाजूलाही स्त्री स्वरूप, बालिका स्वरूप, शक्ती आहेत। या सृष्टीतील प्रत्येक बालिका, स्त्री, तरुणी ही आई जगदंबेच्या नवस्वरूपाचंच, नवशक्तीचंच एक रूप आहेत। तेव्हा आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण दोन अशाच नवशक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा आता वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे। मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहात कला अध्यापिका तसेच यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या मैत्रिणींसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमात

माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडनं प्रेरणा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अनेक वेळा असं होतं की महाविद्यालयीन जीवन संपुष्टात आल्यानंतर उच्च शिक्षण आहे आणि छानसा जॉबही सुरू असतो, मग नंतर मुलीच्या विवाहाची घरामध्ये चर्चा होते, मुलीचा विवाह होतो आणि ती दुसऱ्या ठिकाणी जाते, तिथेही काही दिवस जॉब करते, पण नंतरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग मूल झाल्यानंतर तर एक स्त्री म्हणून ती ज्या फेज मधून जात असते किंवा ज्या वेगवेगळ्या भूमिका तिला पार पाडाव्या लागत असतात, त्यावेळी नक्कीच तिला तिच्या स्वप्नांना आवर घालावा लागतो. थोडक्यात काय तर बऱ्याच वेळा मैत्रिणींना आपला चालू असलेला जॉब सोडावा लागतो आणि पूर्णतः घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समर्पण करावं लागतं. परंतु आपल्यामध्ये जर काही कलागुण असतील किंवा आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द असेल, धडपड असेल, तर नक्कीच शून्यातून विश्व उभारण्याची एक क्षमता आपल्यामध्ये असते आणि अशाही परिस्थितीत शांत न बसता

0: शकतो आणि पूर्णतः घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समर्पण करावं लागतं. परंतु आपल्यामध्ये जर काही कलागुण असतील किंवा आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द असेल, धडपड असेल, तर नक्कीच शून्यातून विश्व उभारण्याची एक क्षमता आपल्यामध्ये असते. आणि अशाही परिस्थितीत शांत न बसता काही ना काही मार्ग काढून आपण स्वतःला सक्षम बनवण्याचा किंवा आपलं एक स्व अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः आपल्या मैत्रिणींमध्ये तर हा कलागुण अगदी ठासवून भरलेला असतो. अशाच मैत्रिणीचा शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील जीवनप्रवास, करिअर क्षेत्रातील जीवनप्रवास, जो की कलाक्षेत्रापासून सुरू झाला आणि एका यशस्वी उद्योजिकेपर्यंत पोहोचलेला आहे, तो संपूर्ण प्रवास या मैत्रिणीशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण आता जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, PFA तसेच MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेल्या मिताली पियुष जिंतुरकर या एका यशस्वी उद्योजिका, ज्यांनी स्वतःचं घर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत नामांकित शैक्षणिक संस्थेतील आर्ट टीचरचा जॉब सोडून स्वतःचा उद्योग स्थापन केला. जन्मतःच चित्रकलेचं वरदान प्राप्त झालेल्या मितालीताई यांच्या आईने बालपणीच त्यांच्यातील हा चित्रकलेचा कलागुण जाणून घेतला आणि तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचं MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या माहेरची घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे शिक्षण घेत असताना लहान मुलांसाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांचे तसेच इतर ड्रॉइंग क्लासेस त्यांनी सुरू केले आणि त्यांचं मास्टर ऑफ फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण त्यांनी स्वतः स्वखर्चाने पूर्ण केलं. एकंदरीतच त्यांचा हा जो संपूर्ण शैक्षणिक करिअर क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास आहे, जो की आज यशस्वी उद्योजकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तो प्रवास आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांशी मनमोकळा असा संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की प्रत्येक मैत्रीण समाजामध्ये एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि तेही आपल्या घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून. अशीच ही आपली आजची मैत्रीण. चला तर मग या मैत्रिणीशी मनमोकळा असा संवाद आपण साधूया. तेव्हा सर्वप्रथम मितालीताई, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद. मग
0: मितालीताई, आजपर्यंतचा जो आपला एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे, म्हणजे आपण मास्टर इन फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, जे की खरं तर खूप असं सोपं शिक्षण नाहीये. कारण कला म्हटलं की त्यात साधना आली, उपासना आली, अभ्यासासोबतच या गोष्टी साधणं तसं कठीणच. तुमच्या या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाविषयी मग आपण काय सांगाल?
1: नमस्कार. खरं म्हणजे शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना आवर्जून सांगावं वाटेल की यामध्ये माझ्या आईचा मोठा वाटा आहे. म्हणजे हा, सुरुवातीला जसं चौथी पास झाल्यानंतर, पाचवी पासून जेव्हा चित्रकला हा विषय आम्हाला सुरू झालेला होता, याच्या आधी चित्रकला विषय शिक्षणात नव्हता, त्याच्यामुळे पाचवी पासून सुरू झाला. आणि मग पाचवीला मला मार्क कमी पडले, म्हणजे ज्या शिक्षणात मी पुढे शिक्षण घेतलंय त्या विषयात मला मार्क कमी पडले.
0: अच्छा.
1: आणि मग आईला वाटलं अरे हे असं कसं झालं. मग तिथून हळूहळू आमचे क्लास वगैरे सुरू झाले आणि मग लक्षात आलं की याच क्षेत्रामध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे. ऑलरेडी मी स्वतः पहिले क्राफ्ट वगैरे घरी बनवायची, पण प्रॉपर आपण शिक्षणामध्ये मी कधीच घेतलेलं नव्हतं.
0: अच्छा.
1: पण मग कळलं की यामध्ये परीक्षा असतात, एलिमेंटरी असते, मग इंटरमिजिएट असते. जसं जसं पुढे जात गेलो तसं तसं माहिती झालं की या परीक्षा असतात, मग मी त्या हळूहळू दिल्या. आणि त्यानंतर मग मी 11वीला असताना फाउंडेशन हा कोर्स असतो तो सुद्धा मी केला.
0: बरं.
1: आणि 11वी 12वीला सुद्धा मी महिला महाविद्यालय आहे अमरावतीला, तिथे सुद्धा आर्ट हा विषय असतो स्पेशलायझेशन मध्ये, म्हणजे ड्रॉइंग हा विषय तिथे फक्त महिला कॉलेजलाच आहे. हा, तर तिथे पण मी 11वी 12वी हे ड्रॉइंग मध्ये केलं. आणि त्यानंतर BFA नागपूरला गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयाला मी शिकायला गेली.
0: हा,
1: तिथे माझं सिलेक्शन झालं. पहिले त्याच्या एंट्रन्स एक्झाम होतात, त्यामध्ये मला नागपूर हे भेटलेलं. हा, मला खरं तर मुंबईला जायचं होतं, पण वडिलांची इच्छा नव्हती की इतक्या दूर जाणं शक्य होणार नाही, एकट्या मुलीला राहणं शक्य होणार नाही, त्याच्यामुळे नागपूर हे सेफ सिटी आहे वा म्हणून मग मी नागपूरला 4 वर्ष BFA शिक्षण घेतलं. त्यानंतर BFA करता करता एका शाळेला मला ऑपॉर्च्युनिटी आली ऍज अ आर्ट टीचर म्हणून. हा, तर तिथे मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला, तिथे पण मग मी 2 वर्ष काम केलं.

0: आणि मग मी एम एफ ए केलं, आणि एम एफ ए नंतर मग परभणीला.
1: म्हणजे लहानपणीच अभ्यासामध्ये विशेष आपल्या मुलीला रस नाही, परंतु तिची चित्रकला छान आहे हा कलागुण तुमच्या आईनी ओळखला. आणि खरं तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शालेय जीवनातील परीक्षांपासून तुमच्या खऱ्या अर्थाने चित्रकलेच्या क्षेत्रातील शिक्षणाला प्रवासाला सुरुवात झाली. जसं तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की शालेय जीवनात असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असतात. तर या ज्या चित्रकला परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांच्यातील जी कला आहे ती कला वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये ही नक्कीच उपयुक्त ठरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात. तर त्याविषयी अधिकतम आपणच काय सांगता येईल बरं? कारण आज आपण बघतोय की पालकांचं म्हणणं असतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, सीए झाला पाहिजे, किंवा त्याने सायन्स घेऊनच पुढे त्याचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्याला एक स्थिर करिअर प्राप्त झालं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्तही खूप चांगले करिअर ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत हे आज मुळात पालकांपर्यंतच पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल?
0: एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणजे आत्ता सध्या पाहायला गेलं तर म्हणजे पालकांना वाटतं की त्यामुळे 10वी 12वीला मार्क जास्त पडतात आहे, त्याच्यामुळे खरं तर पालक या परीक्षेमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात झालेली आहे. पण मला असं वाटतं की एलिमेंटरी इंटरमिजिएट मुळे कसं आहे की तुमचा एक पाया म्हणजे भक्कम पाया तिथे तुमचा पक्का होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलतो. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमध्ये शेड लाईट बघणं आणि डिटेलमध्ये वस्तुचित्र म्हणून हा विषय असतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग आपण त्या वस्तूला डिटेलमध्ये बघायला सुरुवात करतो की अरे ही इथे ही क्रेश असते, मग लाईट इथे पडला तर इथे डार्क येतो, इथे लाईट येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर संकल्पचित्र असतं, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती असतात. तर रंगसंगती म्हणजे असं नाही म्हणता येईल की ड्रॉइंगमध्ये गेलं तरच कामात पडतात किंवा उपयोगात येतात. पण तुम्ही पुढे जर फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये गेल्या किंवा मग डिझायनिंगमध्ये कोणत्या पण याच्यात गेला तर त्याच्यात तुम्हाला याचा भरपूर कलर स्कीमचा भरपूर उपयोग होतो.
1: खरंच आहे.
0: त्याच्यामध्ये कसं आहे की पर्स्पेक्टिव्हचा तुमचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला जाल तर त्याच्या सुद्धा तुम्हाला ही परीक्षा आवश्यक असते देण्यासाठी. आणि तुम्ही बिल्डिंग बांधली आणि ती इथून कशी दिसते तर ते तुम्हाला ड्रॉ करावं लागतं आधी, तेव्हाच तुम्ही ती बांधू शकता. त्याच्यामुळे पुढे कोणतंही शिक्षण घ्या पण याचा पाया हा या परीक्षांमुळे नक्कीच मला असं वाटतं की तुमचा पक्का होतो.
1: नक्कीच. म्हणजे केवळ एक कलागुण म्हणून नव्हे तर पुढे कुठलंही करिअर जेव्हा तुम्हाला चॉईस करायचं असतं त्यावेळी तुमच्यामध्ये जर चित्रकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या कलेचा फायदा होईल. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की कला आपल्याला घडवत असते, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवत असते. ती गोष्ट मला इथे खऱ्या अर्थाने नमूद करावीशी वाटते. कारण एखादं चित्र एखादा बालक म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसोबतच इतर वेळी ज्यावेळी तो ड्रॉइंग करतो तेव्हा एखादं चित्र ज्यावेळी एखादा विद्यार्थी काढतो तेव्हा त्याच्या मनातील भाव तो त्या चित्रातून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे भावच त्याचं व्यक्तिमत्व घडवणारे असतात आणि व्यक्तिमत्व दर्शविणारे पण असतात.
0: तुमचे त्या चित्रातून दिसत असतात. कोणताही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान असो मोठे असो जेव्हा ते तुम्हाला त्याच्यातले रंग आहे त्याच्यातले आकार आहे याच्यातून तुमचे इमोशन्स हे नक्की दिसतातच.
1: नक्कीच. आणि म्हणूनच म्हणतात की कला आपल्याला घडवते. आता मास्टर इन फाईन आर्ट नंतर आपण एका नामांकित खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आर्ट टीचर म्हणूनही कार्य पार पाडलं. त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल बरं? अनेक विद्यार्थी तुम्ही हाताळले, त्यांना चित्रकलेचं ज्ञान दिलं, तो तुमचा अनुभव कसा होता?
0: खरं म्हणजे पहिले सुरुवातीला मी प्री प्रायमरी स्कूलला होती पण म्हणजे घरून जो शाळेचा प्रवास होता तो जवळपास 2 तासाचा प्रवास होता माझा. बस ऑटो असं चेंज करत करत मी शाळेत पोहोचायचे.
1: अच्छा.
0: पण 2 तास हे जेव्हा शाळेत पोहोचल्यावर ते लहान मुलं जेव्हा घट्ट मिठी मारायचे तेव्हा 2 तासाचा प्रवास मी नक्कीच विसरून जायचे. हा, आणि इतक्या दूर मला बऱ्याच मैत्रिणी विचारायच्या की काग तू इतक्या दूर जाते, कंटाळाने इतका थकत नाही का? म्हटलं तुम्ही एकदा येऊन पहा शाळेमध्ये आणि त्या चिमुकल्यांसोबत राहून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं. बऱ्याच वेळेला माझी अटॅचमेंट मुलांसोबत इतकी होऊन जायची. आर्ट अँड क्राफ्ट मुलांचा आवडीचा विषय होता आणि कलर्स खेळणं म्हणजे पेपर सोबत खेळणं फेविकॉल आणि हे सगळं करता करता माझ्याशी अटॅचमेंट इतकी व्हायची की त्यांच्या क्लासमधल्या ज्या मेन टीचर्स होत्या त्या म्हणायच्या मिताली अभी क्लास पे आना नाही. कारण त्या मुलांना फक्त मी लागायची की नाही मॅडम पाहिजे. मग त्या दुसऱ्या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. मग त्यावेळेला मिताली

0: अप तू आणा नाही क्लास, दुसरी क्लास माझ्या. त्यावेळेला माझं लग्न नव्हतं झालं, त्याच्यामुळे बराच वेळ मी त्या मुलांसोबत घालवायची आणि खूप छान अनुभव होता तो. आणि इतके प्रश्न असतात त्या मुलांचे, इतके व्हास्ट प्रश्न असतात. इमॅजिनेशन म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपल्या परिधानामध्ये थोडस जरी बदल केला तर ते लक्षात आणून द्यायचे की आज तुम्ही वोनी पेना. अरे म्हणजे मला पण लक्षात नाही यायचं की आपण हाच. पण त्या मुलांचं ऑब्झर्वेशन खूप असतं आणि स्पेशली टीचरकडे तर जास्तच असतं आणि ते आपल्याला फॉलो करतात. म्हणजे आपण जे पण घालतो करतो या सगळ्या गोष्टी हे मुलं फॉलो करत असतात.
1: अगदी महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही इथे सांगितला की मुलं आपल्याला बघून ऑब्झर्व करतात आणि फॉलोही
0: करतात. नक्की
1: खऱ्या अर्थाने मुलं ही आपल्या आईनंतर आपल्या शिक्षकांना जास्त त्यांचं निरीक्षण करून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचा पेहराव असेल, त्यांचं वागणं बोलणं असेल, त्यांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व असेल, हे त्यांना आपल्या आई वडिलांच्या व्यक्तिमत्वानंतर खूप जास्त जवळ घेऊन जातं. त्यामुळे जसं आपण राहतो किंवा जसं आपण बोलतो त्याची एक छाप आपल्या विद्यार्थ्यांवर असते.
0: नक्कीच असते.
1: मग नक्कीच आपल्यातले जे कलागुण असतात त्याचीही एक छाप या विद्यार्थ्यांवर.
0: आणि आपलं वागणं बोलणं म्हणजे जसं आपण बोलतो तसेच ते रिॲक्ट करत असतात. हा, आणि त्या शाळेचं एक होतं की तिथे तुम्ही मुलांना, आता तर सगळीकडेच आहे म्हणा की रागवायचं नाही मारायचं नाही, पण तिथे मोठ्यांनी बोलणं सुद्धा अलाऊ नव्हतं. तर त्याच्यामुळे जे पण सांगायचं आहे तुम्ही प्रेमाने सांगायचं, तर ती एक खूप छान गोष्ट होती त्या शाळेची.
1: खरंच लहान मूल म्हणजे एक नाजूक असा मातीचा घडा असतो, तुम्ही त्याला जसं आकार देणार तसं ते घडत जातं. आणि ज्यावेळी तुम्ही अगदी प्रेमाने विश्वासाने त्यांना एखादी गोष्ट समजून सांगता तेव्हा ते पटकन कॅच करू शकतात, ग्रास्प करू शकतात. तेवढं तुम्ही त्यांना रागवलं मारलं तर ते तुमच्यापासून दूर जाण्याचा संभव बऱ्याच वेळा असतं. मिताली दे, आता आपल्या चर्चेमध्ये आपण बोलता बोलता म्हणाला होता की मला मुलगी झाली आणि घरातील जबाबदारी माझ्यावरची वाढली, त्यामुळे जॉब करणं मला शक्य नव्हतं आणि तुमच्यातील जी कला आहे ती तुम्हाला शांत बसू देत नव्हती. ती तुम्हाला सतत सांगत होती की अरे तू काहीतरी करायला पाहिजे. चूल आणि मूल हे तुमचं विश्व नव्हतंच, तुमच्याकडे खूप काही पोटेन्शियल होतं जे तुम्हाला खरं तर इन्कमिंग सोर्स म्हणून तुमच्या घरासाठीही महत्वपूर्ण होतं आणि तुमच्यातलं जो कलागुण आहे तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठीही ते तितकंच आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही उद्योग क्षेत्राकडे खऱ्या अर्थाने वळालात. बॉक्स पॅकिंगचा जो उद्योग आहे, एव्हारा पॅकेजिंग अँड गिफ्टिंग, हा जो उद्योग तुम्ही उभारलात, त्या तुमच्या गृहउद्योगाविषयी तुम्ही काय सांगाल?
0: मी पहिले सुरुवातीला शाळेला जॉब करत होती आणि मग मला मुलगी म्हणजे झाली, त्यानंतर आता बा घरी बसायचं. तसे क्लासेस वगैरे तर हे घरून सुरूच होते. पोद्दारला होती मी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला.
1: अच्छा. हा,
0: पण तिथे मॅडम म्हणाल्या होत्या की मुलगी झाल्यावर सुद्धा तू वर्षभराने ये परत ये. पण मग असं वाटलं नाही, आता मुलीची जबाबदारी आहे. घरी पण म्हणजे माझ्याशिवाय कोणी नव्हतं, सासरे आहेत आणि मिस्टर. हा, असे आम्ही तिघ जण होतो. आणि मग आता मुलीला सोडून कुठे जायचं आणि काय करायचं ते सगळा प्रश्न होताच. ड्रॉइंगचे क्लासेस वगैरे तर सुरूच राहायचे माझे. आणि मग असं करत करत एके दिवशी मला काही मैत्रिणींनी विचारलं की आमच्या इथे ना डोहा जेवणामध्ये असं ऍज अ रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही काहीतरी वाटतो. तर ते म्हणाले मिताली तू करून देशील का, काहीतरी 200-250 त्या होता वस्तू. तर म्हटलं चला ठीक आहे आपण करून पाहूया, काही हरकत नाही, रिकामा वेळ आहे आणि करता तर येते आधीपासून होतच माहिती. तर मग असं पद्धतीने केलं ते तयार. 200-250 वस्तू ज्या होत्या छोट्याशा बॅग होत्या ऍज अ रिटर्न गिफ्ट आम्हाला ते द्यायच्या होत्या.
1: अच्छा.
0: मग मी त्या करून दिल्या त्यांना आणि मग सहजच तो फोटो मी फेसबुकला अपलोड केला की आर्टवर्क म्हणून. मी ड्रॉइंगचे माझे फोटो ऑलरेडी अपलोड करत राहायची आणि मग तो अपलोड केला. आणि मग मला त्याच्यावर त्या पोस्टवर इन्क्वायरी झाल्या की तुम्ही हे विकता का आणि तुम्ही करता का. मग म्हटलं अरे हा पण ऑप्शन छान आहे म्हणजे आपण हे विकू शकतो. मग मी कोणालाही नाही म्हणायचं नाही. माझ्या मैत्रिणीने एक शिकवलं होतं की कोणी काही विचारलं तरी नाही म्हणायचं नाही, हो येतं आणि करतेच. म्हणजे नाही येत असलं तरी ते जाऊन शिकायचं आणि करायचं हे एक आहे. तर मग हळूहळू असं करत करत बॅग पासून मग बॉक्सेस, मग बॉक्सेसचं रॉ मटेरियल सुद्धा मला माहीत नव्हतं की कुठे भेटतं परभणीमध्ये.
1: अच्छा
0: हा मग असं हळूहळू करत करत आम्ही माझे मिस्टर म्हणजे पियुष जिंतुरकर हे बरेच मला मदत करतात या क्षेत्रामध्ये. ते बऱ्याच ठिकाणाहून शोधून आणतात माहिती, इथे हे भेटते इथे हे भेटत आणि हा मग ते मला आणून देतात आणि मग हे बघ हे असं केलेलं आहे असं केलेलं आहे असं करत करत ते एक बॉक्स मग दोन बॉक्स मग हळूहळू पुण्याला ऑर्डर कोणाच्या यायच्या मग मुंबईला मग बँगलोर नॉयडा मग असं करत करत

0: आउट ऑफ इंडिया सुद्धा आता माझे बॉक्सेस जातात.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच कौतुकास्पद बाब आहे.
0: मला आठवतच नाही मी कधी सुरू म्हणजे असं ठरवून केलेलं नव्हतं की बा आता हे करायचं आहे, वा ते आपोआप होत गेलं.
1: खरंच आहे. आणि कसं असतं, कलेची आपण केव्हाही साधना करतो, म्हणजे जरी त्याला व्यावसायिक रूप आपण दिलं तरी ती आपल्या आतून आपण केलेली साधना असते, कारण कला ही आपण आपला आवड आपला छंद म्हणून नेहमी जपत असतो. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचं एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्या पॉझिटिव्ह वाईब्स ही आपल्याला काहीतरी करण्यासाठी किंवा नवीन मार्ग दर्शविण्यासाठी उपयुक्त ठरतात असं म्हणायला काही हरकत
0: हो नक्कीच. कारण कधी कधी काय होतं की खूप थकली आहे
1: हो,
0: पण तरी पण त्या दिवशी एनर्जी अशी असते की नाही आज काहीतरी बनवायचं आहे, नवीन बनवायचं आहे, भले रात्रीचे 1 वाजो की 2 वाजो पण मी तो बॉक्स कम्प्लीट करून राहणार असं माझं असतं.
1: किती छान, किती छान. आता मॅडम आपण उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि त्यासोबतच मशीन्सही आपल्याकडे आहेत, तर ते कुठून मागवलं आणि त्याच्याविषयीची माहिती मार्गदर्शन तुम्हाला कसं प्राप्त झालं?
0: रॉ मटेरियल जे आहे ते मोस्टली मी नागपूर मुंबई आणि दिल्लीवरून मागवते. नागपूरला माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे मला बरेच मार्केट हे माहिती होतं. सोबतच ऑनलाईन सर्चेस किंवा काय अमरावतीवरून सुद्धा मी थोडंफार मागवते. एक अजून बेसिकली जो बोर्ड आम्ही वापरतो बॉक्स मेकिंगचा तो मी इथून म्हणजे परभणीलाच आमचे दादा आहेत अविन जिंतुरकर त्यांच्याकडे उपलब्ध असतो, मी त्यांच्याकडून घेते. हा आणि बाकीचे पेपर्स मी बाहेरून मागवते. आणि या कलाक्षेत्रात काम करतानाच म्हणजे उद्योजिका म्हणून काम करतानाच हळूहळू माहिती झालं की याच्यामध्ये सुद्धा मशीनरी असतात. म्हणजे आम्ही सगळं पहिले हातानेच करायचो, म्हणजे स्केल घेऊन कटर घेऊन ते आकायचं आणि कट करायचं, हे सगळं हाताने केलेलं काम, हँडमेड टोटली.
1: त्यासाठी नक्कीच खूप कष्ट पडत,
0: म्हणजे प्रत्येक आकार हा आखायचा आणि तो कट करायचा. थोडस जरी एक पॉइंटनी जरी तुमचा बोर्ड हा कमी जास्त झाला की ते लगेच जे लीड आहे ते बॉक्सला लागत नाही, म्हणजे ते वेस्टेजच होत. हा तर मग असंच करता करता एक दिवस अविन म्हणजे माझे जे धीर आहेत मोठे त्यांनी सांगितलं की एक्सपो असतात यासाठी मुंबईला, तिथे मशीनरीजचे एक्सपो लागतात. तर त्या ठिकाणी मग जाऊन आम्ही माहिती मिळवली की कोणकोणत्या प्रकारच्या मशीनरी असतात, काय असतात. आणि मग तिथे कळालं की बऱ्याच असतात, पण आता सुरुवातीला मी 2 मशीनरी घेतलेल्या आहेत 2 वर्ष आधी. हा तर त्यामध्ये आहे व्हीग्रुईंग मशीन आणि एक आहे ग्लुईंग मशीन. म्हणजे एका याने बॉक्स हा बोर्ड हा फोल्ड होतो आणि दुसरी मशीन आहे की त्याच्यामध्ये पूर्ण फेविकॉल जो आम्ही हाताने लावायचो तो आता मशीन थ्रू लागतो बॉक्सेसला.
1: छान, म्हणजे वेळही वाचतो
0: आणि इव्हन फिनिशिंगने काम होतं.
1: नक्कीच, क्वालिटी क्वांटिटी आणि टाइम
0: मेन म्हणजे कसं आहे क्वांटिटी. म्हणजे हळूहळू मला माहिती झालं आता की ऑर्डर्स भरपूर येतात आहे आणि मी देऊ शकत नाहीये की बा दिवाळीला ऑर्डर्स येतात आहे. किती पण मॅन्युअली तुम्ही काम करा पण ते नाही होत, जे मशीन काम करतात ते शेवटी मशीन असतं.
1: खरंच खरंच खरंच आहे. आता छोट्या गृह उद्योगापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज विशाल वृक्षासारखा वाढत चालला आहे. तुम्ही सत्ता म्हणाल्याप्रमाणे मुंबई पुणे दिल्ली गोष्टी असतात की ज्या आपल्याला जमवाव्या लागतात किंवा त्यात आपल्याला खूप जपून राहावं लागतं, खूप सावधगिरी बाळगावी लागते, हो की नाही?
0: नक्कीच.
1: त्याविषयी काय सांगाल?
0: सुरुवातीला कसं होतं की एक विशेष बाब म्हणजे परभणीत मी काम करत असून लोकल लेवलला माझे बॉक्सेस कमी जातात. म्हणजे आपल्या परभणीमध्ये अजून हा ट्रेंड आलेला नाही किंवा मग माहिती नाही लोकांना, म्हणजे मी तेवढं मार्केटिंग या ठिकाणी नाही करू शकली आहे अजून. पण फेसबुक थ्रू आणि इंस्टाग्राम तर ह्या 2 गोष्टींमुळे बरंच म्हणजे मार्केट मी कॅप्चर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं की रिलेशन, कस्टमर सोबतचं रिलेशन. म्हणजे असं आहे की आज मी तुम्हाला बॉक्स दिला पण त्यांचे रिव्ह्यू काय आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे, याच्यावर तो पुढच्याला सांगतो की बा नाही तिच्याकडून घे ती खूप छान देते आणि सजेशन्स पण देते. तर त्याच्यामुळे कसं आहे की आज एकीला सांगितलं मग ती तिच्याच फील्डमधल्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते मग ती तिसऱ्या, म्हणून म्हणजे एक आहे की तुमचं रिलेशन हे प्रत्येक कोणताही कस्टमर असो, म्हणजे एक बॉक्स घ्यायला आला की 100 बॉक्स घ्यायला, तुमचं ते कस्टमर सोबतचं रिलेशन हे तुम्ही मेंटेन केलंच पाहिजे.
1: अगदी खरं, म्हणजे खर असो की आपलं करिअर असो, आपण जर रिलेशन मेंटेन करण्यात यशस्वी ठरलो तर आपण आपल्या क्षेत्रात नक्की यशस्वी होतो. आता चित्रकला म्हणजे कलाक्षेत्र असं आहे की आपण घडतो ते गुरुंमुळे घडतो. तर तुमच्या चित्रकलेच्या या क्षेत्रातील

0: तुमचे गुरु कोण आहेत?
1: चित्रकलेसाठी मी सुरुवातीला प्रवीरा आर्ट क्लासेस होते अमरावतीला, त्या ठिकाणी मी क्लासेसला जायचे आणि त्या सरांनीच मग मला हळूहळू सांगितलं की यामध्ये ही फील्ड आहे, तू इथे जाऊ शकते, हे तुम्ही एक्झाम्स असतात, तुम्ही हे देऊ शकता. आणि त्याच्यानंतर चित्रकला महाविद्यालयामध्ये तर सर्वच गुरु म्हणजे अगदी सगळ्यांनीच मला खूप पाठिंबा दिलेला आहे. एक पवार सर म्हणून होते अमरावतीला असताना, म्हणजे मी 11वीला असताना माझी 11वीला सुद्धा ऍडमिशन होती आणि ड्रॉइंग कॉलेजला सुद्धा मी ऍडमिशन घेतलेली होती. पण त्यांना माहिती होतं की ही दोन्हीकडे मॅनेज करते, तर ते मला नक्कीच सपोर्ट करायचे की नाही.
0: होय होय, खरे तर कौशल्याधिष्ठित शिक्षण असणं ही काळाची गरज पण आहे. नक्कीच त्यातून पुढे खूप छान करिअर प्रत्येकाचं घडू शकतं, यात काही शंकाच नाही. मिताली मॅडम, जसं तुमची नाळ चित्रकलेशी जोडल्या गेलेली आहे, तशी आपल्या सगळ्यांचा एक आवडता छंद आहे किंवा आपण सगळेच जण संगीत या कलेशी तितकेच जोडले गेलेलो आहोत. प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडतं, मग कुणाला भावगीत आवडेल, कुणाला भक्तिगीत आवडेल, कुणाला चित्रपट गीत आवडेल, कुणी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत ऐकेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण संगीताशी आपण सर्वच जण कळत नकळत जोडल्या गेलेलो आहोत. तुम्हाला कुठल्या प्रकारची गीतं ऐकायला आवडतात?
1: चित्रपट संगीत या प्रकारची गीते मला ऐकायला आवडतात.
0: अच्छा, मग तुमच्या आठवणीतला किंवा तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट, त्या चित्रपटाचं विशेष आणि त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगाल याविषयी आपल्या मैत्रिणींना?
1: एक चित्रपट आहे, म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आम्ही सगळ्या फ्रेंड्स ग्रुपनी पाहायला गेलेलो, तो म्हणजे 3 इडियट्स. त्यावेळेला खूप प्रचलित झालेला तो चित्रपट होता आणि खरंच म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला पाहिजे हे शिकवणारा तो चित्रपट होता. म्हणजे आई वडील म्हणतात आहे, सगळेजण म्हणतात आहे, म्हणून त्या क्षेत्रात जायला पाहिजे, तसं नव्हतं. तुम्हाला जे वाटतं ते करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे कसं आहे की मी जेव्हा 11वी 12वी झालं माझं, तर सगळे मी आर्ट्सला ॲडमिशन घेतली, तर सगळ्यांनी विचारलं सायन्स का नाही, अरे नाही आवडत मला सायन्स, मी का घेऊ, आणि सायन्स घेऊन मार्क कशाला कमी करायचे मला. मी 10वी नंतर म्हणजे आर्ट्स घेतलं होतं, 11वीलाच माझं आर्ट्स होतं. तर त्यावेळेला म्हणजे आई बाबा यांचा दोघांचाही सपोर्ट होता, त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं बर्डन दिलेलं नव्हतं की तू सायन्सच घे आणि मग सगळ्या दिशा तुला ओपन राहतील आणि तू कर. म्हटलं मला जायचंच नाही आहे सगळ्या दिशांना, माझी दिशा ठरलेली आहे या दिशेला. तर तो एक मोटिवेशनल तो असं वाटतं की माझ्याशी रिलेट आहे तो चित्रपट, त्याच्यामुळे मला तो चित्रपट फार आवडतो. आणि त्याच्यातलं गाणं एक आहे, सारी उम्र हम मरमर के जिए, एक पल तो हमें जीने दो जीने दो.
0: क्या बात आहे, खूप मस्त. मला पण हे गाणं खूप आवडतं. चला तर मग आपल्या मैत्रिणींना ऐकूया तुमच्या आवडीचं छान संगीत.

तर मैत्रिणींनो, मिताली मॅडम सोबतचा आपला हा संवाद असाच चालू राहील. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचा हा व्यवसाय उभा करताना जे काही अपडाऊन्स बघितले किंवा जे काही अनुभव त्यांनी वेगवेगळे प्राप्त केले त्याविषयी, त्यांच्यातील कलेविषयी आणखी भरभरवून अशी माहिती आपल्याला जाणून घ्यावयाची आहे. अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या रविवारच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून. आता मात्र मला आणि मिताली मॅडमला रजा द्या, पुन्हा भेटूया आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत. तोपर्यंत नमस्कार.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या, विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो, जो प्रवास आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यश संपादनासाठी, ध्येय निश्चितीसाठी उपयुक्त ठरतो. मैत्रिणींनो, आता यानंतर आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, DPEP येथील माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीची ओळख ही तिच्या पदाने किंवा एखाद्या क्षेत्रातील कामगिरीने होते असं नाही, तर तिच्या संपूर्ण जीवन प्रवासातून तिच्या समग्र व्यक्तिमत्वाची उंची ही समोरच्याला जाणवत असते. अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद साधणार आहोत. आकाशवाणीवर निवेदिका म्हणून केलेलं कार्य, शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला दिलेलं योगदान, लेखन, अनुवाद आणि पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून साहित्य सेवा, तसंच अभिनय आणि दिग्दर्शनातून रंगभूमीशी जोडलेलं नातं, या प्रत्येक क्षेत्रात वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आजच्या संवादातून त्यांच्या या बहुआयामी प्रवासातील अनुभव, प्रेरणा, संघर्ष आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण परिचित होऊयात आणि एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवासही जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत शैलजा वसेकर. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम, आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तर मॅडम, आपलं अगदी व्यक्तिमत्व असं बहुआयामी आहे मी आता म्हटल्यासारखं, कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण कार्य केलेलं आहे, पण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात असं मला वाटतंय की बालपण आणि विद्यार्थी जीवनात कोणत्या अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असं आपल्याला वाटतंय?
2: माझं बालपण हे अंबाजोगाई या गावात गेलं आणि नंतर कॉलेजचं जीवन सुद्धा माझं तिथेच, ग्रॅज्युएशन पर्यंत मी अंबाजोगाईमध्येच होते. तर आम्ही शाळेमध्ये असताना योगेश्वरी शिक्षण संस्था जी स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केली, ती जिचं खूप सगळीकडे नाव आहे, त्यामुळे इतकी नावाजलेली संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं, म्हणजे अगदी बेथुजी गुरुजी सारखे आम्हाला शिक्षक शिकवायला होते. त्यामुळे आणि शाळेच्या मध्ये वेगवेगळे सतत कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, खूप मोठे मोठे नेते यायचे तिथे, साहित्यिक यायचे आणि इतक्या प्रकारचे आम्हाला ते जीवन पाहायला मिळालं जवळून, त्यामुळे एक प्रेरणादायी जीवन आम्ही जगत होतो असं मला वाटतं. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज, त्या कॉलेजमध्येच मी शिकले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या. आणि कॉलेजमध्ये असताना जे आमचं जीवन होतं त्यामध्ये आम्हाला नाट्यशास्त्र हा विभाग तिथं पण तेव्हा म्हणजे खूप हे होता की

0: आम्ही अनेक नाटकं बसवायचं, सांस्कृतिक विभाग ज्याला म्हणता येईल, त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं किंवा गॅदरिंग जे आहे ते इतकं हे व्हायचं आमचं, एकांकिका, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गाण्याचे कार्यक्रम, नृत्य, समूह नृत्य, म्हणजे आमचं कॉलेजमधला एवढा सहभाग सगळ्यांचा हे होता, एक प्रेरणादायी असं जीवन मी त्या ठिकाणी खूप जगले आणि एक समृद्ध प्रेरणा अंबाजोगाईला आहे, जिथे आपण आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंत म्हणतो आणि आम्ही दासोपंताच्या वंशातले, त्यामुळं एक अभिमान होता. आणि माझे वडील स्वतः एज्युकेशन ऑफिसर होते, शिक्षणाधिकारी, आणि त्यांना सतत वाचनाचं प्रचंड वेड होतं, त्यामुळं घरामध्ये सुद्धा एक फार प्रेरणादायीच वातावरण होतं. अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, छान जीवन जगलं पाहिजे, एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळा असा गजबजाट होता आणि आमचं जीवन छान फुलत होतं त्या वातावरणात.
1: म्हणजे एकाच वेळी शिक्षण, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळण्याची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला तुमच्या बालपणापासून, कॉलेज जीवनापासून मिळाली आणि घरातून सुद्धा तुम्ही,
0: घरातून पण मिळाली
1: अगदीच. तर मॅडम, बालपण तर तुम्ही आम्हाला सांगितलं अगदी तुमचं समृद्ध असं बालपण गेलं, तर मग पुढे 1972 मध्ये असं कळालं की आपण आकाशवाणीमध्ये जोडल्या गेलात, आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून आपण रुजू झाल्या होतात, तर तो पहिला दिवस आकाशवाणीमध्ये रुजू होण्याचा आपल्याला आठवतोय?
0: अगदी अगदी. म्हणजे औरंगाबादला वडिलांची बदली झाल्यानंतर मी एम ए मराठी करत असताना ड्रॅमॅटिक्स जे रात्रीचं कॉलेज असायचं, संध्याकाळी असायचं 6 ते 9, ते ड्रॅमॅटिक्सला मी ऍडमिशन घेतली, प्रवेश. कमलाकर सोनटक्के त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि 1976 जेव्हा आकाशवाणी केंद्र सुरू झालं त्यावेळी उद्घाटनाचाच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ड्रामा डिपार्टमेंटच्याच दिलं होतं त्यांनी, म्हणजे पूर्ण सगळा आम्हीच बसवला कार्यक्रम सगळा उद्घाटनाचा. वसंत साठे तेव्हा चनभुवाणी मंत्री होते आणि आम्ही ड्रामा ऑडिशन दिल्या आमच्या ड्रामाचे आम्ही जे लोक आहेत सगळे, आणि आम्ही इतके नकळत आम्ही आकाशवाणीशी जोडलं गेलो की आकाशवाणीचा उद्घाटनाचा पहिला दिवस अनाउन्समेंट पहिल्या दिवसाची आम्ही केलेली आहे.
1: अरे वा.
0: आणि त्यामुळे आकाशवाणीशी एक वेगळंच नातं आहे आणि तिथून पुढे आम्हाला ते सतत बोलवत गेले. आम्ही ड्रामा ऑडिशन पास झालो त्यामुळे नवनाट्य वगैरे जे आकाशवाणीचे असायचे त्यासाठी सुरुवातीला बोलावलं, पण नंतर त्यांना, त्यांच्याकडे एक अनाउन्सर होतेच पण एक जागाही होती, तर आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर बोलवायचे आणि आम्ही दोघी तिघी जणींची निवड झालेली होती त्यासाठी आणि आम्ही सतत आकाशवाणीवर जायचं, त्यामुळे नंतर मी परमनंट पण झाले आकाशवाणीवर. म्हणजे 7-8 वर्ष मी आकाशवाणीवर निवेदनाचं काम केलेलं आहे. तो काळ माझा फार छान गेला. आकाशवाणीचे दिवस आजही आठवले तर म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो मला. सुंदर दिवस होते.
1: बरोबर. तर मॅडम, आकाशवाणीनं आपल्या व्यक्तिमत्वाला काय दिलं आणि आकाशवाणीला आपण काय दिलं, तर याबद्दल आपण काय सांगाल बरं? एखादा कार्यक्रम किंवा एखादा प्रसंग जो आजही विशेष आपल्याला आठवतोय.
0: आकाशवाणीचा जो सुरुवातीचा जो काळ होता तेव्हा तिथे आलेले सगळेच लोक जे आहेत ते एकमेकांशी इतकं मिळून मिसळून वागायचे की आकाशवाणीवर आल्यानंतर आम्हाला एक आमचं मोठं घरच वाटायचं. आणि तिथे मग संगीत विभागामध्ये क्षीरसागर म्हणून विभाग प्रमुख होते आणि मला गाण्याची आवड होती तर ते बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे की आंबेकर आपल्याला या आठवड्याचं शेड्यूल करायचंय, सांगा बरं कोणती कोणती गाणी लावायची, कुठले कार्यक्रम सगळे फिक्स करण्यापासून त्यावेळी आम्ही सगळं कार्यक्रम अधिकारी बोलवून घ्यायचे आम्हाला. आणि एक इतकं छान वातावरण होतं आणि संसार प्रपंच म्हणून जी मालिका चालायची, खूपदा काही वेळेस त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे लिखाणासाठी, कोणी आलं नाही तर ते आम्हाला सांगायचे की तुम्ही लिहा बरं, म्हणजे आम्हाला लिहिण्याची सवय तिथं झाली. वेगवेगळा विषय, एखादा वक्ता यायचा आणि त्याला विषय दिलेला असायचा बोलण्यासाठी, पण त्यांना अंदाजा नसायचा, ते खूप छोटस लिहून घेऊन यायचे 1-2 कागद आणि तिथे कमी मिनिटात संपायचं. मग आम्ही त्यांना विषय पुरवायचं आणि पुढे त्यांना लिहायला सांगायचं, मी की मी सांगतो हे लिहा, म्हणजे आम्ही सगळे तयार झालो तिथे लेखक म्हणून.
1: बर.
0: आणि रोज लोक येत होतात, त्यांच्याशी जो तुम्हाला संपर्क करावा लागतो. आकाशवाणी केंद्र नवीन होतं त्यामुळे शाळांच्या अनेक व्हिजिट व्हायच्या, मुलं यायची भेटायला, लोक यायचे आकाशवाणी केंद्र पाहायला आणि आम्हाला खूप मजा वाटायची. आम्हाला सुद्धा नवीनच होता सगळा अनुभव. आकाशवाणी केंद्राने आम्हाला फार समृद्ध केलं आणि तो अनुभव जो आहे, अनेक त्या काळामध्ये मोठे मोठे लोकांच्या मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. मला आठवतं की म्हणजे मला असं वाटायचं बापरे एवढा मोठा माणूस, अजित वाडेकर, मोठे मोठे गायक, निवृत्ती सरनाईक वगैरे त्यांचं लोकसंगीत हे केलं होतं, विठ्ठल उमप वगैरे यांचं रेकॉर्डिंग आम्ही केलं. आकाशवाणी म्हणलं की लोक इतके हे व्हायचे, एक वेगळं क्षेत्र होतं आणि इतकी क्रेज होती आकाशवाणीची लोकांमध्ये.

0: म्हणजे अजूनही आहे.
1: अगदीच अगदी.
0: आकाशवाणी हे खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं ना तर शेतामध्ये काम करणारा शेतकरी असं कानाशी लावून बसलेला असतो आकाशवाणी बातमी ऐकणं किंवा आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम तर रेग्युलर ऐकतात ते. खेड्यापाड्यात खूप त्याला अजून क्रेज आहे.
1: अगदीच अगदीच. आजही आपला श्रोतावर्ग साधारणपणे मला वाटतं ग्रामीण भागातलाच जास्ती आहे. ते आजही आकाशवाणी तितक्याच तन्मयतेने ऐकतात जे पूर्वी ऐकत होते. जेव्हा केव्हा आपल्याला आकाशवाणी असे येतात रिप्लाय त्यांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा वाटतं की खरंच आकाशवाणी त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आकाशवाणीचे ते श्रोते आहेत आणि ते नेहमी आपल्याशी संपर्क पण साधतात.
0: कुणी ट्रान्झिस्टर घेऊ शकतो ना.
1: अगदीच.
0: अफोर्डेबल आहे ना प्रत्येकाला. ट्रान्झिस्टर कुणी घेऊ शकतो साधा शेतकरी हे फार महत्वाचं आहे. आणि कुठेही नेऊ शकतो शेतात
1: नेऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच आकाशवाणीने खर तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलं.
0: खरं खरंच आहे.
1: आणि एक आकाशवाणी निवेदिका म्हणून सुद्धा मला सुद्धा खूप असं अभिमान वाटतो की आज आपण दोघी आकाशवाणीमध्ये एक निवृत्त आपण म्हणूयात की आकाशवाणीपासून दूर झालेल्या तुम्ही आणि आज मी आकाशवाणीमध्ये आहे.
0: अगदी खरं.
1: दोघींच्याही भावना मला वाटतं जवळपास आकाशवाणीबद्दलच्या सारख्याच आहे. तर मॅडम आकाशवाणीमध्ये काही वर्ष कार्य केल्यानंतर आपण अध्यापनाचं कार्य सुरू केलं. शारदा विद्यालयामध्ये आपण मुख्याध्यापक म्हणून रुजू झालात. तर मला असं विचारायचंय की एक निवेदिका म्हणून कार्य करत असताना शिक्षण क्षेत्राकडे आपण कशा वळालात.
0: माझ्या काही कौटुंबिक कारणामुळे मला यावं लागलं आकाशवाणी सोडून. जो म्हणजे मला आजही आकाशवाणीची स्वप्न पडतात तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर. पण मी एम ए बी एड केलेलं होतं त्यामुळे मला शिक्षण हे क्षेत्र सुद्धा माझं एक खुणावत होतं. वर्गात मुलांना शिकवणं ही माझी फार आवडीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटायचं म्हणजे मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की मला तुम्ही पगार नाही दिला तरी चालेल मला फक्त शिकवू द्या. म्हणजे मला मुलांना शिकवणं हे खूप आवडतं आणि त्यासाठी मी शारदा विद्यालयात जॉईन झाले. मी 10 वर्ष तिथं काम केलं आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी मराठी इतिहास भूगोल शिकवत होते. आणि माझी मुलं आजही भेटतात आणि मला म्हणतात मॅडम तुम्ही शिकवलेल्या कविता आमच्या अजून लक्षात आहेत. मला फार छान वाटतं. म्हणजे मराठी विषय शिकवत असताना मला इतका आनंद होतो. भूगोल सारख्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे माझ्या विषयात मुलं कधीच नापास झाली नाहीत. इतकं तन्मय होऊन ऐकायची मुलं आणि मुलांना मी सगळ्यांना सहभागी करून घेत होते. टीचिंगचा एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मुलांना जर रुक्षपणे शिकवलं की शिकवायचंय म्हणून तर मुलांच्या ते लक्षात येतं. मुलं म्हणजे तुमच्या समोर बसलेलं जिवंत असं प्रतीक असत. त्या फाईल नाहीत ना की तुम्ही आजच्या ऐवजी उद्या केली 8 दिवसांनी बघितली तर ती फाईल काही म्हणत नाही. पण ही मुलं म्हणजे त्या मुलांच्या डोळ्यात दिसतं की त्यांना काय समजतंय. त्यामुळे तसा जो आनंद तिथल्या तिथं लगेच बक्षीस ज्याला म्हणता येईल. जसं नाटक करत असताना आपण समोर प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतात सगळ्या प्रतिक्रिया तसं वर्गात शिकवण्याचा फार आनंद आहे आणि मी तो घेतला 10 वर्ष.
1: एकंदरीत खरं तर मुलांमध्ये जे संस्कार रुजवायला हवेत ते घरातनं तर ते रुजवले जातातच पण महत्वाचा जो मोलाचा वेळ आहे तो वेळ मुलं शाळेमध्ये घालवत असतात आणि तिथूनच त्यांच्यावर छान संस्कार देखील होतात आणि ते खूप मोलाचं कार्य आपण बरीच वर्ष केलं.
0: मला असं वाटतं की शिक्षक हे मुलांसमोर आदर्श असतात.
1: अगदीच.
0: ते कसे उभे राहतात कसे बोलतात त्यांनी कपडे कसे घातलेत त्यांचे उच्चार कसे आहेत ते किती फ्रेश म्हणजे उत्साहाने शिकवतात विषय. त्या विषयात तुम्ही जितके तन्मय होऊन जाल शिक्षक तितकं ते मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये खेचून घेऊ शकता. मराठीमध्ये शिकवत असताना कवितेमध्ये रस असतात नवे. आई कविता शिकवत असताना तो करुण रस. एखादी झाशीच्या राणीवरची कविता एखाद्या क्रांतिकारकावरची कविता शिकवत असताना गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार हे म्हणत असताना शिक्षकाच्या स्वतःच्या मनात जेवढी ती ऊर्जा दाटून येईल तितकं मुलांमध्ये ते ट्रान्सफर होतं. आणि हा जो आनंद आहे ना जे मुलांना हे शिकवत असताना म्हणजे तुम्हाला त्यांना नुसतं रट्टीफाय नाही शिकवायचं तर जीवनात जगत असताना हे नवरस तुम्ही कसं जगायचंय तुम्ही वृद्धांशी कसं वागणार आई वडिलांशी तुम्ही कसं वागलं पाहिजे मोठ्यांना कसं तुम्ही आदर दिला पाहिजे हे सगळं तुम्ही जेव्हा शिक्षणातून नकळत सांगता ना मुलांमध्ये ते नक्की येतं.
1: नक्की.
0: मुलं म्हणजे अगदी तुमच्या टीप कागदासारखं घेत असतात.
1: बरोबर. कारण मुलं हे अनुकरणातून शिकतात
0: अगदी अगदी.
1: आणि शिक्षक जर तुमच्या सारखे त्यांना शिकवणारे असतील तर निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि पुस्तकी अभ्यासापेक्षा सुद्धा एक चांगला माणूस म्हणून त्यांनी घडणं
0: खरंच
1: महत्वाचं आहे. आणि ते चांगले शिक्षक जे विद्यार्थ्यांना म्हणजे जीव की प्राण समजून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून घडवायचं या उद्दिष्टाने शिकवतात तेव्हा निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात.
0: बरोबर.

0: तर मॅडम, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये हे आपण मुख्याध्यापक म्हणून कार्य केलं 1986 ते 1994, मग त्यानंतर तुम्ही त्यामधनं बाहेर का पडलात? म्हणजे
1: मी शाळेमध्ये शिकवत असतानाच त्यावेळेसच साक्षरता अभियान आलं होतं आणि ज्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत सरकार जायचा प्रयत्न करतोय ते पण मला खूप एक प्रेरणादायी वाटत होतं. म्हणून मी दिवसभर शाळा करून संध्याकाळी रोज साक्षरतेचे वर्ग पाहायला जात होते. म्हणजे मला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून जायचं होतं तर संस्थेनी परवानगी दिली नाही मुलांचं नुकसान होईल म्हणून, तर मी रोज संध्याकाळी तहसीलमध्ये जायचं आणि तिथून सगळे शिक्षक शिक्षिका आम्ही आजूबाजूच्या खेड्यात, आम्ही एक नाटिका बसवली होती नानी म्हणून की एका न शिकलेल्या स्त्रीला कसं फसवतात, म्हणजे तिचा मुलगा मनी ऑर्डर पाठवत असतो पण तिला वाचता येत नाही, मग तिला ते पैसे उचलता येत नाहीत, अशी एक नाटिका बसवली आणि मी 10 साक्षरता अभियानाचे गाणे बसवले होते आणि तो कार्यक्रम आम्ही प्रत्येक शाळेत केला आणि आम्ही जिथं जिथं शाळेत कार्यक्रम केला त्या त्या ठिकाणी साक्षरतेचे वर्ग एकदम छान सुरू झाले. म्हणजे आम्हाला आमच्या सेलू तालुक्याची सगळीकडे गवगवा झाला त्या आमच्या कलापथकामुळे. आणि मग स्वतः कलेक्टर ते पाहायला आले कार्यक्रम, दहेगाव म्हणून जे गाव आहे सेलू तालुक्यातलं, तिथलं आम्ही अचानक कार्यक्रम करत होतो आणि सगळ्यात मागे येऊन बसले कलेक्टर संधू साहेब आणि ते म्हणले की मला बघायचंय, मी फार ऐकलं तुमच्याबद्दल. आणि मग तिथं मी स्वतः त्याच्यातच लीडच करत होते त्या नाटकातही आणि गाण्यामध्ये सुद्धा आणि वर्ग सुद्धा, एक वर्ग शिकवत असताना मी त्यांनी लांबून बसून पाहिलं की या कसं शिकवतायत. आणि मग त्यांनी जेव्हा डीपीपी सुरू झालं, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला जेव्हा 93-94 या वर्षी, त्यावेळी महिला संचालिकाची पोस्ट भरायची होती तर त्यांनी सांगितलं की मला वसेकर मॅडम सारख्या पाहिजेत महिला संचालिका म्हणून. तर त्या जागेसाठी MSW अट होती पण मला फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या.
0: आपण जे कार्य आतापर्यंत केलं कदाचित त्यांचीच एक
1: फळ
0: फळ असावं
1: अगदी,
0: ज्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलं
1: आणि ते म्हणले की मी यांचं काम बघितलेलं आहे अशा महिला संचालिका पाहिजेत. आणि मग इंटरव्ह्यू 37 जणी आल्या होत्या कोल्हापूर पासून.
0: बर,
1: पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू संपल्या संध्याकाळी लगेच सांगितलं त्यांनी उद्या जॉईन व्हा आणि जिल्ह्याचं काम करायची संधी, एज्युकेशन क्षेत्रामध्येच शिक्षण क्षेत्रामध्येच मला काम करायची संधी म्हणून मी ते स्वीकारलं.
0: म्हणजे हे एक क्षेत्र पुन्हा तुम्ही निवडलं जे शिक्षणाशी
1: निगडित होतं,
0: पण मुलांवर संस्कार तर तुम्ही केलेत पण सोबत महिलांच्या प्रश्नांना सुद्धा जवळून पाहण्याचा किंवा त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती करण्याची तुम्हाला एक संधी या मार्फत मिळाली. तर मॅडम, मला हे सांगा की जेव्हा आपण जिल्हा महिला संचालिका म्हणून काम करत होता DPAP मध्ये, तर महिलांच्या जीवनातले कोणते असे प्रश्न आपल्याला सर्वाधिक प्रकर्षाने जाणवले की त्यावर खरंच काम करणं गरजेचं होतं?
1: म्हणजे महिलांच्यासाठी मी अगदी सगळ्या खेडोपाडी सुद्धा आम्ही सगळे, परभणी जिल्ह्यातलं एकही गाव नसेल की जिथं मी भेट दिली नाही आणि आम्ही महिलांनाच जाऊन भेटायचं तिथल्या पालकांना वगैरे. तर शिक्षण आपण आत्ता म्हणतो शिक्षणाचं, तसं मी ज्यावेळी बघत होते तेव्हा न शिकलेल्या, म्हणजे आम्ही सर्वे केला होता आणि खूप होत्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल की निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य त्यांनी समोर निरक्षर लिहिलं होतं. म्हणजे त्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून तेव्हा निवडून आलेल्या त्या पण निरक्षर म्हणून लिहिलं होतं त्यांनी.
0: बर,
1: म्हणजे इतकं शिक्षणाचं हे. आणि दुसरं सांगते की निवडून आल्यानंतर सुद्धा थोड्याफार शिकलेल्या असतील ना तरी त्या नुसते येऊन बसत होत्या किंवा त्यांच्या नावाने काम दुसरेच घरातले करत होते.
0: अच्छा,
1: म्हणजे काहीच उपयोग नाही ना महिलांच्या सक्षमीकरण खूप आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये, पण महिलांना म्हणजे घरच्या कामामध्ये, मुलांच्या कामामध्ये, शेतीमध्ये कावड कष्ट त्या खूप करतात, पण सांगते की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत, मुलांकडे देतील, मुलांसाठी तरी जीव काढतील पण स्वतःसाठी नाही आणि अनारोग्य आरोग्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर त्रास व्हायला लागला तर ती 90% सहन करते, म्हणजे अगदी गळ्याशिवायपर्यंत सांगतच नाही.
0: बरोबर.
1: आणि आम्हाला या DPAPच्या निमित्ताने काही राज्यांचे स्टडी टूर साठी आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं होतं, त्या सगळ्या महिला संचालिका आम्ही जात होतो मिळून त्या त्या ठिकाणी. मी जेव्हा मी दौरे केले गुजरातला आम्ही गेलो तर त्यांनी महिलांचा खरा मेजर प्रॉब्लेम सांगितलं की कॅन्सर वाढण्याचं जे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये, एकतर तो स्तनांचा किंवा गर्भाशयाचा, तर गर्भाशयाच्या कॅन्सरचं कारण त्यांनी ओपन टॉयलेट सांगितलं की उघड्यावर संडासला जातात ना, हे कारण सांगितलं. आणि गुजरातमध्ये पहिला तिथे सुरू झाला होता अभ्यास, ईश्वरभाई पटेल म्हणून होते त्यांचं, आम्ही बघितलं की त्यांनी कमी पाण्यामध्ये

0: इतके त्यांनी संशोधन केले होते टॉयलेटचे,
1: बर
0: की
1: बर
0: कमी पाण्यात सुद्धा आणि खेड्यात सुद्धा तुम्हाला तो टॉयलेट घरी कुणी करू शकेल इतकं सोप्या पद्धतीने. आणि
1: अच्छा
0: त्या काळात आम्ही पूर्ण जिल्ह्यात सगळ्या ट्रेनिंग मध्ये सांगत होतो इतके सोप्या पद्धतीने,
1: बर
0: की घरामध्येच तुम्ही उकंड्यावर 5x5 चा चर जरी खाणला आणि त्यावर एक फरशी टाकली, त्याच्यामध्ये फक्त कोळसा आणि मीठ टाकायचं, वास येत नाही काही नाही, घरच्या घरातल्या घरात एक त्याला भोरगं लावायचं, खर्च नाही काही नाही, पाणी कमी लागेल असं आम्ही सगळीकडे त्यावेळी जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळं. ओपन टॉयलेट, महिलांचे किती हाल होतात तिथे, किती डुकर हे म्हणजे किती हाल आहेत ना ते.
1: स्त्रियांना एक म्हणजे इतर लोकांपासून सुद्धा स्त्रियांना स्वतःचं स्त्रीत्व जपण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप म्हणजे त्रासदायक आहेत, की उघड्यावर जाणं, लोकांची ये जा असते.
0: आता नंतर सुरू झालं हे टॉयलेटचं जे सुरू झालं अभियान हे नंतर सुरू झालं, पण मी गेले होते त्या काळामध्ये, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्या आणि शिक्षणाकडे स्वतःच्या लक्ष देत नाहीत महिलांचा, म्हणजे आजारी पडण्याचं मुख्य कारण हेच आहे की खूप होईपर्यंत त्या सांगतच नाहीत, गळ्याशी येईपर्यंत बोलतच नाहीत, कष्ट करत राहतात नुसत्या, जाऊ दे अंगावर काढायचं अंगावर काढायचं, हे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांचे आणि कष्ट खूप आहेत एवढं मात्र खरं, स्त्रिया खूप कष्ट करतात,
1: कष्ट करतात
0: हे दिसलं पाहिलं,
1: तिच्याकडे दुर्लक्ष होतं सर्वांचं आणि ते स्वतःही कुठेतरी याला जबाबदार असते, ती पण स्वतःला प्रायोरिटी देत नाही पाहिजे तेवढी. आणि ग्रामीण भागात तर याबाबत म्हणजे जनजागृती होणं खूप
0: गरजेचं आहे.
1: तुम्ही हे DPEPच्या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीचं कार्य केलं, तर मग तुम्ही जनजागृती जे करत होतात महिलांचे, महिलांशी जाऊन बोलत होतात, डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधत होतात, तर त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत होता का?
0: हो, म्हणजे एक तर सगळ्यात जो परभणी जिल्ह्यात म्हणला जातो बालविवाहाचा, तो आम्ही बोलायचं, तर त्या म्हणायच्या की नाही बाई इथं शाळा काही ठिकाणी चौथी पर्यंत शाळा, काही ठिकाणी साती आता आठवीचा वर्ग झालाय आता नंतर, त्यामुळं तर म्हणे बाई मी शेतात जाते दिवसभर, पोरीला कसं घरी ठेवावं,
1: बरोबर,
0: म्हणजे ते पण भीती आहे ना घरात एकटं ठेवायचं, मग लग्न लावलं की आपली जबाबदारी संपली, हा प्रश्न त्या सांगायचे, म्हणजे त्या सांगत होत्या ते प्रश्न सांगते, म्हणून पुढे शिकवायला ठेवायला मुलीची जिम्मेदारी कोणी घेत नाही, नको बाबा मुलीची नको जिम्मेदारी बाबा, कसं आपण ठेवायचं, कुणाकडे नातेवाईकडे ठेवू शकत नाहीत, म्हणजे असे प्रॉब्लेम त्या सांगायच्या, म्हणून आम्हाला करावं लागतं लवकर लग्न आणि आमचं काही चालत नाही म्हणायचं त्याच्या पुढे, मग आणि ते प्रश्न का आम्हाला उत्तर देता येत नव्हतं, आम्ही गप बसायचं की खरंच आहे हे,
1: खरंच आहे,
0: एकदम 8वी 9वी 10वी एवढे वर्ग निघणं शक्य नाही ना, कारण ते गाव लहान असायचं, मग दुसरीकडे मुली आता पुष्कळ सुधारणा झाली आहे, सायकली वगैरे घेऊन देतात, मुलीला जवळपास पाठवतात, फरक पडलाय खूप,
1: बरोबर
0: आहे, जागृती झाली आहे आणि होत आहे अजूनही.
1: बर, तर मॅडम तुम्ही महिलांसाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा काम केलं, तर मग एखादा असा अनुभव आहे का ज्याने आपल्याला आतून स्पर्श केला असं आपल्याला वाटतंय?
0: तर म्हणजे कुटुंब कल्याण कोर्टामध्ये जे असतं ना, तिथं जेव्हा लोकपंचायत हे करतात ना, तिथं प्रत्येक तालुक्यावर वगैरे जेव्हा होतात तिथं आम्हाला ते पंच म्हणून बोलवत होते, तर अनेक जोडप्यांचे म्हणजे भांडणं असे त्यांचे ऐकून घ्यायचं, आधी तिचं बाईचं ऐकून घ्यायचं म्हणणं काय, त्याचं वेगळं ऐकायचं, म्हणजे ती सगळ्यासमोर, मग सगळे समोरासमोर आले ना किंवा कोर्टात गेलं प्रकरण की नाही सुटत मग ते, म्हणून मग असे खूप सोडवलेत आम्ही त्या काळामध्ये. आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तिथं सुरक्षा समितीमध्ये सुद्धा महिलांना हे करतात ते, म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये वगैरे किंवा कुठे हे होऊ नये म्हणून जी समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मी, की पोलीस म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला सांगा काय करायला पाहिजे, की कुठे गडबड गोंधळ होऊ नये किंवा महिलांच्या साठी म्हणून शिबिरं घ्यायचे ते, कुठे रक्त शिबिर घे किंवा महिला जाणीव जागृती शिबिर, असे शिबिर सुद्धा खूप हे केलेले आहेत. आणि मग तिथे दिसायचे महिलांचे प्रश्न,
1: बर,
0: तर म्हणजे आपण असलो ना तर ते आमच्याशी मोकळेपणा निघून बोलायच्या.
1: अच्छा, एक महिला असल्यामुळे त्यांनाही थोडस बोलायला सोपं
0: मोकळेपणा वाटायचं,
1: मोकळेपणा
0: की बाई तुम्ही म्हणून सांगते असं म्हणायचं, असं आहे हो खरं सांगू का बाई असं आहे, म्हणजे एक स्त्री असले ना तर स्त्री जवळ ती मोकळेपणाने बोलते, त्यामुळे अनेक प्रश्नांमध्ये असं आम्हाला वाटलं की बरं झालं आम्ही गेलो,
1: बरोबर,
0: मग त्या पुरुषांना बोलायला थोडं त्या घाबरायचं, तर असं प्रश्न खूप आहेत, काम करणाऱ्याला खूप कमीच आहे इतके प्रश्न आहेत.
1: बरोबर आहे, बरोबर
0: आहे. मी टॉयलेटच्या बाबत तुम्हाला म्हणलं ना की जे ओपन टॉयलेट, तर गुजरातमध्ये मी एक पाहिलं की ईश्वरभाई पटेलांच्याकडे त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा म्हणजे सून, तर ते दोघेही जण अमेरिकेमध्ये होते. तर ते नोकरी सोडली त्यांनी खूप मोठ्या पगाराची,

0: आणि ते परत गुजरातमध्ये आले आणि नुकतंच लग्न महिना दोन महिनेच झालेले होते आणि ते इतके पुढाकार घेऊन आम्ही तिथे जाणार म्हणले की ते दोघं येऊन आधीच हजर होते. आम्हाला सगळं त्यांनी दाखवले सगळं पूर्ण प्लांट वगैरे सगळा. इतकं कौतुक वाटलं मला की लाखो रुपयाची नोकरी सोडून ते फक्त समाजासाठी आले.
1: बरोबर.
0: की समाजाचं खेडोपाडी जाऊन जाणीव जागृती करणं मला कमाल वाटली खरं. म्हणजे तरुण मुलांमध्ये सुद्धा खूप आहेत बर का प्रेरणादायी अशी.
1: अगदी
0: खूप आहेत अगदी
1: निश्चित. आणि अशा जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा आपल्या सोबत काम करत असतात निश्चित त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांचं हे कार्य खरंच आपल्या मनाला स्पर्शून जातं.
0: खूप खूप.
1: आणि खरं तर याची नितांत आवश्यकता आहे की तरुण पिढीने समोर येणं सामाजिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मदत करणं आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून जर प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर बऱ्याच समस्यांवर उत्तर मिळतील किंवा सोडवल्या जातील त्या समस्या. अगदीच. तर मॅडम यानंतरचा तुमचा आयुष्यातला पुढचा टप्पा म्हणजे आपण ग्रंथालय स्थापना करण्याचं ठरवलं. मग हे ग्रंथालय स्थापन करण्याची कल्पना जी आहे ती आपल्या मनामध्ये कशी निर्माण झाली?
0: काय मी लहानपणापासून बघत आले की माझे वडील जे आहेत ते खूप वाचनप्रेमी म्हणजे सतत त्यांच्या हातात पुस्तकच पाहिलेलं मी आणि ते आम्हालाही मागे लागायचे की हे पुस्तक आहे हे शिवचरित्र पुरंदरेंचं पुस्तक आहे ब्रह्म पुरंदरेंचं वाचा. हे नाझी भस्मासराचा उदय असतं वि ग कानिटकरांचे वगैरे खूप भारी भारी पुस्तकं घरात असायची. मृत्युंजय ययाती सावरकरांचं जन्मठेप तर काळे पाणी ते म्हणायचे धुवेनं वाचलं नाही त्यांना राग यायचा नाही वाचलं तर तो खूपच त्यांना वाचनाची आवड होती. तर त्यांच्या आठवणीत आम्ही हे बहीण भावंडांनी मिळून हे ग्रंथालय काढलं की तो त्यांचा वाचन संस्कार आहे आपण वाचनासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून आम्ही हे ग्रंथालय काढलं आणि ग्रंथालयाला आता 30 वर्ष होऊन गेलेत. आज ग्रंथालयाची 2 मजली भव्य इमारत आहे मॅडम. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण हे करू शकलो.
1: मॅडम खरंच खूप छान. खरंच तुमचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. आणखी आम्हाला तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे पण आज आपण इथेच थांबूयात. आज आपण आमच्याशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो शैलजा वसेकर यांच्याशी त्यांच्या आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पण वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार. मैत्रिणींनो आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका DPEPच्या माजी जिल्हा महिला संचालिका ग्रंथपाल आकाशवाणी निवेदिका अनुवादक नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. मैत्रिणींनो आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गीतवहर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत. मीना मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतरचना सुधीर मोघे यांची.

कार्यक्रमात यानंतर जोगवा चित्रपटातलं अजय गोगावले यांच्या स्वरातलं अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं संजय पाटील यांचं गीत.

आपण ऐकत होतात आदर्श शिंदे यांच्या स्वरातलं अमित राज यांनी स्वरबद्ध केलेलं वंशवेल चित्रपटातलं दत्ता पाटील यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: संग। अरे बाप रे,
1: आई जगदम्बे
0: अग आई भवानी।
2: आणि चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी राम लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं देवता चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत।

या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही 1:30 प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर, 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले। कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं। चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला। पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला। प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील। यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट, अंबा समुद्रम, परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे। आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील। या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील। सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील। नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली। त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत।
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे। पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे। महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात। 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा

0: वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29.80 कोटी टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
1: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतलेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती, समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. जगदंबा मातेच्या आशीर्वादानं सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वेसेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सौदी अरेबियातल्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. मृतांमध्ये सौदी अरेबियाचे 4 नागरिक, बांगलादेशचे 2 तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, सुदान आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रत्येकी 1 नागरिकाचा समावेश आहे. शेजारच्या येमेनमध्ये इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरेस यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणूक

0: दिवसांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. पालघर जिल्हा परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कागदविरहित डिजिटल बैठक प्रणालीला प्रारंभ. जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळेचे आयोजन. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून ठाणे वाहतूक शाखेअंतर्गत वाहनधारकांचे 7,000 प्रलंबित खटले निकाली. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. 5 संशयितांना अटक. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडविण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आराखडा तयार केला आहे. या अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाद्वारे अंमली पदार्थ नियंत्रण संस्था NCB आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्यानं ठाण्यात माध्यमांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत NCB मुंबई विभागाचे उपमहासंचालक विशाल सानप यांनी ही माहिती दिली. नशामुक्त भारतासाठी NCB सह सर्व यंत्रणा ऍक्शन मोडवर व्यापक काम करणार असल्याची ग्वाही सानप यांनी दिली. अंमली पदार्थांचे नेटवर्क, डार्कनेट आणि वित्त पुरवठा समूळ नष्ट करण्याचे लक्ष ठेवल्याचे PIB मुंबई विभागाच्या महासंचालिका स्मिता वत्स शर्मा आणि केंद्रीय गृह विभागाचे माध्यम अपर महासंचालक कुमार यांनी सांगितलं. वाहतूक नियमांचं उल्लंघन करून ई चलनाचा दंड थकविणाऱ्या वाहन चालकांना राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या 18 युनिट अंतर्गत प्रलंबित 7,001 खटले तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. यातून 1,57,33,075 रुपयांचा थकीत ई चलन दंड न्यायालयात जमा झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची ठाण्यातील मनोरमा नगर भागात 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत सुभाष शिंदे यांच्यासह 5 जणांना पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं अटक केली. या प्रकरणात पुर्णेकर कुटुंबियांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर संशय व्यक्त केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आणि येथील सूत्रधारांना अटकेची मागणी केली.
4: पालघर जिल्हा परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कागद विरहित डिजिटल बैठक प्रणाली सुरू केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा उपक्रम राबवणारी पालघर जिल्हा परिषद पहिली ठरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. यामध्ये बैठकीतील चर्चा, निर्णय, इतिवृत्त आणि पुढील कारवाईची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवता येणार आहे. या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासोबतच कागद आणि छपाईवरील खर्च कमी होणार आहे. आगामी काळात पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत स्तरावरही बैठका या प्रणालीद्वारे घेण्याचं नियोजन आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या डिजिटल आणि हरित प्रशासनाच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी निपुण पालघर अभियानांत

0: अंतर्गत विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या 2 दिवसीय कार्यशाळेत 45 मास्टर ट्रेनरनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित करण्यासाठी विविध वाचन पद्धती आणि वाचनालय व्यवस्थापनाचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं. सध्या पालघर जिल्ह्यात 145 केंद्रस्तरीय वाचनालय, 8 आदर्श वाचनालय आणि 1914 वाचन कोपरे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता आकलन आणि भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या 526 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 3,35,00,000 रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. या योजनेच्या पहिल्या यादीतील 5,785 शेतकऱ्यांना 29,20,00,000 रुपये तर दुसऱ्या यादीतील 2,654 शेतकऱ्यांना 14,67,00,000 रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आपण ऐकत होतात ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा, सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सोनाली भाटवडेकर यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत.

प्रसाद कुलकर्णी यांची रचना आपण ऐकलीत. गायक संगीतकार मिलिंद इंगळे याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकूचे अक्षरबंधन. मित्र हो, हायकू लिहिण्याची इच्छा खूप जणांची असते. त्यांना हायकूबद्दल उत्सुकता असते. म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेतर्फे मी एकदा हायकूचं शिबिर घेतलं होतं. तर हायकूचे नियम वगैरे सांगितले, तत्व सांगितली आणि शिबिरार्थींना म्हटलं चला लिहा बरं हायकू. तर बऱ्याच जणांनी 5-7-5 या अक्षरबंधात रचना करून दाखवली. पण ते हायकू आहेत का हे मी तपासलं. आता बघा, एकाने लिहिलं होतं, श्रावण मास पानावर पाचू चमचमती. आता ही हायकू सदृश रचना तर आहे, 5-7-5 अक्षरबंध पाळलाय. पण पानावर पाचू चमचमती ही उपमा झाली. पानावर खरोखर पाचू असतात का? नसतात. हायकूमध्ये जे समोर आहे तेच लिहावं लागतं, उपमा वगैरे चालत नाही. बरं, या 3 ओळींच्या रचनेतून कोणतंही तत्वज्ञान माणसाचा स्वभाव दर्शविला नाही. श्रावण मास पानावर पाचू चमचमती, केवळ श्रावणाचं वर्णन झालं. केवळ वर्णन म्हणजे हायकू नव्हे, त्यातून काहीतरी निघालं पाहिजे अर्थ. अजून एकाने लिहिलं, पाणी सांडले चित्रामधले रंग धूसर झाले. आता यात कुठेही उपमना नाही. पाणी सांडलं, चित्रातले रंग फिकट होतात वगैरे हे माहिती आहे आपल्याला. चित्र काढताना असं घडतं कधी कधी. समोरच्या घटनेचे सही सही हे वर्णन आहे, शिवाय यातून वेगळा अर्थ निघतो काय? एखाद्या घटनेच्या धक्क्याने आठवणी धूसर होतात म्हणजे हा हायकू झाला. बरोबर आहे. कोणीतरी लिहिलं होतं, वारुळा जाती साप भावे पुजती दूध पाजती. आता जाती पाजती सगळं यमक बिमक जुळलंय, 5-7-5 रचना आहे. पण हे सणाचं वर्णन आहे ना, म्हणजे यातून काही वेगळा अर्थ निघतो का? काहीच नाही. त्यामुळे हा हायकू नाही. यातली तिसरी ओळ काही कलाटणी वगैरे नाही आहे. हायकू अर्थपूर्ण करण्यासाठी कधी कधी शब्दांमध्ये बदल करावा लागतो. आता एक हायकू पहा, मीच लिहिलं होतं, नील गगन त्यात एक पक्षी विहरतोय. दृश्य छान आहे पण अजूनही त्याचा अर्थपूर्ण झाला नाही ना तो. मग त्याच्यात अर्थपूर्ण होण्यासाठी थोडे शब्द बदलावे लागतील. नील गगन त्यात एक पक्षी म्हणण्यापेक्षा भव्य आकाशी इवलासा पक्षी विहरतोय. वरील हायकूमध्ये आता विरोधाभास झाला, कारण आकाश भव्य आहे, पक्षी मात्र इवलासा आहे. पण तो न घाबरता विहरतोय, आनंदाने फिरतोय. एखादा माणूस न घाबरता मोठ्या कामाची जबाबदारी घेतो असाही अर्थ यातून निघतो. शब्द बदलल्यामुळे हायकू अधिक अर्थपूर्ण झाला. समोरचं दृश्य मांडणे तेही योग्य शब्दात, हे हायकूकाराचे कसब असते. आता आणखी एक हायकू पहा, उडण्यापूर्वी पक्ष्यांची सभा तारेवरती. याच्यात यमक आहे का? नाही, पण ताल आहे. हे दृश्य आपण नेहमी पाहतो की नाही, की पक्षी तारेवर बसलेत नंतर उडून जातात. आता अक्षरांची अशी योजना करून आपण त्याला अर्थ दिला की उडण्यापूर्वी जणू ते सभा घेत आहेत ना, पक्ष्यांची सभा तारेवरती. जणू कुठे किती उंच उडायचं याचा ते विचार विनिमय करतात आणि मग झेप घेतात. माणसांनाही लागवतं ना, माणसं देखील प्रवासाला जाण्यापूर्वी असा विचार विनिमय करतात. पर्यटनाला जाण्याआधी आधी सभा घेतात. महाराष्ट्रात 1980-90 या काळात हायकूकार हायकू लिहायला लागले. तेव्हा लांबलचक ओळीत हायकू लिहायचे, म्हणजे हायकू संक्षिप्त करता येतील का याचा मी विचार केला. तेव्हा शिरीष पैंचा एक हायकू मी कसा लिहिला पहा. कुजबुज करतोय वारा इथल्या प्रत्येक पानातून, इतकाच आवाज रानात.

0: आता या हायकूचे शब्द म्हणजे अक्षरं जर कमी करून पाहिले तर काय लिहिता येईल? शांत रानात कुजबुज पानात फक्त वाऱ्याची. हा हायकू साधारण 5-7-5 मध्ये झाला ना. शिरीष पै यांना अभिप्रेत असलेला अर्थ सुद्धा आला. आता त्यांचा आणखीन एक हायकू. ते लाल सफरचंद त्याने हाती घेतले आणि तिच्याकडे पाहिले. यातले अक्षर कमी करता येईल का? येतील. तो हाती घेतो लाल सफरचंद आणि तिला पाहतो. झाली ना 5-7 मध्ये रचना? अर्थ पण कळतोय. बघा तुम्ही पण करून.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय स्प्रे ड्राईंगद्वारे पावडर निर्मिती तंत्र. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ, सूर्य प्रकाशित राहील. हा होता हवामानाचा अंदाज. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 100 ते 110 दशलक्ष टनांपेक्षा अधिक फळांचं उत्पादन होतं. महाराष्ट्र राज्य फळ उत्पादनात आघाडीवर असून द्राक्ष, संत्री, डाळिंब, आंबा, केळी आणि पेरू या फळांसाठी महाराष्ट्राची विशेष ओळख आहे. परंतु आपल्याकडे साठवणूक, वाहतूक, शीतगृह आणि प्रक्रिया सुविधांच्या अभावामुळे काढणीपश्चात मोठं नुकसान होतं. भारतात फळं आणि भाजीपाला क्षेत्रात साधारणपणे 30 ते 40% शेतीमाल खराब होऊन वाया जातो. शेतकऱ्यांचं हे मोठं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीमालाचं मूल्यवर्धन करण्यासाठी स्प्रे ड्राईंग हे आधुनिक तंत्रज्ञान आजच्या काळात एक वरदान आणि क्रांतिकारी उपाय म्हणून समोर आला आहे. स्प्रे ड्राईंग ही एक प्रगत भौतिक प्रक्रिया आहे. यामध्ये द्रवरूप किंवा निमद्रवरूप अन्नपदार्थांचं अतिशय सूक्ष्म थेंबात रूपांतर करून गरम हवेच्या सहाय्याने त्यातील पाण्याचं क्षणार्धात बाष्पीभवन केलं जातं. काही सेकंदातच कोरड्या पावडरच्या स्वरूपात अंतिम उत्पादन मिळतं. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने उष्णता आणि वस्तुमान वहन या तत्वावर चालतं. जेव्हा द्रवाचे अतिसूक्ष्म थेंब आणि उष्ण हवा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा थेंबाच्या पृष्ठभागावरील ओलावा वेगाने शोषला जातो. कमी वेळेत बाष्पीभवन होत असल्याने मूळ पदार्थाचा रंग, चव, सुगंध आणि पोषण मूल्य उष्णतेमुळे नष्ट होत नाहीत आणि उच्च दर्जाची पावडर मिळते. पूर्व प्रक्रियेसाठी सर्वप्रथम फळांचा रस, दूध किंवा कोणताही कच्चा माल योग्य प्रकारे गाळून आणि एकजीव करून तयार केला जातो. फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखरेचे आणि सेंद्रिय आम्लांचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्प्रे ड्राईंग प्रक्रियेदरम्यान ते कोरडे होण्याऐवजी यंत्राच्या भिंतीला चिकटण्याची मोठी समस्या निर्माण होते. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आणि द्रवरूप रसाचे एका मोकळी आणि गुठळ्या न होणाऱ्या पावडरमध्ये यशस्वीरित्या रूपांतर करण्यासाठी प्रक्रियेपूर्वी रसामध्ये कॅरियर एजंट्स मिसळले जातात. प्रत्येक फळाच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार आणि रसातील साखरेच्या प्रमाणानुसार या कॅरियर एजंट्सचे प्रमाण वेगवेगळे वापरले जाते, ज्यामुळे उत्पादनाचा चिकटपणा नाहीसा होतो, पावडरची गुणवत्ता आणि स्थिरता वाढते आणि बाजारात विक्रीसाठी उत्तम दर्जाचे दीर्घकाळ टिकणारे अंतिम उत्पादन मिळते. द्रवरूप पदार्थ उच्च दाबाने यंत्रातील ऑटोमायझरमधून फवारला जातो. यामुळे त्या द्रवाचे अतिसूक्ष्म थेंबात रूपांतर होते. हे सूक्ष्म थेंब ड्राईंग चेंबरमध्ये सोडले जातात, जिथे आधीच नियंत्रित तापमानाची गरम हवा प्रवाहित केलेली असते. गरम हवेच्या संपर्कात येताच थेंबामधील पाण्याचे काही सेकंदातच बाष्पीभवन होते आणि कोरडी हलकी पावडर तयार होते. तयार झालेली पावडर आणि हवा वेगळी केली जाते आणि पावडर सुरक्षितपणे संकलित करून हवाबंद डब्यात किंवा पाकिटात पॅक केली जाते.

कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण स्प्रे ड्राइंगद्वारे पावडर निर्मिती तंत्र या विषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.

दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत रोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते।
1: अगदी, तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं, तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही, तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो। तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात। तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही। आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते। आता फिलिंग म्हणजे काय असतं, तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट, ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात, अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात। आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे, लहान मुलांना दुखत आहे तो दात, तर त्या केसेसमध्ये रूट केनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते। आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट केनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथ बड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाचे दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये। तर फिलिंग किंवा रूट केनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो, पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन। आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात। तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं, तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते। आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट। आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो, म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल। ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात ज्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात। तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं, दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावर ती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो। तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईन मध्ये येतात। या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात। इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही, नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो। आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो अलायनर्स। तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेज दिसत देखील नाही आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते, पण दात ह्या ट्रीटमेंटनी पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो।
0: हा, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल। डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंत रोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुनः प्रसारित करना

0: आल्या दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनामिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवले जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी वाळवण तसेच पश्चिम घाटात भिवपुरी भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस, रियूज, रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्समध्ये आपली गणना होईल. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो लाभो हीच त्या निसर्गदेवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं सरफिरोजी.

स्वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन. त्यांच्या मेंडोलिन वादनात राग शुद्ध सावेरी आणि नवरस कन्नड आपण ऐकणार आहोत. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी तर मृदंगमची साथ केली आहे आदित्य राजगोपालन यांनी. ऐकूया तर सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन. त्यांच्या मेंडोलिन वादनात शुद्ध सावेरी आणि नवरस कन्नड आपण ऐकणार आहोत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपण ऐकलं. त्यांच्या मेंडोलिन वादनात राक्षुद्ध सावेरी आणि नवरस कन्नड आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
0: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे. राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. देवीची विविध रूपात पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. अनेक ठिकाणी सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा 2रा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यांसारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता. या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेलं परदेशी मद्य आणि एक मोटार सायकल जप्त करण्यात आली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती. या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री

प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा

0: सेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून 6 वाजेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 46 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. MTGM No. 2 या तेलवाहू जहाजावरच्या सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या सभेत पुन्हा आपली भेट होईल. संध्याकाळी ठीक 5 वाजता दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या संध्याकाळच्या दुसऱ्या सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी.

0: श्रोते नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आजच्या या दुसऱ्या सभेत आपलं स्वागत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारापाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. या आंदोलनादरम्यान पकडलेल्या सीजेबीच्या नेत्यांची 1 वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुटका केली. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवर

0: चा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. रेल्वे भरती मंडळानं पदवीधर भरती 2026 अंतर्गत बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. विविध स्तरांवरच्या 3548 पदांसाठी ही भरती होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 10 सेकंद होत आहेत. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया व्ही वामनन यांचं कर्नाटक शैलीत गायन, राग सारंग हरिकंबोजी, रचना खंडछापू आणि रूपक तालात निबद्ध आहेत. त्यांना व्हायोलिन साथ वनमाला दीक्षित आणि मृदुंगम साथ व्ही आर नारायण यांनी केलेली आहे. व्ही वामनन यांचं कर्नाटक शैलीत गायन, राग सारंग आणि हरिकंबोजी.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात व्ही वामनन यांचं गायन आपण ऐकत होतं. रग सारंग आणि हरी कांबोजी आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिन साथ वरमाला दीक्षित, मृदुंगम साथ व्ही आर नारायण यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी ही निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची आहे.

हाय गाइस, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी, अर्थातच युववाणी, या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, माणसाच्या आयुष्यात संकट येतात आणि निघूनही जातात. असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही. परंतु आलेल्या संकटाला न घाबरता धैर्यानं सामोरं जाऊन आलेल्या संकटावर अशा पद्धतीने आपणास मात करता यायला हवी की जिंकलो तर एक नवा इतिहास घडला पाहिजे, आणि योगायोगाने हरलोच तर इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं म्हणून इतिहासात अजरामर होऊन जगलं पाहिजे. प्रत्येक युवकाने या गोष्टीचं सदैव स्मरण ठेवलं तर नक्कीच जीवनात येणारी संकट समस्या यांना नव्या धैर्याने सामोरं जाण्याचं एक बळ प्राप्त होईल. या विचारासह फ्रेंड्स वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या एका युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. जो युवा मित्र गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शकही आहे. तेव्हा आपल्या या युवा मित्राचा एकंदरीतच आजपर्यंतचा संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा

0: कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुनश्च एकदा आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, यश संपादित करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याही जीवनात आपली जी काही ध्येयं आहेत ती ध्येय साध्य करण्यासाठी कसं आपण प्रयत्न करायला हवं किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी याविषयी माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत, ज्या युवा मित्राचं खऱ्या अर्थाने जग हे संगीत आहे. आजचा आपला युवा मित्र जो की संगीत गायक, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक, त्यासोबतच श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहे. तर आपल्या या युवा मित्राचा जो सांगीतिक यशस्वी प्रवास आहे तो आपल्याला जाणून घ्यावयाचा आहे. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे संगीत अलंकार, त्यासोबतच MA म्युझिक आणि UGC अंतर्गत नेट परीक्षा उत्तीर्ण युवा मित्र, सध्या मुंबई विद्यापीठातून PhD आपल्या या युवा मित्राचं सुरू आहे, तो आपला युवा मित्र म्हणजेच प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर. तेव्हा सर्वप्रथम प्राध्यापक मयंक, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: सुरुवातीला मला तुला विचारावं असं वाटतं की संगीताचं जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते शास्त्रोक्त शिक्षण साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे?
1: घरातच संगीत होतं, त्यामुळे जेव्हापासून बोलता येतं तेव्हापासूनच माझे बाबा आजोबा आमच्याकडून बंदिशी गाऊन घेत असत, माझा आणि माझ्या भावासोबत. त्यामुळे त्या वयामध्ये जरी शास्त्राची समज नव्हती तरी गुरूंचं अनुकरण करणं यातून म्हणजे अगदी बालवयापासूनच संगीताचे धडे सुरू झाले होते. आणि त्यानंतर जशी समज आली, म्हणजे संगीतशास्त्र सुद्धा जेव्हा आपण वाचतो आणि त्या वाचनाचा उपयोग जेव्हा गायनात करतो, म्हणजे ही समज जेव्हा आपल्याला येते साधारणतः वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून ही समज यायला सुरू होते, तर त्या वयापासूनच शास्त्रोक्त गायन सुरू झालं.
0: अच्छा मयंक, आता कला अर्थातच साधना उपासना आणि त्यातही गुरूंच्या मुखातून जी शिकली जाते ती म्हणजे संगीत कला, तर संगीत ही कला आत्मसात करताना त्या कलेची साधना करताना नक्कीच गुरूंचं अनन्य साधारण असं महत्व आपल्या जीवनात आहे, तर आपल्या जीवनातील आपले गुरु त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: घरात सर्वात जास्त म्हणजे आमच्या घरात ज्यांनी संगीत आणलं असे माझे आजोबा सुरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर, म्हणजे यांच्यापासून जी शृंखला सुरू होते. त्यानंतर माझी मोठी आत्या डॉक्टर कविता परळीकर, त्यानंतर माझी दुसरी आत्या डॉक्टर स्मिता बर्वे, माझे बाबा तर आहेतच श्री विश्राम परळीकर, त्यानंतर आई अपर्णा परळीकर, या सगळ्यांचंच मला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं आणि मी असं म्हणेल की त्या सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग मला झाला एकत्रितपणे. तर अशा प्रकारे घरातून तर सगळीकडूनच मला मार्गदर्शन असं मिळत आलंय. नुसतंच शास्त्रोक्त अभ्यास करण्यापेक्षा त्या शास्त्राचा उपयोग करून तुम्ही संगीतामध्ये प्रॅक्टिकली कसं दाखवता की त्याचा काहीतरी उपयोग प्रॅक्टिकली व्हायला हवा की त्याच्यातून आनंद मिळायला हवा, असे सगळे गुरु सपोर्ट करणारेच मला आतापर्यंत भेटले आणि त्यांच्यामुळेच माझ्या संगीताचे विचार घडत गेले.
0: खूप छान. खरंच आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये गुरूंचं अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात जेव्हा आपण एखादी कला शिकतो, संगीतासारखी गुरुमुखातून येणारी कला शिकतो, त्यावेळी तर अति उच्च पदावर आपल्यासाठी आपले गुरु असतात. आता आपण साधारणतः दररोज गायन आणि हार्मोनियम वादन या दोन्हींचाही सराव किती वेळ करता?
1: माझी वेळ अशी ठरलेली नाहीये की रोज 3 तास गायन 3 तास हार्मोनियम असं करायचं, पण जेव्हा आपल्याला आवड असते आपण स्वतःहून कितीही बिझी शेड्यूल असलं तरी आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढतोच. त्यामुळे माझा रियाजाचा क्रायटेरिया असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनातले महत्वाचे काम म्हणजे जेवण, ऑफिस, हे सगळे महत्वाचे काम पटकन उरकून घ्यायचे आणि उरलेला सगळा वेळ रियाजासाठी द्यायचा.
0: किती छान. शास्त्रीय गायन आणि वादनातील अलंकार पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. याशिवाय संगीत हा विषय घेऊनच आपण पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणारी जी परीक्षा घेतली जाते त्यातही यश संपादन केलेलं आहे आणि सध्या मुंबई विद्यापीठातून आपलं PhD सुरू आहे. तर हा जो संपूर्ण सांगीतिक प्रवास आहे त्या प्रवासातील जे चढउतार आहेत त्याविषयी काय सांगता येईल?
1: आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारलात तेव्हा मला सगळं पहिल्यापासूनचं रिकॉल होत आहे, तो माझा प्रवास. त्या वयात तो प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा जाणवत नाही की आपण पुढे कुठपर्यंत जाऊ.
0: बरोबर.
1: पण एक जी गाण्याची ओढ होती आणि तसंच मी मगाशी जे म्हणले की सर्व गुरूंचा सपोर्ट होता.
0: हो.
1: नक

0: अशा गोष्टी होत गेल्या की आता त्या वेळात चढ उतार म्हणजे काय, एकतर अभ्यास जास्त करणं हेच समोर ध्येय असतं की पुढे जाऊन आपल्याला काहीतरी अर्थार्जन करता यावं,
1: हो हो,
0: आणि कलाकाराच्या दृष्टीने अर्थार्जन आणि कला सांभाळणं दोन्ही अवघड काम आहे.
1: खरंच आहे, पण ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे तितकंच खरं.
0: बरोबर, दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, त्यामुळे दोन्हीला बॅलन्स ठेवून पुढे पुढे आयुष्यात जाणं हे एक अवघड कामच आहे. परंतु जेव्हा गुरु सोबत असतात, जसं मगाशी मी म्हणलं की माझे बाबा आजोबा सर्वजण सांगीतिक क्षेत्रातच असल्यामुळे त्यांचं मला खूपच मार्गदर्शन मिळालं. कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे मी बॅलेन्स करण्याकडे जास्त माझा कल गेला.
1: अच्छा.
0: माझं अर्थार्जन आणि कला, कारण कॉलेजमध्ये गेल्यावर जेव्हा युथ फेस्टिवल येतं तेव्हा मला परांडे मॅडमनी खूप सपोर्ट केला त्या काळात, आणि कॉलेजच्या वयामध्ये माझी दृष्टी कलेसोबत अर्थार्जनाकडे जास्त वळाली होती.
1: अच्छा.
0: कारण एक तर मी घरातला मोठा मुलगा आहे, त्यामुळे डोळ्यासमोर दोन्ही होतं की ठीक आहे कला तर घरात आहेच, पण शेवटी कुटुंब आपल्याला पुढे न्यायचं असेल तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे विचार होते माझे या दोन्ही बॅलन्स करण्याचे महाविद्यालयीन जीवनात, त्या काळात सर्व युथ फेस्टिवल मधून किंवा जे काही लोक मिळत गेले त्यांच्याकडून मी हे सगळं शिकलो. म्हणजे खरं सांगू तर त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्याकडून बॅलन्स होतोय, कारण मी आज प्रोग्रामही करतोय तसंच महाविद्यालयातही शिकवतो, आणि मी त्याच महाविद्यालयात शिकवतो जिथे मी शिकलो होतो, ज्या ठिकाणी मी बसून शिकत होतो आणि माझे सर समोर उभे असायचे, आता त्याच ठिकाणी मी उभा राहतो आणि माझे विद्यार्थी समोर बसतात, तर तो आनंद मी व्यक्त नाही करू शकत.
1: खरंच.
0: पण माझ्या जीवनात आलेल्या सर्व म्हणजे गुरुंमुळे किंवा मार्गदर्शक ज्या ज्या लोकांनी केलं त्या सगळ्यांच्यामुळे हे मी आज अनुभवतो.
1: नक्कीच नक्कीच, ही संधी प्रत्येकालाच भेटते असं नाही की ज्या महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेता त्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आपल्या गुरुवर्यांसोबत कार्य करण्याची संधी, पुन्हा एकदा त्यांचं मार्गदर्शन त्या दृष्टिकोनातून प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अर्थार्जन आणि कला जोपासणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे, यात खरोखर एक पुसटशी एक रेषा असते, त्या रेषेच्या आपल्याला आतही येता येत नाही आणि बाहेरही जाता येत नाही, त्यावर स्थिर राहणं, तिथे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे खरंच गरजेचं असतं. आणि मला वाटतं ते तुम्ही उत्तम प्रकारे नियंत्रण प्राप्त केलंय, कारण आज आपण उत्तम प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहात आणि त्यासोबतच बाहेर खूप सारे कार्यक्रम तुम्ही स्वतः करता, संगीत दिग्दर्शन करता, गायन वादन सगळ्याच गोष्टी तुमच्या सुरू आहेत. त्याच दृष्टिकोनातून मला आपण असं विचारावं असं वाटतं की आजपर्यंत काही रचनांसाठी संगीत दिग्दर्शनाची ही संधी तुम्हाला प्राप्त झाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं
0: केलं, तर त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? याची सुरुवात अशी झाली होती की श्री विनोद डावरे जे आहेत त्यांनी अस्वस्थवल्ली नावाचं नाटक लिहिलं. माझ्या मते मी 12वीत असेल तेव्हा 2018 साली, आणि तेव्हा माझं नुकतं विशारद पूर्ण झालं होतं. तर त्या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मी आणि बाबा आम्ही दोघे गेलो होतो.
1: अच्छा.
0: तर त्या नाटकापासून माझी संगीत दिग्दर्शनाची वाटचाल सुरू झाली, आणि त्या नाटकामध्ये जसे जसे सीन्स येत होते त्यानुसार राग तिथे कोणता वापरावा किंवा त्या आलापीची स्वरांची लय काय असावी, म्हणजे कोणता भाव उत्पन्न होईल आणि सीन्सच्या मागे कोणता भाव त्यांना पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हापासून सुरू झाला.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर तर मग पुढे म्हणजे एकदा अनुभव आला की ती गाडी पुढे चालत गेली माझी.
1: खूप छान. आपली ही चर्चा सुरू असताना तुमच्या आवाजातील एक छानस गीत नक्कीच मित्रमैत्रिणींना ऐकायला आवडेल. कुठलं गीत सादर कराल?
0: मी एक अभंग आपल्या समोर सादर करतो, पण याबाबत थोडस एक सांगतो की या अभंगाची चाल मी दिलेली आहे.
1: क्या बात आहे, मस्त मस्त.
0: त्यामुळे माझी इच्छा आहे की मी हा अभंग तुम्हाला ऐकवावा.

0: खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. खरं तर अतिशय भावुक करणारी ही भक्तिरचना. भक्तिरचनेतील शब्द जेवढे भावुक करणारे तेवढंच या भक्तिरचनेला तू दिलेलं संगीतही मंत्रमुग्ध करणारं. खूप छान. आता संगीत क्षेत्रातील हा तुमचा जो प्रवास सुरू होता, हा प्रवास सुरू असतानाच अनेक व्यासपीठांवर आपण अनेक मैफिलींतून गायन केलं आहे, तसेच हार्मोनियम वादनही केलेलं आहे. नक्कीच ज्यावेळी आपण आपली कला सादर करतो त्यावेळी अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्याविषयी काय सांगता येईल बरं?
1: प्रवास विचारल्यामुळे मला अर्थातच पहिल्यापासून सर्वच आठवत आहे.
0: हो हो,
1: तर जेवढं मला आठवतं, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा परळीकर संमेलन म्हणून एक कार्यक्रम झाला होता. आमचं परळीकर कुटुंब तसं खूप मोठं आहे, तर
0: होय होय.
1: तर त्या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा गायन केलं होतं. मला ते गाण्याचे शब्दही आठवतात, जरी ही छोटे चित्रकार आम्ही, हे गाणं मी पहिल्यांदा गायलं होतं.
0: किती छान.
1: आणि त्यानंतर जी माझी मैफिलीमध्ये एकानंतर एक गायन सुरू झालं. लहानपणी तर तेवढं कळत नसतं स्टेजवरती बसल्यावर की समोर प्रेक्षक आहेत किंवा आपण आपल्या गायनातून रसिकांच्या मनामध्ये भाव प्रकट करतोय. पण नंतर जसं मोठा मोठा होत गेलो आणि आजोबा बाबांना पाहत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. आणि जरी मी संगीताच्या घरातला असलो तरीही माझ्या मनात तेच विचार होते जे की एखाद्या नॉर्मल मुलाला पडतील पहिल्यांदा स्टेजवर जाताना, किंवा जेव्हा त्याला समज येईल की स्टेजवरती गेल्यावर बसायचं कसं, चालायचं कसं. पण आजोबा आणि बाबा असल्यामुळे ते ऑब्झर्व करून करून मी शिकत गेलो.
0: अच्छा.
1: आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे माझा भाऊ. जेवढ्या मैफिली मी सोलो तर केल्याच आहेत पण आम्ही जुगलबंदी सुद्धा खूप केली आहे, मी आणि अभिराम.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा एकटा गातो तेव्हा तो गाताना मजा तर येतेच, पण जेव्हा सोबत भाऊच असतो ना, म्हणजे घर शेअर करण्यापासून ते स्टेज शेअर करण्यापर्यंत
0: ती
1: मजा वेगळीच असते.
0: खरंच. निश्चितच अनेक सांगीतिक स्पर्धांमधून आजपर्यंत तुम्ही तुमची कला सादर केलेली आहे आणि त्यात यशही संपादन केलेलं आहे, मग ते महाविद्यालयीन जीवन असो, शालेय जीवन असो आणि आजचंही तुमचा संपूर्ण सांगीतिक प्रवास असो. तर त्यातून निश्चितच तुम्हाला यश संपादन झालेलं आहे आणि या सगळ्यात तुमच्या कार्याचा मान सन्मान म्हणून पारितोषिकही काही प्राप्त झालेले आहेत, त्याविषयी काय सांगता येईल?
1: जो काही मान सन्मान मला मिळाला त्याबाबत मी असंच म्हणेल की मी नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी खूप पुण्य केले, त्यामुळे या जन्मात मला इतके सपोर्टिव्ह सगळे लोक मिळाले.
0: खरंच.
1: जसं की मी युथ फेस्टिवलमध्ये मला गोल्ड मेडल्स मिळालेत म्हणजे गायनातही हार्मोनियम मध्येही, तसंच मी भरतनाट्यम डान्सला सुद्धा गायन केलंय आणि ते पण कर्नाटकी शैलीमध्ये.

0: तर या सगळ्या गोष्टी ज्या मला मिळाल्या किंवा ज्याचा आनंद मी आज उपभोगतोय ते सगळं त्या मार्गदर्शनामुळेच आहे. मला अजूनही आठवतं की युथ फेस्टिवलमध्ये जेव्हा हार्मोनियम सोलो मी वाजवत होतो तेव्हा मला मंगेश जवळेकर जे आहेत मंगेश दादा त्यांनी खूप मार्गदर्शन केलं होतं आणि असे खूप लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे सतत मी ही गोष्ट अनुभवत आलोय पुढे. मला आठवतो युथ फेस्टिवलमध्ये माझ्या फर्स्ट इयर पासूनच मला शास्त्रीय गायनामध्ये गोल्ड मेडल्स मिळाले आहेत.
1: क्या बात है.
0: इथे आपलं जे पहिल्यांदा युथ फेस्टिवल होतं जिल्हास्तरीय तिथेही मला गोल्ड मेडल आहे गायनामध्ये तसेच हार्मोनियम वादनामध्ये. त्यानंतर जेव्हा इथून सिलेक्शन होतं स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी तर स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी मला हार्मोनियम मध्ये सिल्वर प्राइज मिळालेलं आहे. तिथून परत मी झोन साठी गेलो होतो आणि याहीपेक्षा थोडं वेगळं माझ्या आयुष्यात झालं त्यावर्षी की मी शास्त्रीय गायक आहेच पण मला नॅशनल कव्वाली कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट केलं होतं.
1: क्या बात है, मस्त.
0: आणि मी शास्त्रीय गायनाच्या इव्हेंटला होतो पण त्या परीक्षकांना कदाचित क्वालिटी त्या माझ्या गाण्यातली आवडली असेल किंवा त्यांना जे हवं होतं ते माझ्या गाण्यात त्यांना कदाचित मिळालं असेल.
1: निश्चितच निश्चितच.
0: तर त्यांनी मला नॅशनल कव्वालीसाठी डायरेक्ट सिलेक्ट केलं होतं तर तो खूपच सुंदर अनुभव होता माझ्यासाठी. तर असं नॅशनल स्टेट झोन सगळंच केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा या वर्षीच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संगीत दिग्दर्शनासाठी पहिल्यांदा त्यांनी बक्षीस सुरू केले पारितोषिक. तर या पहिल्या वर्षीच प्रथम पारितोषिक मला संगीत दिग्दर्शनासाठी मिळालंय अस्वस्थवली नाटकासाठीच.
1: क्या बात है, म्हणजे पदार्पणातच पारितोषिक तुम्हाला प्राप्त झालं. आता सध्या मुंबई विद्यापीठातून पीएचडी आपलं सुरू आहे, तर पीएचडीचा जो विषय आहे तुमचा त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: माझा पीएचडीचा विषय आहे नाट्यशास्त्र बृहद्देशी आणि संगीत रत्नाकर मधील तत्वांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि आधुनिक शास्त्रीय संगीताच्या संदर्भात.
1: अरे बापरे,
0: थोडक्यात थोडासा सांगतो म्हणजे याचा विचार असा आहे की जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत जुने ग्रंथ आहेत आपल्या संगीताचा मूळ आधार आहे. म्हणजे त्या काळी टेक्नॉलॉजी नव्हती, माईक सिस्टीम्स नव्हत्या किंवा आता इलेक्ट्रॉनिक वाद्य आहेत त्या काळात नव्हते, तरी सुद्धा त्या काळाचं संगीत इतकं समृद्ध होतं की मल्हार राग गायला की पाऊस पडायचा, तोडी राग गायला की हरिणा येऊन बसायची ऐकायला. मग हे कसं शक्य आहे की कोणत्याही गोष्टीचं सहाय्य नाही, फक्त मनुष्याच्या आवाजात इतकी ताकद कशी? तर हे कुतूहल माझ्या मनात लहानपणीपासून होतं आणि मी विचार केला की याचं उत्तर प्राचीन ग्रंथातच मिळेल. मग जेव्हा मी ते ग्रंथ अभ्यासायला सुरुवात केली त्या काळची तत्वे मला त्या ग्रंथात मिळाली आणि मी विचार केला की ती तत्वे जर आपण आज का वापरू शकत नाही, तर अशा प्रकारे माझा तो विषय सुचला की त्या काळातली तत्वे आपण आजच्या काळात कशी उपयोग करू शकू. म्हणजे गायन त्या काळातलं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे,
1: पण
0: हे दोन्ही मॅच आपण बॅलन्स कसं करू असा माझा विषय आहे थोडक्यात.
1: खूपच उत्तम असा विषय आहे. जसं आता अर्थार्जन आणि कला जपणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात एक पुसटशी रेषा आहे, अगदी तसंच शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत सादरीकरण, सुगम संगीत, सुगम संगीतातही आजचं चित्रपट संगीत, या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की जशी एक पुसट रेषा आहे सगळ्यांमध्येच. मला याबाबत असं वाटतं की जेव्हा मी म्हटलं की शास्त्रीय संगीत म्हणजे भाव तेच आहेत पण त्याला आपण शास्त्राच्या माध्यमातून एखादा गायक त्याच्या कुशलतेने एकच भाव किती वेगवेगळ्या स्वरातून किती वेगवेगळ्या हरकतीतून तो भाव प्रकट करू शकतो आणि किती प्रभावीपणे तो मांडू शकतो ही बाजू येते शास्त्रीय संगीतात. याच्यामध्ये सगळं गाणं पूर्णपणे त्या कलाकाराच्या मनातलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगू तर कलाकार सेंट्रिक गाणं आपण म्हणू शकतो शास्त्रीय संगीताला. ह्याच्या थोडस बाहेर जेव्हा गाणं येतं त्याला आपण मग उपशास्त्रीय म्हणतो की सुगम गायन, ज्यामध्ये आपण एखादा सीन किंवा मराठी पिक्चर्स मध्ये जे काही गातात सुगम गायन किंवा लता मंगेशकरांनी जी गायली आहेत किंवा पंडित सुधीर फडके यांनी जी गायलेली आहेत याबाबत शास्त्रीय संगीताचाच बेस असतो. पण ते जे भाव असतात की गायकाचं कौशल्य यामध्ये असतं की ठराविक वेळेत योग्य त्या शब्द उच्चारामध्ये ते भाव कसे प्रकट करायचे, म्हणजे स्वरांसोबतच त्याच्यामध्ये शब्दांना अधिक महत्व येतं. यामध्येच अजून थोडे थोडे बदल होत जातात. म्हणजे जेव्हा या गाण्याचे भाव शृंगारिक अधिक होतात तेव्हा त्याला ठुमरी म्हटलं जातं. जेव्हा ह्याची लय खूप अधिक होते आणि शब्द असे यूज केले जातात म्हणजे वाद्यांचा जो आवाज निघतो त्या शब्दांचा जर वापर केला तर त्याचा तराणा तयार होतो. म्हणजे संगीत सगळं एकच आहे किंवा चित्रपटामध्ये जरी संगीत असलं तरी त्याचाही बेस शास्त्रीय संगीतातले रागच आहेत.
1: नक्कीच नक्कीच.
0: पण ते एखाद्या म्युझिक डायरेक्टरला सुचणं की कोणता राग इथे यूज करायचा की तो सीनला अपस्केल करेल, एनहान्स करेल, ते त्या डायरेक्टरचं कौशल्य आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कौशल्य
1: असलंच पाहिजे.

0: खूप छान मयंक. आता गायनासोबतच आपल्या वादनाचीही एक छानशी झलक आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींसाठी सादर करावयाची आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्मोनियम वादनातून आपण काय सादर कराल आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी, श्रोतांसाठी?
1: मी आपल्यासमोर थोडीशी झलक दाखवतो राग कल्याणची.

0: खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला कलागुण हा दडलेला असतोच, मग तो कलागुण वृद्धिंगत करणं हेही आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतं असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर.
0: तर त्याविषयी त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आपल्या मित्रमैत्रिणींना संदेश द्याल, सल्ला द्याल की कशा प्रकारे त्यांनी त्यांचं करिअर जपत जपत कला ही आत्मसात करावयास हवी?
1: जसं की माझं घराणं संगीतातलं आहे आणि मी काळात अशा जगतोय की माझे मित्रमैत्रिणी सोबतचे आहेतच, त्यामुळे मी दोन्ही बाजू माझ्या जागेवरून बघू शकतो.
0: खरोखर
1: की सध्याचं जे जग आहे खूप फास्ट झालंय जग, आपण म्हणजे जगात उतरलं की कॉम्पिटिशन असल्यासारखं आहे, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे आहे आणि ही धावपळ करत असताना मी जे अनुभवलं त्यावरून मला असं वाटतं की प्रत्येकाला कला अंगात, तुम्ही जसं म्हणलं की प्रत्येकाच्या अंगात कला असते, पण प्रत्येकाने त्या कलेसाठी वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मान्य आहे की वेळ आजच्या काळात काढणं कठीण आहे, पण प्रत्येक पिढीने जर असा विचार केला असता की आम्ही आमच्या अर्थार्जनाकडेच लक्ष देऊ तर ही कला आपल्यापर्यंतही आली नसती.
0: खरंच,
1: तर हे पुढे टिकवणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींनी कोणती एक तरी कला त्यांनी निदान त्या कलेसाठी रोज वेळ द्यावा, 5 मिनिट का होईना, पण ते रोज 5 मिनिट करत करत एक दिवस त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ती कला पुढच्या पिढींसाठी अजून जास्त वृद्धिंगत होईल,
0: ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल. खूप छान असा संदेश मयंक आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना दिलेला आहे. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा आजपर्यंतचा जो संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास आहे तो सर्व मित्रमैत्रिणींसमोर उलगडला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या सांगीतिक वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक तसेच संगीत दिग्दर्शक असणाऱ्या

प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकली. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र फ्रेंड्स, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवबणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये 13,000 कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. पायाभरणी. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना आधार देण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. काँग्रेस जनता पार्टीचे अटकेतले नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका. आणि महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नईतील IIT मद्रास इथं तामिळनाडूतल्या 13,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये सुमारे 3,700 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग विकास कामांसह बंदर पायाभूत सुविधा, रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश आहे. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे दळणवळण अधिक सुलभ होईल, उद्योग व्यापाराला चालना मिळेल आणि राज्यातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी त्यांनी IIT मद्रास येथील सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं राष्ट्राला समर्पण केलं, तसंच मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवणाऱ्या पक्षाघाताच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या सी स्ट्रोक हा मेंदूचा विशेष संदर्भ नकाशा पंतप्रधानांनी प्रकाशित केला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील 6 ते 8 महिने आधार देण्यासाठी रोजगार निर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक पद्धतीनं दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यावर भर दिला. पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह कापूस, तूर आणि ऊस पिकांचं नुकसान झालं असून रब्बी आणि उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना नुकसान भरून काढण्याची संधी कमी असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात टँकर

0: पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, जलसंधारणाची कामं आणि आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध पाण्याचे पहिले आरक्षण पिण्यासाठी करण्यात आलं असून नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. केंद्रीय पथकानं जालना, बीड, धाराशिव तसंच अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदत प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केली. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गाव विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्याचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यांसारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली. घरोघरी तसंच अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील कल्लोळ तीर्थापासून विधिवत घटाची मिरवणूक काढण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक मंदिरात देवीच्या सिंह गाभाऱ्यात या घाटाची स्थापना केली. बीड शहरातही खंडेश्वरी देवी मंदिर आणि श्री तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा इथल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता कर्णपुरा माता मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. उत्सवाच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस कायम सेवेत असतील असं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी म्हटलं आहे. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्वच बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांनी सरस कामगिरी बजावली आहे. राज्यात एकूण 2327 ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून महिला शेतकरी प्रमाणपत्र निर्मितीत बीड जिल्ह्यानं 17887 प्रमाणपत्रांसह राज्यात दुसरं स्थान मिळवलं आहे. परभणी जिल्हा 18863 प्रमाणपत्रांसह प्रथम क्रमांकावर आहे.

0: ग्रामसभा आयोजनात छत्रपती संभाजीनगर जिल्हा 191, परभणी 165 आणि नांदेड जिल्हाही 144 ग्रामसभांसह आघाडीवर आहे. या अभियानामुळे महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवण्यासह शासकीय योजनांचा लाभ घेणं सुलभ होणार आहे. अमळनेर इथं झालेल्या प्रगतीशील महाराष्ट्र 2026 या 3 दिवसीय प्रदर्शनात महावितरणाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट दालन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या प्रदर्शनात 79 दालनं उभारण्यात आली होती. महावितरणाच्या दालनाची प्रभावी मांडणी आणि ग्राहकांशी साधलेला संवाद यामुळे या दालनाला सर्वोत्कृष्ट दालनाचा बहुमान मिळण्याची माहिती महावितरणातर्फे देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव जलाशयातून मंगळूर 1 आणि मंगळूर 2 या ठिकाणी होत असलेल्या अवैध पाणी उपशाविरोधात काल प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अवैध पाणी उपसा करणाऱ्या 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल 350 पाण्याच्या मोटरी आणि 50 सोलर पॅनेल काढून टाकण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील तरुणींना व्यावसायिक वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गिव्हिंग विंग्स टू फ्लाय हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आज उत्साहात झाला. जिल्हा प्रशासन आणि इंडिगोच्या CSR उपक्रमांतर्गत आणि भारत केअर्सनं हा उपक्रम घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार तसंच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या पुढाकारानं जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमास सुरुवात झाली आहे. नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1,13,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 3 जणांनी एका नोकरी देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केला असा आरोप एका महिलेनं केला होता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये 13,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना आधार देण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. काँग्रेस जनता पार्टीचे अटकेतले नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका आणि महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री अद्य तमिलनाडुराज्ये 13,000,000,000,000 रूप्यकाणां नैकासां विकासपरियोजनानां शुभारम्भम् अकरोत्. अत्रावसरे तेनोक्तं यत् इमाः परियोजनाः सम्पर्कव्यवस्थां, वृत्तेः अवसरांच जनयिष्यन्ति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् सम्प्रति सम्पूर्णविश्वम् उदीयमानानां नूतनाह्वानानां निवारणाय समाधानानि अन्विष्यति. एतेषां समाधानप्रदानाय भारतस्य युवसु पर्याप्ता प्रतिभा वर्तते. सर्वोच्चन्यायालयेन अधिकारिभ्यः शान्तिपूर्णरीत्या एकत्रितानां जनानाम् अवैधनिगडनं वारयितुं, सामान्यम् आवागमनं सञ्चालितुं, निर्बाध अन्तर्जालं च सुनिश्चेतुं निर्दिष्टम्. नेपालस्य गोरखाजनपदे बूढी गण्डकी नद्यां जलवृद्धिकारणेन प्रभाविताः 50 जनाः समुद्धारिताः. अपि च भारत वेस्ट इण्डीज़ दलयोः 23:20 स्पर्धा अद्य इंदौर नगरे आयोज्यते. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य चेन्नई नगरे भारतीय प्रौद्योगिकी संस्थानस्य प्रांगणे आयोजिते भव्य समारोहे तमिलनाडु राज्याय 13,000,000,000 रूप्यतोप्यधिकानां विविधानां विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासञ्च कृतवान्. एतासु परियोजनासु मार्गरेलपरिवहनं, पत्तनमूलभूतसंरचना, पेट्रोलियम् क्षेत्रम् अथ वैज्ञानिकानुसन्धानप्रकल्पाः सम्मिलिताः सन्ति. अत्र 7,00,000,000,000 रूप्यकाणां राष्ट्रियराजमार्गकार्याणि, चेन्नैपत्तनविकासपरियोजनाः, अमृतभारतस्थानकयोजनायाः अन्तर्गतं रेलस्थानकानां नवीनीकरणं च मुख्यमङ्गमस्ति. अत्रावसरे तमिलनाडुराज्यस्य मुख्यमन्त्री सी जोसेफ विजयः अपि उपस्थितः आसीत्. सभां सम्बोधयता प्रधानमन्त्रिणा अयं दिवसः ऐतिहासिकावसरः.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार। आजच्या कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। माझ्या छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम तर आपण ऐकणार आहोतच, पण तुम्हाला माहिती आहे का आज आहे 11 ऑक्टोबर। आजपासून काय सुरू झालं? अनेकांना माहिती असेल की आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला। आज घटस्थापना, देवीच्या विविध रूपांचं पूजन, तसंच अनेक ठिकाणी महालक्ष्मीची पूजा आराधना केली जाते। देवी अर्थात शक्ती हे सृजनत्वाचं प्रतीक। नवनिर्मिती क्षम असणारी ही शक्ती तिच्या दर दिवशीच्या म्हणजे 9 दिवसांच्या 9 रूपांमध्ये आपल्याला काही सांगत असते। बुद्धिदायिनी सरस्वती देवी तर ज्ञानदायिनी पण आहे। शालेय वयातील विद्यार्थ्यांसाठी हे शारदीय नवरात्र आणि त्यानंतर येणारा दसरा फार महत्वाचा। आळस, मूढता, कंटाळा यावर मात करून आपल्या हातून नवीन सर्जनशील काही घडू दे। अभ्यास, वाचन, नवीन गोष्टी शिकणे

यासाठी मागणं मागायचं आणि दसऱ्याला सीमोल्लंघन अर्थात नवीन सुरुवात करायची. कशाची? तर भक्ती, शक्ती आणि स्वतःमधील प्रतिभा, नवोन्मेषता यासाठी ही सुरुवात करायची. सरस्वती स्तवन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: आता आपण ऐकणार आहोत संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत प्रिशा कापसे, शंतनू गायकवाड, अभिरू जोशी, शरण्या सोमा, कशिश सांडा, काव्या पासलकर, पार्श्वी गदिया, नील कुलकर्णी, शिवांश पाटील, ईशान शाळीग्राम, कृष्णचंद्रा एन, ओवी शिंत्रे, विहा मालवीया, स्वरा चोबे, वृष्टी दवे आणि अमेय सुतार. चला तर ऐकूया संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.
1: नमस्कार, शुभसंध्या.
2: शुभसंध्या, पण आजची शुभसंध्या थोडी खास आहे, कारण आज आम्ही आलो आहोत तुमच्याशी गप्पा मारायला.
1: गप्पा? अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
2: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
1: आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक सुंदर, मनोरंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी वातावरण जरा मंगलमय करूया. मंगल वाद्य म्हणजेच बासरीच्या सुरावटींनी ऐकूया राग हंसध्वनी.

0: वा बासरी वादनाने वातावरण अगदी मंगलमय झाले बरं का. आपली संस्कृती म्हणजे नक्की काय?
1: आपली भाषा, आपले साहित्य, आपल्या परंपरा, आपली मूल्ये आणि आपल्या मातीशी जोडलेली आपली नाळ, हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य.
0: आपली संस्कृती म्हणजे केवळ सण उत्सव नव्हे, तर आपली संस्कृती म्हणजे आपली भाषा, साहित्य, कला, परंपरा, विचार आणि संस्कार यांचा सुवर्ण संगम.
1: आजच्या या कार्यक्रमातून आपण मराठी भाषेचा गोडवा, संस्कृत भाषेची समृद्धता आणि भारत मातेचा गौरव अनुभवणार आहोत.
0: तर चला या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्ञानाची आणि विद्येची देवता माता सरस्वतीच्या वंदनेने. सादर करीत आहोत सरस्वती स्तवन.

0: वा, किती सुंदर आणि भक्तिमय वंदना. वातावरण एकदम मंगलमय झाले आहे.
1: मला सांग बर, आपल्या भावना व्यक्त करणारी आपली सर्वात जवळची भाषा कोणती?
0: नक्कीच आपली मायबोली मराठी.
1: मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही, ती संतांची वाणी आहे, साहित्यिकांची लेखणी आहे आणि आपल्या भावनांचा आवाज आहे.
0: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून ते अगदी पु ल देशपांडेंसारख्या आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठीचा प्रवास अत्यंत समृद्ध आहे.
1: पण मराठीचा गोडवा फक्त गंभीर साहित्यामध्येच नाही,
0: खर तर तो विनोदातही आहे.
1: मग चला अनुभवूया मराठी विनोदाची एक सुंदर झलक. मराठी साहित्यातील पु ल देशपांडे यांच्या प्रसिद्ध बटाट्याची चाळ या पुस्तकातील उपास हा विनोदी प्रसंग जो आमच्या पाठ्यपुस्तकातही आहे तो आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत. बटाट्याच्या चाळीतले सगळे शेजारी पंतांच्या वाढत्या वजनाविषयी काळजी करत आहेत. बघूया सर्व उपाय करून पंतांचे वजन कमी होते का ते.

0: नमस्कार पंत. अहो पंत नमस्कार, लक्ष कुठे आहे तुमचं?
1: नाही ती भानगडे उगीच हात दाखवून अवलक्षण पेलं नाही तेव्हा खासगी झालं.
0: अहो काय झालं, का मनाशी बडबडताय?
1: सोकोजी तुम्हाला म्हणून सांगतो, वाढत्या वजनाविषयी नाही ती वाक्य कानावर पडू लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नाही. 181 पाऊंड हे कार्ड रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर फिरत असतं, त्यामुळे माझी झोप उडाली. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा मी करणार आहे. नाही तर येऊन मला डझनवारीने सल्ले देऊन जातो.
0: तुला सांगतो मी पंत, तू डायट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नावही काढू नकोस.
2: हो म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, अहो वजन वाढेल.
0: ए इडियट, सगळ्या गोष्टी जोक काय मारतोस नेहमी? मी तुला सांगतो पंत, तू बटाटा सोड.
3: बटाट्यांचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, आधी भात सोडा.
2: भातानी थोडीच लट ठेवायला होतं, आमच्या कोकणात सगळेच भात खातात की. तुम्हाला काही सोडायचंच असेल ना तर ती डाळ सोडा, पण भात नको.
3: मुख्य म्हणजे साखर सोडा.
2: मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं.
3: पंत तेल आणि तळलेले पदार्थ सोडा.
0: अहो पंत दिवसा झोपणं सोडा.
3: खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं.
2: अहो पंत खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघा 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइजच नाही केला. तुझी कुंभरास निकुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाळ्या राहणार. आणि लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे?
4: दोरीवरच्या उड्या मारा, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी.

0: चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता काय लागतोय तेवढं सांग.
1: अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा हा म्हणून दिला तो बिन साखरेचा नव्हताच मुळी.
0: नव्हता? मग मला बिन साखरेचा चहा म्हणून काय सांगितलास?
1: थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिन साखरेचा चहा केला की साखर न घालता.
0: म्हणजे खाल्लास? अग किती लाख कॅलरीज गेले असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन, पण सांगितलं का नाही मला?
1: उगी चारडाओरडा करू नका, वजनाचं ते काय मिलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावा, मी स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो, वाढलं तर वाढू दे वजन.
0: आता ते लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात?
1: इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्याने घराण्यात केले कोणी?
0: बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास.
2: अनेक दिवसांच्या डाएट नंतर पंतांच्या वजनाविषयी बटाट्याच्या चाळीतली लोक बोलू लागले.
1: पंत फरक दिसतोय हा?
3: पंत भलतेच काय रुडावलेत?
0: अरे वा, म्हणजे वजन घटलेलं दिसते, वजन करून बघायला काही हरकत नाही.
3: आम्हाला पण उत्सुकता आहे पंत, चला तर मग तिकिटावर वजन करायला.
4: काय झालं, किती भरलं वजन पंतांचं?
3: बाप रे, 192 पाऊंड, म्हणजे आधीपेक्षा वाढलंच की.
4: हो ना, काय तो साखरेचा चहा बंद केला,
5: वरण भात सोडून गुरासारखा पाला खाल्ला.
3: यांच्या दोरीवरच्या ओढ्यांनी आमच्या छतावरून पावडर पडायला लागली.
1: ओ मुख्य म्हणजे वडापाव, मिसळ, समोसा हे आवडते पदार्थ सोडले.
0: एवढी सगळी उठाठेव करून काहीच फरक नाही. बस ठरलं आता.
4: आता काय ठरवलंस?
0: चांगलाच पर्याय काढलाय, आजपासून डाएट हा प्रकार बंद. खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं.

0: वा, हसवता हसवता विचार करायला लावणारे अप्रतिम सादरीकरण.
1: खरच साहित्याची ताकदच अशी असते, ते आपल्याला हसवते, विचार करायला लावते आणि नकळत काहीतरी शिकवूनही जाते.
0: पण आपल्या भारतीय संस्कृतीचा साहित्यिक वारसा केवळ मराठी पुरता मर्यादित नाही.
1: हो, या भूमीने जगाला दिली आहे एक अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषा,
0: संस्कृत. संस्कृत म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेचा अमूल्य ठेवा.
1: वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि अनेक ज्ञानग्रंथांच्या माध्यमातून संस्कृतने भारतीय संस्कृतीला समृद्ध केले.
0: आणि संस्कृत कथांमध्ये तर ज्ञानाबरोबरच जीवनाचे सुंदर संदेशही मिळतात.
1: चला तर मग अशीच एक बोधप्रद संस्कृत कथा दुग्धकुपह ऐकूया. एका राजाला आपल्या राज्यात दुधाची विहीर तयार करायची आहे. प्रजा त्याला मदत करते का ते बघूया या कथेत.
2: दुग्धकूपः. पुरा एकः कर्तव्यपरायणः न्यायप्रियः च नृपः आसीत्. तस्य राज्ये सर्वे जनाः प्रसन्नाः सम्पन्नाः च आसन्. कस्यापि वस्तुनः अभावः नासीत्. एकदा राजा अचिन्तयत्, धनधान्यैः परिपूर्णे मम समृद्धे राज्ये एकः दुग्धकूपः अपि भवेत्. निर्धनाः, धनिकाः, सर्वे प्रजाजनाः दुग्धेन परिपुष्टाः, एतेन लाभान्विताः च भवेयुः. अपि च एषः दुग्धकूपः मम राज्यस्य गौरवं भूत्वा मम कीर्तिम् अपि प्रसारयितु. नृपस्य चराः सर्वस्मिन् राज्ये घोषणाम् अकुर्वन्. आकर्णयन्तु, आकर्णयन्तु युवकाः, युवतयाः, वृद्धाः, सर्वे अवधानेन राजाज्ञाम् आकर्णयन्तु. राजप्रासादस्य निकटे स्थितायां वाटिकायाम् एकः कूपः अस्ति.

0: ज्या मातीत आपण जन्मलो,
1: ज्या भूमीने आपल्याला ओळख दिली,
0: ज्या देशासाठी असंख्य वीरांनी त्याग केला,
1: त्या भारत मातेला आमचे मनपूर्वक नमन।
0: शब्द थांबतील,
1: सूर थांबतील,
0: पण आपल्या संस्कृतीची ही सुंदर गाथा कधीच थांबणार नाही।
1: आपली भाषा जपूया,
0: आपली संस्कृती जपूया, आणि आपल्या भारताचा अभिमान सदैव मनात ठेवूया।
1: आपण आमचा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। तुमच्या समोर कार्यक्रम घेऊन आले होते संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी। या कार्यक्रमाचे निवेदक होते प्रीशा कापसे व शंतनु गायकवाड। बासरी वादक होते कृष्णा चंद्रा एन, काव्या पासलकर व नील कुलकर्णी। तबला आणि ढोलक साथ होती अमय सुतार याची। संवादिनीवर होता ईशान शाहीग्राम। अन्य कलाकार अभिरु जोशी, पार्श्वी गदिया, स्वरा चोबे, वृष्टी दवे, विहा मालविया, ओवी शिंत्रे, शिवांश पाटील, कशिश सांडा आणि शरण्या सोमा।
2: संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि विविधांगी गोष्टी, गाणी, समूहगीत, बासरी वादन असं त्यांनी बरंच काही आपल्याला ऐकवलं। खूप ऊर्जा तर नक्कीच मिळाली आपल्याला, हो ना?

बराय तर मित्र मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. तुम्ही आम्हाला पत्र पाठवा, फोन करा, एसएमएस करा, पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार, अच्छा, टाटा.

0: बालदोस्तांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोत्यावर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान हे संदेश.
1: नऊ दिवस करूया देवीच्या 9 रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत 2 हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: #नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: #नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.

0: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारण कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
1: झालं सगळं। झालं बजेट तयार?
2: हो।
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती। आणखी एक?
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा।
2: आली आहे मोठी,
1: आता जाग बाई।
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार अन्नधान्य पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत

राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदा देवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरू करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्णपदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदौर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र

0: च्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या दोन सामन्यांपैकी एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
3: नाही, आधी बचत.
2: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
4: पण त्या झुमक्यांचं काय?
5: जातेस की देऊ इंजेक्शन.
6: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 7:11:30 झाली आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्तविशेष.
8: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
9: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका डेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही उमेद जीवनाची.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नवी दिल्ली इथं आयोजित 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचा नुकताच समारोप झाला. भारत आणि जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, नवोन्मेष, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारं इंडिया मोबाईल काँग्रेस हे भारत आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं डिजिटल तंत्रज्ञान, दूरसंचार आणि माध्यम क्षेत्रातलं वार्षिक प्रदर्शन आणि चर्चासत्राचं व्यासपीठ आहे. या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यात चर्चिले गेलेले विविध मुद्दे आणि मोबाईल क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आयोजित केलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या 4 दिवसीय आवृत्तीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. मोबाईल फोन हे आता केवळ संभाषणाचं माध्यम राहिलं नसून त्यामुळे प्रवास, प्रतीक्षा आणि खर्चात कपात होऊन अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सगळ्यात मोठा लाभांश असल्याचं प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भारतानं ग्राहकापासून निर्मात्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता भारत अशा लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे जिथं उत्पादन आणि डिझाईन भारतात तयार होईल, तसंच त्याचं तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा देखील भारताचीच असेल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
1: इंडिया मोबाईल काँग्रेस के इस एडिशन में अब आप जो चर्चा करेंगे वो अगले दशक के रोडमैप को सशक्त करे और ये रोडमैप भारत के साथ ही पूरे विश्व के मोबाइल मार्केट को दिशा दे. बीते वर्षों में भारत ने कंज्यूमर से क्रिएटर बनने की यात्रा तय. अब भारत उस लक्ष्य की तरफ बढ़ रहा है जहां प्रोडक्ट डिजाइन भी भारत में होगा, उसकी टेक्नोलॉजी और आईपी भी भारत की होगी. इसके लिए हर जरूरी इंसेंटिव दिए जा रहे हैं, हर जरूरी रिफॉर्म्स किए जा रहे हैं. यानी टेलीकॉम सेक्टर में भी रिफॉर्म एक्सप्रेस तेजी से आगे बढ़ रही है. दशकों पुराने कानूनों को हम आधुनिक बना रहे हैं. टेलीकम्युनिकेशन एक्ट के जरिए हमने मॉडर्न रेगुलेटरी फ्रेमवर्क बनाया है. एजीआर और बैंक गारंटी जैसे स्ट्रक्चरल वंडर्स को रेशनलाइज वंडर्स को वंडर्स में बदलने का काम भी हमारी तरफ से हो रहा. और गति शक्ति संचार पोर्टल ने राइट ऑफ वे अप्रूवल्स को डिजिटल माध्यम से और तेज बनाया है. साथियों, भारत का सेमीकंडक्टर और सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम भी रफ्तार पकड़ रहा. अभी तक 5 लोकेशन पर कॉमर्शियल प्रोडक्शन भी शुरू हो चुका. इंडिया सेमीकंडक्टर मिशन के अगले फेज में हमारा फोकस पूरी सप्लाई चेन पर.

0: यानी भारत टेलीकॉम सेक्टर से जुड़े हर क्षेत्र में बड़े कदम उठा रहा है।
1: श्रोते हो, इंडिया मोबाइल काँग्रेसची यंदाची मुख्य संकल्पना अमर्यादित विस्तार ही असून या परिषदेमध्ये 5G, 6G, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यासाठी अनेक महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. यासोबतच सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर परिषदेत चर्चा करण्यात आली. याविषयी उद्योजक आणि डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाचे अभ्यासक अमित बागवे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. श्रोते हो, मोबाईल हा आता केवळ संपर्क साधण्याचं साधन राहिलेलं नाही. याद्वारे आता डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणं, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आदींसाठी त्याचा वापर करता येतो. याबाबत परिषदेत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अमित बागवे म्हणाले,
2: आज देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्क पोहोचल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. देशात 5.5 लाखांहून अधिक 5G बेस स्टेशन कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचा सामान्य माणसाला काय फायदा, तर एक लक्षात घ्या की ग्रामीण भागात एखादा विद्यार्थी असेल किंवा जे शिक्षक ऑनलाईन चांगले शिकवत आहेत ते योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. छोट्या दुकानातला एक व्यापारी आहे, त्याला वस्तू विकायच्या आहेत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून त्याचं काम सोपं होत आहे. शेतकरी असेल तर त्याला मोबाईलवरून सरकारच्या योजना कळणार आहेत. त्याच्यामुळे काय होतं की शहर आणि गाव आहे याच्यामधलं जे अंतर आहे, ज्याच्यामध्ये आपण दरी म्हणतो, ती कमी होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, डिजिटल पेमेंट आहे, सरकारी योजनांचे थेट लाभ आहेत त्याचं असतात, तर याच्यामुळे काय सोपं झालेलं की डायरेक्ट ह्या इंटरनेटच्या आणि मोबाईलमुळे लोकांपर्यंत ते डायरेक्ट पोहोचू शकतं. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात काय सांगितलं की 50 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काय पुढे की सुधारणा काय होते की याचा डिजिटल सुरक्षेशी काय आपला संबंध आहे, तर एक लक्षात घ्या की आज आपण मोबाईलवरून पैसे पाठवतो, बँकिंग चालवतोय, आपली वैयक्तिक माहिती शेअर करतोय, तरी माहिती सुरक्षित आहे का याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. सो इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि डीप फेक ह्या ज्या विविध आव्हानांना आपण सध्या तोंड देतोय त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं आहे. म्हणजेच काय होतं, जर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा बनावट आवाज बनवून त्याच्या नातेवाईकडून पैसे मागितले जातात, किंवा एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ, म्हणजे त्या व्यक्तीने असं बोललेलं नसतं केलेलं नसतं, तसा एक खोटा व्हिडिओ पसरवला जातो, याला आपण डीप फेक म्हणतो. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो डिजिटल साक्षरता आणि सावधगिरी करण्यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त दूरसंचार कायद्याचे आधुनिकीकरण आहे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि सायबर सुरक्षेचं बळकटीकरण आहे, हे सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं की स्टार्टअपमध्ये काय याच्यामध्ये, म्हणजे जे नवीन व्यवसाय चालू करतात, पहिल्यांदा व्यवसाय करतायत, तर त्या स्टार्टअपमध्ये काय संधी आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर एक लक्षात घ्या की व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं कार्यालय पाहिजे किंवा मोठं दुकान पाहिजे, खूप पैसे पाहिजेत, मोठमोठ्या ठिकाणी मी पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, असं नाही. आजकाल मोबाईलमुळे आपला बिझनेस एकदम सहज सोपा झालेला आहे. काय पाहिजे असतं, एक मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनं मिळाली तरी आज गावागावांमध्ये लोक व्यवसाय चालू करत आहेत. समजा एखाद्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो ऑनलाईन सेवा देतोय, डिजिटल उत्पादनं विकतोय. म्हणजे काय असतं, कधी कधी PDF बुक बनवून तुम्ही विकू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, कोर्सेस विकू शकता, तर अशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन देता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादी नवीन सेवा तुम्ही विकसित करू शकता. तर अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने इंडिया मोबाईल काँग्रेसची व्यासपीठ ही खूप उपयोगी आहे. आणि याच्यातूनच जो स्टार्टअप इंडिया संकल्पना जी राबवलेली आहे सरकारने, त्याच्यासाठी सुद्धा ही इंडिया मोबाईल काँग्रेस उपयोगी पडू शकते.
1: श्रोते हो, मोबाईलचा वापर करता ते उत्पादक आणि निर्यातकर्ता म्हणून भारतानं मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात मारलेली मुसंडी आणि या डिजिटल क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळत असलेली बळकटी याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
3: गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात मोबाईल फोन हे केवळ एक संवादाचं साधन न राहता बँक असतील, शाळा असतील, आरोग्य केंद्र, बाजार, सरकारी सेवा या सगळ्या एकत्रित केल्या तर त्याचं एक माध्यम बनलंय. आपण डिजिटल इंडियाची एक सर्वात मोठी त्रिवेणी म्हणतो की जॅम त्रिवेणी, त्या जॅम मध्ये अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे जे पेमेंट गेटवे आहे UPI, त्याद्वारे भारत हा प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्याकडे सुद्धा पोहोचलेला आहे. आधार कार्ड हा आपला बेस होता आणि अर्थातच त्याला त्याच्या भरीला जो मोबाईलने सपोर्ट दिला तो अगदी अद्वितीय आहे. आणि जे आपण म्हणतो की मोबाईलच्या आधारे एक मोठं डिजिटल समावेशन झालं, एक प्रकारचं एक लोकशाहीकरण झालं असं आपण म्हणू शकतो. आजच्या घडीला जर आपण बघितलं की जो UPIच्या द्वारे जे व्यवहार होतात ते अगदी सुरुवातीला 2 करोड व्यवहार व्हायचे, ते आता तब्बल

0: 24,000 200 करोडपर्यंत व्यवहार या 25-26 या वर्षात झालेत. म्हणजे त्याचा एक आयडिया आपल्याला येऊ शकते की आपण किती या मोबाईलवरती अवलंबून आहोत. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर मार्च 2026 आकडेवारीप्रमाणे घरटी जवळजवळ 86% लोकांकडे एक स्मार्टफोन होता भारतात. भारत ही सर्वात मोठी लोकसंख्या असलेली जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था आहे. आणि ह्या इंटरनेटच्या द्वारे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की चिपेस्ट इंटरनेट सेवा आपल्याकडे आहे. म्हणजे अमेरिकेच्या तुलनेमध्ये म्हटलं तर आपल्यापेक्षा अमेरिकेमध्ये जवळजवळ 10 ते 15 पट पैसे जास्ती द्यावे लागतात. आणि एकूण युपीआयचा जर विचार केला आपण तर या युपीआयच्या प्रणालीमध्ये स्वस्त डेटा एक तर आपल्याला मिळतो आणि एकूणच ग्रामीण भागात मोठा विस्तार झाला. आता जर आपण विचार केला ज्याला आपण जेन झी म्हणतो की एक नवीन जी पिढी आहे ती नवीन पिढी जी आहे त्यांना एक कौशल्य शिक्षण असेल किंवा त्यांच्या ज्याला आपण म्हणू शकतो की एंटरटेनमेंटची साधनं असतील म्हणजे अगदी सिनेमा किंवा पिक्चर बघणं किंवा थिएटरमधले शो बघणं ऑनलाईन ऑर्डर देणं खाण्यापिण्याच्या ह्या सगळ्या हे जे व्यवहार आहेत ज्याला आपण म्हणतो की एक आपण जो पाया बनवला मोबाईलद्वारे आणि युपीआयच्या द्वारे जे आपण पेमेंट करतो त्यामुळे सहज शक्य झाले. जसंच आपण आजच्या घडीला बघितलं तर जे इन्शुरन्स सेक्टर असेल बँकिंग असेल कॅपिटल मार्केट असेल ते केवायसी करणं महत्वाचं असतं आणि आधार ई केवायसी याच गोष्टीमुळे सहज शक्य झाले. आणि ह्या भरीला भारत सरकारने सुद्धा ज्याला म्हणतो प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे PLI सारखी स्कीम जी आणली ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला खूप महत्व दिलं गेलं. आपण म्हणतो की आपण आत्मनिर्भर व्हावं. एकेकाळी आपण जवळजवळ 25,000 साधारण सेट्स हे मोबाईल इम्पोर्ट करायचो. आता भारत जगामध्ये मोबाईल उत्पादन करणारा 2 नंबरचा देश आहे आणि भारत चक्क आता साधारण 5.5 लाख कोटी इतके मोबाईल निर्यात करतो. म्हणजे स्वस्त डेटा तर आपल्याकडे आहे शिवाय मोबाईलची चांगली सेवा आहे आणि UPI त्रिवेणी या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताने मोठी उभारती घेतली आहे.
1: श्रोते हो, शिक्षण व्यापार कृषी क्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्र आदी क्षेत्रात मोबाईल आणि डिजिटल क्रांतीचे काय लाभ होतात याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं
0: डिजिटल साक्षरता आपल्याकडे झाली आणि जी उपकरणं महागडी होती ती स्वस्त झाली. आता साधी गोष्ट आपण जर बघितलं तर मोबाईलच्या द्वारे शिक्षण घेणं सोपं झालंय. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम चालायचे. मग ते शिक्षणाचे असतील मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मिटिंग असतील. मोबाईलमुळे तर चक्क आता कुठल्याही सूचीबद्ध कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनीला जर त्यांची वार्षिक सभा घ्यायची असेल सगळ्या सभासदांची तर ती चक्क ऑनलाईन घेता येते. अर्थात त्यासाठी सर्व प्रणाली आहे ज्याच्यामध्ये कंट्रोल ठेवला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या मोबाईलने जी मुसंडी मारली मोबाईलची वापराची तो सर्वसामान्यकडे पोहोचलेली आहे. तसंच आरोग्याचा विचार केला तर ई संजीवनी आहे ई हॉस्पिटल याद्वारे लसीकरण आणि या बऱ्याच सुविधा उपलब्ध होतात. आपल्याला माहिती की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जी लस मिळाली त्यात COVIN-A App होतं आणि त्याद्वारे पूर्ण आपला डेटा अपडेट व्हायचा. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो एक संचार जर करायचा असेल तर तो कंट्रोल ठेवून संचार कसा करायचा याची एक महत्वाची उपलब्धी तेव्हा होती. शेती आणि व्यापाराचा विचार केला तर शेतकऱ्यांना बाजारभाव हवामान याविषयी सल्ला मिळतो. छोटे उद्योजक असतील अगदी MSME सारखे तर त्यांना ONDCच्या माध्यमातून जी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे ते आपला माल तिकडे विकू शकतात. आणि आपल्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजी लॉकर आहे जो मोबाईलच्या आधारे जिकडे तुम्ही तुमचे सगळी प्रमाणपत्र स्टोअर करू शकता आधार पॅन उमंग आणि ती वेळोवेळी ज्या ज्या संस्थेला पाहिजे असतील तिकडे तुम्ही त्यांना स्वतः ज्याला म्हणतो की अथॉरिटी देऊन उपलब्ध करू शकता जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांना कोणालाही एकमेकांना न भेटता हे सगळे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे शेती असेल आरोग्य असेल व्यापार असेल शिक्षण आर्थिक सेवा सगळ्या बाबतीत ह्या मोबाईलनी एक मोठी मुसंडी मारली आहे. आणि इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की बँकिंग सेवा असेल किंवा कॅपिटल मार्केट असेल हे सगळं व्यवस्थित चालू होतं एकही दिवस बंद नव्हतं. म्हणजे मोबाईलचा जो हा वापर आहे हा चांगल्या कारणांसाठी झालाय. हे सगळं करत असताना डिजिटल साक्षरता आणणं हे महत्वाचं आहे आणि वेगवेगळ्या संस्था मध्ये सरकारी असतील निमसरकारी असतील एनजीओ असतील हे डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे नेत आहेत कारण त्यामध्ये कधी धोके पण असतात जी आपण बऱ्याच वेळा बघतो सायबर गुन्हे होतात तर ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपला जो डेटा आहे त्याची गोपनीयता ठेवणे तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी DPDP Act हा 2023 आणला गेला. आता जी नवीन ती कार्यप्रणाली त्याप्रमाणे May 2027 पर्यंत हा DPDP Act पूर्णपणे अंमलात होईल आणि ज्याला म्हणतात कन्सेंट मॅनेजमेंट म्हणजे आपला डेटा कोणी वापरावा यासंबंधी आपण त्या समोरच्या संस्थेला आपल्याकडून कन्सेंट दिली जाते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवला जाईल. म्हणजे त्या बाबतीत सुद्धा भारताने पावलं उचलली आहेत.
1: श्रोते हो, भारतीय मोबाईल काँग्रेस परिषदेत जगभरातून शेकडो कंपन्या, हजारो उद्योजक आणि गुंतवणूक

गुंतवणूकदारांनी हजेरी लावली, त्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीला मदत मिळणार आहे. यातून देशातल्या स्टार्टअप्सना जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार मिळून देशात नव्यानं उद्योग आणि रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. एकूणच मोबाईल आणि सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताचा आत्मनिर्भर बनण्यासाठीचा प्रवास हा इंडिया मोबाईल काँग्रेससारख्या परिषदांमधील चर्चा आणि करारांद्वारे अधिक सुकर होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन सीमा देसाई.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गुरुकुल आणि कोचिंग क्लासेस वृंदावन कॉलनी परभणी.
1: पालकांनो, आपल्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं आहे.
0: परभणी सुरू झाले आहे संस्कार आणि यशाचे हक्काचे ठिकाण.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गुरुकुल कोचिंग क्लासेस, राहण्याची आणि अभ्यासाची एकत्र सोय.
0: येथे शालेय शिक्षणासोबतच सीईटी, नीट, जेईई यासारख्या परीक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते.
1: संस्कृत आणि इंग्रजी भाषेचे ख्यातनाम तज्ञ संचालक प्राध्यापक प्रसाद लेंगोळे सर यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली
0: सुरक्षित वसतिगृह, अभ्यासाची शिस्तप्रिय वातावरण आणि गुणवत्तेची 100% हमी.
1: आज संपर्क करा उघडा महादेव परिसर वृंदावन कॉलनी हनुमान मंदिराजवळ परभणी.
0: संपर्क क्रमांक आहे 98902205.
1: शेतकरी बंधूंनो, पशुपालन हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. बदलत्या काळानुसार आणि वाढत्या मागणीनुसार आपल्याला पशुपालन क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आज काळाची गरज बनत आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दूध उत्पादन आणि जनावरांची आनुवंशिक गुणवत्ता वाढवणं आता सहज शक्य झालं आहे. तुम्ही म्हणाल, ते कसं काय? तर हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं, पशुपालकांना याचा काय फायदा होतो आणि सामान्य शेतकऱ्याला देखील याचा लाभ कसा घेता येऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी आता आपल्याला ऐकायचं आहे पशुधनामधील भ्रूण प्रत्यारोपण आणि शासकीय योजना याविषयी डॉक्टर अभिजित साखरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाचा कणा म्हणजे आपलं पशुधन. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाला खूप मोठे स्थान आहे. आजच्या काळात शेती पिकावर हवामान बदलामुळे परिणाम होत आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यापासून मिळणारा जे पीक उत्पादन आहे ते कमी होत आहे. अशा वेळी गोठ्यातील जनावरेच शेतकऱ्याला आर्थिक आधार देतात. आपण शेतकरी बंधूंना जर आपल्या गोठ्यात फक्त 2 ते 3 लिटर दूध देणाऱ्या गाई म्हशी असतील तर हा व्यवसाय आजच्या महागाईच्या काळामध्ये नक्कीच परवडत नाही. तर शेतकरी बंधूंनो, प्रत्येक शेतकरी बांधवाचं एक स्वप्न असतं की माझ्या गोठ्यात अशी एखादी गाय किंवा म्हैस असावी जी एका वयतामध्ये भरपूर दूध देईल आणि तिच्यापासून जन्माला येणारी वासरंसुद्धा तितक्याच जातीवंत निघतील. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे शक्य आहे, कारण भ्रूण प्रत्यारोपण म्हणजेच एम्ब्रियो ट्रान्सफर आणि बाह्यफलन IVF या तंत्रज्ञानामुळे. या क्रांतीविषयीच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अधिक माहिती घेऊयात आणि आज आपण पशुधनामधील भ्रूण प्रत्यारोपण आणि शासकीय योजना याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अभिजित

0: चंद्रकांत साखरे, MVSC पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग 1, शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना बाह्य फलन, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF आणि भ्रूण प्रत्यारोपण म्हणजेच एम्ब्रियो ट्रान्सफर या तंत्रज्ञानाविषयी काय सांगाल?
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा शब्द ऐकायला जरी तांत्रिक वाटत असला तरी समजायला अगदी सोपा आहे. माणसांमध्ये जसे आपण टेस्ट टू बेबी किंवा IVF तंत्रज्ञान याविषयी ऐकतो, प्राण्यांमध्येही अगदी तसेच हे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान काम करते.
0: अच्छा.
1: या प्रक्रियेमध्ये दोन प्रकारच्या गायी किंवा मशीनचा वापर केला जातो. त्यातील पहिली म्हणजे दाता गाय, तिला डोनर काऊ असेही म्हणतात. ही गाय दिसायला सुदृढ, जातीवंत आणि उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली ही गाय असते.
0: अच्छा.
1: आणि दुसरी गाय म्हणजे सरोगेट मदर, तिला दाही गाय, रेसिपियंट काऊ किंवा दात्री गाय असेही म्हणतात.
0: अच्छा.
1: ही एक गोठ्यातील सर्वसाधारण गाय असते, तिची दूध उत्पादनाची क्षमता अगदी काही फारशी चांगली नसते, परंतु तिचे गर्भाशय हे उत्तम प्रकारचे असते आणि ती नियमितपणे माजवणारी अशी ही गाय असते. IVF म्हणजे बाह्य फलन. या तंत्रज्ञानामध्ये शरीराच्या बाहेर म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा संयोग करून भ्रूण तयार केले जाते. या प्रक्रियेला बाह्य फलन असे म्हणतात. तर ET भ्रूण प्रत्यारोपण, एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे तयार झालेला भ्रूण रेसिपियंट गाय म्हणजे दाई गायच्या किंवा म्हशीच्या गर्भाशयात ठेवण्याची प्रक्रिया होते.
0: अच्छा. सर, आताच तुम्ही IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफर हे आपल्या पशुधनामध्ये कशा पद्धतीने केलं जातं किंवा हे काय असतं याविषयी तुम्ही सांगितलं, पण ही जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने केली जाते बरं?
1: या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ज्या गायी जास्त दूध उत्पादन देणाऱ्या आहेत, ज्यांची दूध उत्पादन क्षमता चांगली आहे आणि ज्यांची वंशावर पण उच्च आहे, अशा गायीला जिला आपण डोनर काव असे म्हणतो, तिला काही सुरक्षित औषध उपचार करून तिच्या शरीरामध्ये एकापेक्षा जास्त उच्च दर्जाची स्त्रीबीजे तयार केली जातात.
0: अच्छा.
1: त्यानंतर ही स्त्रीबीजे अतिशय उच्च दर्जाच्या वळूच्या वीर्याचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये किंवा त्याच गायीच्या गर्भाशयामध्ये त्याचा भ्रूण तयार केला जातो.
0: अच्छा.
1: आणि हा भ्रूण जेव्हा 7 ते 8 दिवसाचा छोटासा पेशी समूह असतो, तेव्हा त्याला विशेष उपकरणाद्वारे शस्त्रक्रियेशिवाय रेसिपियंट काऊ जिला आपण सरोगेट मदर म्हणतो, तिच्या गर्भाशयात सोडला जातो.
0: अच्छा.
1: आता खरी गंमत बघा. हा उच्च दर्जाचा गर्भ गोठ्यातील दुसऱ्या एखाद्या साध्या कमी दूध देणाऱ्या डोनर गायीच्या गर्भाशयात सोडला जातो. ती साधी गाय त्या गर्भाला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात सांभाळते, त्याला जन्म देते आणि त्याचे संगोपन करते.
0: अच्छा. सर, तुम्ही आता IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफर हे तंत्रज्ञानची प्रक्रिया नेमकी काय असते याविषयी सांगितलं, पण आता हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे की ज्याच्याद्वारे आपण भ्रूण प्रत्यारोपण करतो, तर ह्या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा पशुपालकांना कशा पद्धतीने होईल बरं?
1: निसर्गाचा एक नियम आहे, एका चांगल्या उच्च गायीच्या पासून आपल्याला तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फार तर 8 किंवा 10 वासरे मिळतात. कारण एक गाय वर्षातून एक वेळेला गाभण राहू शकते आणि एका वेळी एकाच वासराला जन्म देऊ शकते. यामुळे आपल्या गोठ्यातील चांगल्या जनावरांची संख्या वाढायला आपल्याला अनेक वर्षे लागतील. परंतु शेतकरी मित्रांनो, विज्ञान आता खूप पुढे गेले आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच वर्षात तुम्हाला तुमच्या गोठ्यात असणाऱ्या उच्च दूध देणाऱ्या किंवा उच्च वंशावळीच्या गायीपासून एका वर्षात 25 ते 50 उच्च दर्जाची वासरे मिळू शकतात.
0: अच्छा. म्हणजे आपल्याला एकतर एका गायीपासून असे 25 ते 50 उच्च दर्जाची जेव्हा वासरं मिळेल, तर नक्कीच त्यांचा फायदा आपल्याला पुढील त्यांच्या पिढीसाठी होऊ शकतो किंवा त्यापासून मिळणारे जे दूध आहे ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळू शकेल. हे जे तंत्रज्ञान आहे, ह्या तंत्रज्ञानाने तयार होणारे जे वासरू आहे ते कोणासारखं दिसेल बरं? मग त्यामध्ये कोणाचे गुणधर्म अधिक असतील?
1: इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. जन्माला येणाऱ्या वासराचा रंग, त्याचे रूप, त्याची शरीर असती, त्याची वंशावळ आणि दूध देण्याची क्षमता ही पूर्णपणे त्याच्या डोनर गायीसारखी किंवा वळूसारखी असते. म्हणजे ज्या गायीपासून आपण स्त्रीबीज संकलन केले आहे आणि ज्या वळूच्या सुकाणूंचा वापर आपण भ्रूण तयार करण्यासाठी केलेला आहे, त्या गायीसारखे या वासराचे गुणधर्म असतात. परंतु जी गाय सर्वसाधारणपणे आपण आपल्या शेतातली निवडलेली असते, तिच्या पोटामध्ये हा गर्भ 9 महिने 9 दिवस वाढतो, त्या गायीचा एकही अनुवंशिक गुण या वासरामध्ये येत नाही.
0: अच्छा.
1: विचार करा.

0: तुमच्या गोठ्यातील साध्या गाईच्या पोटी लाखो रुपये किमतीची आणि शुद्ध वंशावळीची गीर, साहिवाल किंवा थारपारकर काळवंड जन्माला येऊ शकते.
1: अच्छा सर, तुम्ही आताच म्हणालात की फक्त कालवड जन्माला येईल का, नर वासरू का नाही जन्माला येणार?
0: हो सांगतो. या तंत्रज्ञानामध्ये बाह्य फलन करताना जर आपण लिंग विनिश्चित म्हणजे सेक्स सॉर्टेड सिमेंटचा जर वापर केला तर जन्माला येणाऱ्या वासरापैकी 90-95% कालवडी जन्माला येऊ शकतात.
1: सर मग भ्रूण प्रत्यारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आहेत का, किंवा महाराष्ट्र शासनाच्या ह्या प्रत्यारोपणाची काही वेगळी प्रयोगशाळा आहे का ज्या ठिकाणी तिथं प्रत्यारोपण केलं जातं, याविषयी आमच्या पशुपालकांना काय सांगाल बरं?
0: हो साधारणपणे जर आपण पाहिलं तर एका भ्रूण प्रत्यारोपणासाठी साधारणपणे 24,000 रुपयापर्यंत खर्च येतो. पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने सुरू आहे. राज्यातील पशुपालकांना ही सुविधा सहज मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक महसूल विभागामध्ये एक अशा प्रकारे 6 नवीन भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर अशा 6 ठिकाणी नवीन भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा किंवा IVF प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. यातील सातवडे पुणे येथील प्रयोगशाळा सध्या कार्यान्वित झालेली आहे आणि फक्त शासकीयच नाही तर खासगी क्षेत्रात देखील अनेक प्रयोगशाळा असून त्या देखील भ्रूण प्रत्यारोपणाचे काम करत आहेत. सध्या कार्यान्वित असलेल्या सातवडे पुणे येथील प्रयोगशाळेमार्फत 21,000 रुपये सेवा शुल्काच्या मोबदल्यात उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दाता गाई किंवा म्हशीच्या भ्रूणाने शेतकऱ्याच्या दारात असलेली सर्वसाधारण गाय हे निश्चितपणे गाभण करून देण्यात येत आहे आणि ही अशीच प्रक्रिया इतर 5 प्रयोगशाळेत देखील भविष्यात चालणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे.
1: सर आता एखाद्या पशुपालकाला वाटलं की चला आपल्या गायीसाठी हे भ्रूण प्रत्यारोपण करून घ्यावं, मग ही जी गाय आहे त्याची तर त्याला प्रयोगशाळेमध्ये तिथपर्यंत न्यावं लागतं का बरं?
0: नाही नाही अजिबात नाही. भ्रूण प्रत्यारोपण करण्याकरिता शेतकऱ्यांना आपली गाय प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही. तर शासनाने भ्रूण प्रत्यारोपण सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम एका सुसज्ज मोबाईल लॅब म्हणजे वाहनासह थेट तुमच्या गोठ्यावर येणार आहे. तेथे ती तुमच्या गायीची तपासणी करून तुम्हाला भ्रूण प्रत्यारोपणाविषयी मार्गदर्शन करणार आहे आणि तुमच्या गायीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर भ्रूण प्रत्यारोपणाविषयी निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील गीर, साहिवाल, थारपारकर, लालकंधारी, देवणी आणि डांगी यासारख्या देशी गोवंशाचे रक्षण करणे तसेच म्हशींमध्ये मुरा, पंढरपुरी किंवा अधिक दूध देणाऱ्या इतर म्हशींच्या जातींची संख्या वेगाने वाढवणे हा आहे.
1: अच्छा सर, आता आपण सध्याचा विचार केला तर या तंत्रज्ञानाचा यशस्वी दर किती आहे बरं?
0: या तंत्रज्ञानाचा यशस्वी दर हा पूर्णपणे जनावरांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या देखरेखीवर अवलंबून असतो. जर जनावरांचे आरोग्य उत्तम असेल आणि त्यांची योग्य काळजी घेतली तर साधारणपणे आपल्याला 25-35% किंवा त्याहूनही अधिक सक्सेस रेट मिळू शकतो. कृत्रिम देखण्यापेक्षा हा प्रकार थोडा तांत्रिक जरी वाटत असला तरी शासनाच्या मदतीमुळे शेतकऱ्यांना तो परवडणारा ठरणारा आहे.
1: हे IVF आणि सामान्य कृत्रिम रेतन ज्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतात तर यामध्ये नेमका फरक काय सांगता येईल बरं?
0: सांगतो. सामान्य कृत्रिम रेतन त्यालाच आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा AI असे म्हणतो. या प्रक्रियेमध्ये निवडक वळूंचे वीर्य थेट मादीच्या गर्भाशयात सोडले जाते आणि गर्भाशयात सोडल्याच्या नंतर त्यांचे फलन त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो ते प्राण्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या होते. परंतु IVF मध्ये मादीच्या शरीरातील स्त्रीबीज बाहेर काढून प्रयोगशाळेमध्ये त्याचे फलन केले जाते आणि भ्रूण तयार केला जातो. त्यानंतर तो भ्रूण दाता गायीच्या शरीरात सोडला जातो. एकंदरीत की अशी भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया आहे.
1: अच्छा, भ्रूण प्रत्यारोपण करताना शेतकरी बांधवांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: शेतकरी बांधवांनो, हे तंत्रज्ञान यशस्वी करण्यासाठी तुमची साथ अतिशय महत्वाची आहे. ज्या गाईला किंवा म्हशीला आपल्याला भ्रूण प्रत्यारोपण करायचे आहे ती निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे. जी दाता गाय आहे किंवा डोनर काऊ आहे ती निवडताना आपण अशी गाय निवडावी जी वेळेवर माझ्यावर आलेली असावी किंवा तिला या आधी गर्भपात किंवा गर्भाशयाशी संबंधित इतर कोणतेही आजार झालेले नसावे आणि नियमित तिचे लसीकरण व जंतुनिर्मूलन झालेले असावे.
1: अच्छा,
0: या प्रक्रियेचा यशस्वीता दर म्हणजे सक्सेस रेट हा पूर्णपणे जनावरांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या देखरेखीवर अवलंबून असतो. जरी पहिल्या प्रयत्नात यश आले

0: नाही तरी शासनाच्या सवलतीच्या योजनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत नाही. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला दुग्ध व्यवसायातून शाश्वत नफा कमवायचा असेल तर गोठ्यातील जनावरांची संख्या वाढवण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता वाढवणे गरजेचं आहे. मी एकदा परत सांगू इच्छितो, जर शेतकऱ्यांना आपल्याला शाश्वत नफा कमवायचा असेल दुग्ध व्यवसायातून तर गोठ्यातील जनावरांची संख्या वाढवण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता वाढवणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धती सोडून त्रास धरण्याची हीच योग्य वेळ आहे. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करूया आणि आपला गोठा समृद्ध करूया.
1: नक्कीच सर, आता जाता जाता या मुलाखतीच्या माध्यमातून जे आपले पशुपालक आहेत तर त्यांना काय संदेश द्याल बरं?
0: मी शेतकरी बांधवांना हा संदेश देईल की जर शेती किंवा दुग्ध व्यवसाय यातून जर आपल्याला नफा कमवायचा असेल तर फक्त पारंपरिक शेती पद्धती किंवा पारंपरिक जे व्यवसायाच्या पद्धती आहेत त्यांचा अवलंब न करता आधुनिक तंत्रज्ञानाकडे माणसांनी वळलं पाहिजे. त्यामध्ये जर दुग्ध व्यवसायात सांगायचं झालं तर सर्वप्रथम गोष्ट म्हणजे कृत्रिम वेतन. कृत्रिम वेतनातूनही आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या गाई किंवा म्हशीची वंशावळ सुधारता येते आणि त्या पुढे जाऊन जे आपण आज चर्चा केली ते म्हणजे भ्रूण प्रत्यारोपण. भ्रूण प्रत्यारोपणातून आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या उच्च वंशावळीच्या गाईची संख्या ही अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढवता येते. तसेच जर आपण भ्रूण प्रत्यारोपण केल्यानंतर जर त्याची प्राण्यांची योग्य निगा राखली तर त्याचा यशस्वीता दरही वाढतो. यामध्ये आपल्याला जनावरांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जनावरांच्या आहारामध्ये हिरवा कोरडा चारा खनिज मिश्रण पशुखाद्य यांचा योग्य प्रमाणामध्ये समावेश करावा लागतो. त्याबरोबर भ्रूण प्रत्यारोपण केल्यानंतर पशूंना कोणतेही औषध मनाने देऊ नये तर तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय या काळामध्ये जनावरांना कोणतेही औषध देऊ नये. तसेच गोठ्याची विशेष स्वच्छता ठेवावी. गोठा हा हवेशीर आणि स्वच्छ असावा.
1: नक्कीच.
0: तसेच चाऱ्याबरोबरच जनावरांना 24 तास शुद्ध पाणी पिण्याकरता उपलब्ध ठेवावे. या सर्व गोष्टींचे जर शेतकऱ्यांनी अनुकरण केले तर नक्कीच शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होईल.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानामध्ये IVF आणि भ्रूण प्रत्यारोपणविषयी अधिक माहिती दिली आणि नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाची जर आपल्या समस्त पशुपालकांनी जर कास धरली तर त्यांच्या गोठ्यामध्ये चांगल्या गुणवत्तेचे पशुधन तर येतीलच येतील, त्याचबरोबर त्यांचं दुग्ध व्यवसाय वाढून उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्हीही वाढेल यात काही शंका नाही. दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण पशुधनामधील भ्रूण प्रत्यारोपण आणि शासकीय योजना याविषयी डॉक्टर अभिजित साखरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. पालकांनो, आपल्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं आहे.
3: परभणी सुरू झाले आहे संस्कार आणि यशाचे हक्काचे ठिकाण.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गुरुकुल कोचिंग क्लासेस. राहण्याची आणि अभ्यासाची एकत्र सोय.
3: येथे शालेय शिक्षणासोबतच CET, NEET, JEE यासारख्या परीक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते.
2: संस्कृत आणि इंग्रजी भाषेचे ख्यातनाम तज्ञ संचालक प्राध्यापक प्रसाद लेंगोळे सर यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली.
3: सुरक्षित वसतिगृह, अभ्यासाची शिस्तप्रिय वातावरण आणि गुणवत्तेची 100% हमी.
2: आज संपर्क करा उघडा महादेव परिसर वृंदावन कॉलनी हनुमान मंदिराजवळ परभणी.
3: संपर्क क्रमांक आहे 9890220545. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गुरुकुल आणि कोचिंग क्लासेस वृंदावन कॉलनी परभणी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत व्यंकटेश कृषी सेवा केंद्र. व्यंकटेश कृषी सेवा केंद्र मढे वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आपल्या शेतीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक उत्पादने, कृषी उपयोगी साहित्य, योग्य मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण दिलीप मांडे 70 28 71 50 06 या नंबरवर. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि प्रोबायोटिक्सचा वापर याविषयी डॉक्टर सागर सातकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
4: नमस्कार, मी डॉक्टर सागर सातकर मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे अतिथी व्याख्याता म्हणून काम करत असून अगोदरच्या भागात आपण अँटीबायोटिक बद्दल चर्चा केली आहे. आज आपण प्रोबायोटिक वर चर्चा करू. आज मत्स्यपालन करताना माशांची वाढ, पाण्याची गुणवत्ता, रोगांचे नियंत्रण, खाद्याचा योग्य वापर आणि उत्पादनाचा खर्च या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. विशेषतः मत्स्यपालन

हंगामात रोगांचा प्रादुर्भाव झाला की मोठे नुकसान सोसावे लागते. अशा परिस्थितीत केवळ औषधांवर किंवा प्रतिजैविकांवर अवलंबून न राहता जैविक आणि पर्यावरणपूरक उपायांचा वापर करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर महत्वाची भूमिका बजावू पाहतो. सर्वप्रथम आपण पाहूया की प्रोबायोटिक्स म्हणजे नक्की काय. तर प्रोबायोटिक्स म्हणजे असे जिवंत आणि उपयुक्त सूक्ष्मजीव जे योग्य प्रमाणावर वापरल्यास माशांच्या आरोग्यावर किंवा त्यांच्या संगोपनाच्या वातावरणावर फायदा करून देऊ शकतात. यामध्ये विविध प्रकारचे उपयुक्त जीवाणू वापरले जातात, जसे की बॅसिलस, लॅक्टोबॅसिलस, लॅक्टोकोकस यांसारख्या काही जीवाणूंचा वापर विविध मत्स्यपालन व्यवस्थांमध्ये केला जातो. काही प्रोबायोटिक उत्पादने पाण्यामध्ये वापरली जातात तर काही खाद्यांमध्ये मिसळून दिली जातात. बाजारात अनेक कंपन्यांची अनेक उत्पादने मिळतात. त्यांच्यात सर्वसाधारणपणे बॅसिलस, लॅक्टोबॅसिलस आणि नायट्रोसोमास हे वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये बॅसिलस जीवाणू हे पाणी आणि तळाची माती स्वच्छ ठेवतात, तसेच माशांच्या पचनालाही मदत करतात. लॅक्टोबॅसिलस म्हणजे दुधामध्ये सापडणारे जे जीवाणू आहेत ते आतड्यांचे आरोग्य आणि प्रतिकार शक्ती सांभाळतात. आणि नायट्रोसोमास आणि नायट्रोबॅक्टर हे अमोनिया आणि नायट्राइट कमी करतात. आणि ईस्ट म्हणजेच आंबवणारी बुरशी जी पोषण आणि प्रतिकार शक्तीसाठी उपयोगी ठरते. मत्स्यपालनामध्ये प्रोबायोटिक्सची गरज का आहे हे तुम्हाला समजावून सांगतो. आपल्या मत्स्यतळ्यात रोज मोठ्या प्रमाणात खाद्य दिले जाते. त्यातील काही खाद्य मासे खातात तर काही खाद्य मासे न खाल्ल्यामुळे तळाला राहतात. माशांच्या विष्ठेमुळे आणि सेंद्रिय पदार्थांच्या विघटकांमुळे पाण्यामध्ये विविध अपघटक तयार होतात. विशेषतः अमोनिया आणि नायट्राइट सारखे केमिकलचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढल्यानंतर माशांवर ताण येऊ शकतो. पाण्याची गुणवत्ता खराब झाली तर आजारांचा धोका वाढतो. इथे प्रोबायोटिक्स उपयोगी ठरतात. पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्सची भूमिका महत्वाची आहे. काही प्रोबायोटिक्स सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामध्ये मदत करू शकतात. त्यामुळे तळ्यात साचणाऱ्या सेंद्रिय घटकांचे व्यवस्थापन होण्यास मदत मिळू शकते. काही सूक्ष्मजीव नायट्रोजनच्या चक्रामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे अमोनिया, नायट्राइट यांसारख्या घटकांच्या व्यवस्थापनास मदत होऊ शकते. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की प्रोबायोटिक्स वापरले म्हणजे पाण्याची गुणवत्ता आपोआप चांगली होईल असे नाही. तळ्याचे योग्य व्यवस्थापन, पाण्याची नियमित तपासणी, योग्य खाद्य व्यवस्थापन आणि जैवसुरक्षा यांना पर्याय म्हणून प्रोबायोटिक्सकडे पाहू नये. प्रोबायोटिक्स वापरताना बाकीच्या गोष्टींचीही काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता आपण माशांच्या आरोग्याबद्दल बोलूया. माशांच्या आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. यालाच आपण गट मायक्रोबायोटा किंवा आतड्यातील सूक्ष्मजीव समुदाय असे म्हणतो. या सूक्ष्मजीवांच्या माशांच्या पचनक्रिया आणि आरोग्याशी संबंधित असतो. योग्य प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांचा वापर केल्यास पचनक्रियेला मदत होऊ शकते. किंवा फीड कन्वर्जन रेशो म्हणजे माशाने किती खाद्य खाल्ल्यानंतर किती वजन माशाच्या शरीरामध्ये वाढेल याला फीड कन्वर्जन रेशो म्हणतात, तो सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर माशांची वाढ जलद गतीने होते आणि काही रोगकारक जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्याशी स्पर्धा निर्माण होऊन ते रोगकारक सूक्ष्मजीव शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि माशांच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला मदत मिळते. म्हणजेच प्रोबायोटिक्सचा मूळ उद्देश रोग बरा करणे नसून माशांचे वातावरण आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहे. रोग बरा करण्यासाठी जे आपण औषध वापरतो त्यांना आपण अँटीबायोटिक्स म्हणतो आणि रोग होऊ नये किंवा त्याची काळजी घेण्यासाठी आपण प्रोबायोटिक्सचा वापर करू शकतो. प्रोबायोटिक हा रोग कमी करण्यास कसा मदत करू शकतो? समजा आपल्या तळ्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या चांगली आहे, तेच उपलब्ध पोषक घटकांची रोगकारक जीवाणूंशी स्पर्धा करू शकतात. काही रोगकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात. काही प्रोबायोटिक्स माशांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीशी संबंधित प्रतिक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रोग होण्याची शक्यता किंवा रोगाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. पण पुन्हा एकदा सांगतो की प्रोबायोटिक्स हे प्रतिजैविक किंवा रोग निदानानंतर विशिष्ट उपचार करण्याचे पर्याय नाहीत, तर रोग होण्याच्या अगोदर वापरण्याची गोष्ट आहे. याच्यामध्ये वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये तीन मुख्य पद्धती आपण पाहू. खाद्यामधून प्रोबायोटिक्स आपण देऊ शकतो. त्यामध्ये सुमारे 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो खाद्याच्या उत्पादनाच्या सूचनेनुसार आपण त्याला बाइंडर वापरून चिटकून देऊ शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे तलावाच्या पाण्यासाठी. तलावाच्या पाण्यामध्ये आपण टाकताना 15 दिवसाने किंवा 8 दिवसाने पाण्यामध्ये मिसळून आपण ते देऊ शकतो. पण त्याच वेळेस पाण्यामध्ये पुरेसे ऑक्सिजन असणे पण गरजेचं आहे. त्यानंतर लहान पिल्लांना ज्यावेळेस आपण प्रोबायोटिक्स देऊ इच्छितो त्यावेळेस जिवंत खाद्य म्हणजेच रोटीफर किंवा आर्टिमिया हे जे हाय प्रोटीन जिवंत खाद्य आपण पिल्लांना देत असतो त्यामध्ये आपण प्रोबायोटिक्स टाकून देऊ शकतो. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त प्रोबायोटिक वापरले जाते ते म्हणजे कोळंबीमध्ये. व्हेनामी कल्चर हे सर्वात जास्त उत्पन्न किंवा फॉरेन करन्सी मिळवून देणारे उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामध्ये प्रोबायोटिक्स हा खूप मोठा घटक आहे जो आपण आजार टाळण्यासाठी

0: ते किंवा त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी वापर केला जातो. कोळंबी पालनामध्ये पाण्याची गुणवत्ता, सेंद्रिय भार आणि अमोनिया नायट्राइट आणि तळातील गाळ यांचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे काही शेतकरी पाण्यामध्ये किंवा खाद्यामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करतात. पण येथे महत्वाचा नियम म्हणजे खूप जास्त प्रोबायोटिक्स वापरलं म्हणजे खूप जास्त फायदा असे नाही. योग्य उत्पादन, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने प्रोबायोटिक्स देणे हे महत्वाचे आहे. खाद्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रोबायोटिक देतो ते फीडमध्ये मिक्स करून दिले जाते. त्यासोबत बाइंडरही आपण टाकलं जातो म्हणजे ते पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण फीड टाकतो त्यावेळेस प्रोबायोटिक्स आणि खाद्य हे वेगवेगळं नाही झालं पाहिजे आणि ते आपल्या कोळंबीच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. खाद्यामध्ये योग्य प्रमाणात वापरल्यास प्रोबायोटिक्स सूक्ष्मजीव माशांच्या पचन संस्थेत पोहोचू शकतात. परंतु प्रोबायोटिक उत्पादन खाद्यामध्ये मिसळताना कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणजे त्याची उत्पादन तारीख किती आहे, सूक्ष्मजीवांची माहिती, कोणते कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये आहेत, वापरण्याची मात्रा किती प्रमाणात ते वापरलं पाहिजे आणि साठवण्याची पद्धत. कधी कधी हे प्रोबायोटिक हे कमी टेम्परेचरला किंवा फ्रीजर मध्ये ठेवावं लागतात. आपण ती साठवण्याची पद्धत जी आहे ती पण त्यामध्ये वाचली पाहिजे. पाण्यामध्ये जे प्रोबायोटिक वापरले जातात त्याचा मूळ उद्देश तळ्यातील सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारण्यास आणि सेंद्रिय पदार्थाच्या व्यवस्थापनास मदत करणे हा असू शकतो. परंतु प्रोबायोटिक्स वापरण्यापूर्वी पाण्याची परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. तळ्यातील पीएच, डिझॉल्व्ह ऑक्सिजन, अमोनिया नायट्रेट, टेम्परेचर आणि अल्कलिनिटी यासारख्या घटकांचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. आणि प्रोबायोटिक्स वापरताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत. म्हणजे कोणतेही उत्पादन फक्त जाहिरात पाहून घेतलं नाही पाहिजे आणि स्वतः त्याची मात्रा वाढवली किंवा कमी नाही केली पाहिजे. कंपनीने किंवा उत्पादन करणाऱ्या कंपनीने जी मात्रा ठरवून दिलेली आहे तेवढीच मात्रा आपण वापरली पाहिजे. त्यानंतर शिफारसी घेताना तज्ज्ञ व्यक्तींकडनं शिफारस घेतली पाहिजे आणि त्यानंतर त्याची जी साठवणूक करतो ती उष्णता किंवा सूर्यप्रकाश किंवा आर्द्रता या ठिकाणी न ठेवता सूक्ष्मजीवांची ती कार्यक्षमता कमी करू शकते. त्यामुळे ठेवताना डार्क ठिकाणी आणि कमी टेम्परेचरला आपण ठेवलं पाहिजे. कालबाह्य उत्पादन वापरलं नाही पाहिजे म्हणजेच जे एक्सपायरी डेट झालेले असेल तर ते वापरलं नाही पाहिजे आणि पाण्याची तपासणी कंटिन्यू करत राहिलं पाहिजे. म्हणजेच अमोनिया, डिझॉल्व्ह ऑक्सिजन याची जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. यानंतर आपण पाहू की शाश्वत मत्स्यपालनामध्ये प्रोबायोटिक्स कसं काम करणार. शाश्वत मत्स्यपालन म्हणजेच आपण ज्यावेळेस मत्स्यपालन करतो त्याचा धोका पर्यावरणाला नाही झाला पाहिजे. फक्त आपल्या प्रोडक्शनसाठी किंवा आपल्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत तर पर्यावरणाचा समतोल राखून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून दीर्घकालीन उत्पादन कसं घेऊ शकतो याचा जो अभ्यास केला जातो त्यालाच म्हणतात शाश्वत मत्स्यपालन. यामध्ये प्रोबायोटिक कसं काम करतं तर पाण्याची गुणवत्ता, माशांचे आरोग्य आणि त्यांची उत्पादन क्षमता या सगळ्यांच्या संगतमताने आपण पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवू शकतो. परंतु हे सर्व साध्य करण्यासाठी प्रोबायोटिक सोबतच योग्य स्टॉकिंग डेन्सिटी, योग्य फीडिंग, बायोसिक्युरिटी आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी मी काही नियम सांगतो. म्हणजे प्रोबायोटिक निवडताना विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन निवडलं पाहिजे. लेबलवरील सूक्ष्मजीवांची माहिती आणि CFU म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट सारखी माहिती तपासली पाहिजे. ऍक्च्युअल त्याच्यामध्ये किती सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला कळेल. त्यानंतर त्याची योग्य मात्रा आणि वापरण्याची पद्धत ही पाहिली पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये वापरणारे प्रोबायोटिक हे खाद्यामध्ये न देता पाण्यामध्ये दिले पाहिजेत किंवा जे पाण्यामध्ये द्यायचे ते खाद्यामध्ये नाही दिले पाहिजेत. तळ्यातील पाण्याची आपण नियमित तपासणी केली पाहिजे. नायट्रेट, अमोनिया जे घटक आहेत केमिकली माशांना त्रास देऊ शकतात त्यांची प्रमाण वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रोबायोटिक्सला रोगावरील हमखास औषध समजलं नाही पाहिजे. हे औषध नसून हे फक्त आपण काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचे गट हेल्थ सुधारण्यासाठी आपण प्रोबायोटिक्सला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आजारावर उपाय म्हणून कधीच प्रोबायोटिक वापरलं नाही पाहिजे. जर आपण पाहिले की प्रोबायोटिक्स म्हणजे केवळ एखादे उत्पादन नाही तर मत्स्यपालनामध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीने आरोग्य आणि पर्यावरणाचे व्यवस्थापन करण्याची एक संकल्पना आहे. योग्य प्रोबायोटिक्सचा योग्य पद्धतीने वापर केल्यास माशांच्या आरोग्यास, पाण्याच्या गुणवत्तेस, उत्पादन व्यवस्थापनास मदत होऊ शकते. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि प्रोबायोटिक्सचा वापर याविषयी डॉक्टर सागर सातकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. व्यंकटेश कृषी सेवा केंद्र मढे वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आपल्या शेतीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक उत्पादने, कृषी उपयोगी साहित्य, योग्य मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण दिलीप मांडे 70 28.

71506 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते व्यंकटेश कृषी सेवा केंद्र. आणि याबरोबर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल। सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल। आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत।

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका हॅलो आकाशवाणी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 KHz वर, तसंच FM बँड 102 MHz वर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो

0: गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो,
1: असं
0: या
1: होय.
0: समध्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समध आपल्याला की नाही पशुतज्ज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधावैनी आणि शेवंता वैनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समध्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं आहे
1: लक्ष्मीचा गोठा.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरासह सर्वत्र विधिवत घटस्थापना। आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी। भारतीय युवा वर्गाकडे जगात रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले। भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज IIT चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली। रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे। या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे प्रकल्प तमिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील असं ते म्हणाले। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल। अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल। शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील। जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं।
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका। राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू।
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या 2रा टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं। दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या अभियानाचा 2रा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर

भूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादन

या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे दोन महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली. कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट केली होती. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या IASF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलंय. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वेसेवा सुरू करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस बजावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.

0: गुजरातमध्ये आज नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरामा नगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटाउदेपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकताय. 8:15 लोकसंगीत ऐकूया. आजच्या कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनचरित्रावरील पोवाडा सादर केला आहे सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी.

0: म्हणतात ना
1: दावी भाऊ. माझ्या दुकानात आलेली गिराईक माझ्या जाडीला साबण लावायला लागलाय. पाटलाने सांगितलं ग बसायचं. नाभ्याने विचार केलाय बाबानी

मुलगा ठेंगण दिसाय लागला। मी नाना बटलाला पकडून आणलं, मला 5000 रुपयाचं बक्षीस मिळणार। पण इकडे खऱ्या नाना बटलानी काय केलं, नव्याचं गबाळ उचललं, एका धोपटीत टाकलं आणि

ठाण्याला पकडून नेलेल्या ग्रस्ताला तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय मग पाटील, बंड उभारताय काय? न्हावी बिचार भांबावून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे काय? नाना पाटील, बंड उभारताय काय? नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडताच न्हावी जे खाली मान घालून भोवत ते आत उभारायलं आणि त्या न्हाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब साहेब

नाना पाटलांच्या कानावर आली की इंग्रज अधिकारी लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला म्हणजे हुडकण्यासाठी येत आहे. यावेळी क्रांतिसिंह नाना

नाना बटलांनी पाहिलं की अधिकारी मला पकडण्यासाठी मला हुडकत आहेत आणि समोरन हा अधिकारी येत आहे. नाना पाटील पळून नाही गेले, उठून उभे राहिले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनचरित्रावरील पोवाडा सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. आज ऐकूया प्रज्योत देवस्कर यांनी गायलेली गाणी. सुरुवातीला ऐकूया संत तुकडोजी महाराजांचा अभंग. संगीत डॉक्टर स्नेहाशीष दास यांचं आहे. सातसंगत करणारे कलाकार आहेत तबला लोकेश गंधर्व, हार्मोनियम ओमकार अग्निहोत्री, गिटार बाळकृष्ण कामत, इतर तालवाद्य विनोद चौहान, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा. प्रज्योत देवास्कर यांनी गायलेलं संत तुकडोजी महाराजांचं भजन.

प्रज्योत देवास्कर यांचं हिंदी सुगम गायन आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर संत तुकडोजी महाराजांचंच आणखी एक भजन ऐकूया. संगीत डॉक्टर स्नेहाशीष दास यांचं आहे.

करेंगे, मदद छोटी ऐकूया। प्रज्योत देवास्कर यांचं गीत आणि संगीत।

0: airnsttalks@gmail.com or WhatsApp on 9289094044.
1: Spotlight.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.